नमस्कार श्रोते हो, सुप्रभात। प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। श्रोते हो, आज आहे सोमवार, भारतीय सौर दिनांक 11 ज्येष्ठ शके 1948, दिनांक 1 जून इसवी सन 2026। पहाटेचे 5:55 आणि 43 सेकंद झाली आहेत। आमची पहिली सभा आता सुरू होत आहे। ह्या प्रातकालीन सभेत सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत। सभेला आरंभ करत आहोत मंगलध्वनीनं, राग हिंडोल।

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 6 वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदीतून बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत. त्यानंतर 6:05 प्रसारित होईल भक्तिसंगीताचा कार्यक्रम मंगल प्रभात, आणि त्यानंतर 6:30 जगूया आनंदी. सुरुवातीला आपण ऐकूया हिंदीतून बातम्या आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून ठीक 6 वाजता.

वैभवी शेंटे यांच्या स्वरात श्री आदिशंकराचार्य रचित शिवमानस पूजा आत्ताच आपण ऐकलीत. श्रद्धेहो कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूया संत तुकाराम महाराजांचा अभंग अनघा कुंभार यांच्या स्वरात.

संत ज्ञानेश्वर माऊलींचा अभंग आपण ऐकलात शिवानंद पाटील यांच्या स्वरात. श्रोतेहो मंगल प्रभात या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूया संत रामदास स्वामींचा अभंग नेहा दफ्तरी यांच्या स्वरात.

मंगल प्रभात कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकूया आकाशवाणी मुंबई गायक वृंदाच्या समूह स्वरात वसंत बापट यांचं गीत, संगीतकार कानू घोष.

की आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करते. मंडळी, आज आहे सोमवार 1 जून. नव्या आठवड्याची आणि नव्या महिन्याची सुरुवात. तसं बघायला गेलं तर रोजचा दिवस हा नवाच असतो, नवी स्वप्न नवी आशा घेऊन उगवणारा, आपल्या आयुष्याला नवी दिशा देणारा. मंडळी, सकाळची ही वेळ संपूर्ण दिवसभरातली सगळ्यात प्रसन्न वेळ असते. रात्रीच्या काळ्याकुट्ट अंधारावर विजय मिळवून सूर्यनारायणाचं आकाशात आगमन झालेलं असतं. आपल्या सोनेरी किरणांनी साऱ्या सृष्टीला तो हळुवारपणे उठवतो आणि सांगतो की आता उठा, कामाला लागा, नवीन दिवसाला सुरुवात झालीय, झालं गेलं विसरून जा आणि नव्या उत्साहानं नव्या उमेदीनं ह्या नव्या दिवसाचं स्वागत करा. मंडळी, निसर्ग आपल्याला नेहमीच काही ना काही शिकवत असतो. एकही शब्द न बोलता निसर्ग आपल्याला सतत काहीतरी सांगत असतो. वादळ वाऱ्यात वटवृक्षासारखं तटस्थ उभं राहून ऊन वारा झेलायला शिकवतो. काट्यात राहूनही फुलाप्रमाणे हसण्याचा संदेश आपल्याला निसर्ग देतो. खळखळ वाहणारी नदी आपल्याला सांगत असते की न थकता न थांबता पुढे जात राहा आणि आपलं अंतिम ध्येय गाठा. आपल्याजवळ जे आहे ते इतरांना देत राहावं हा मंत्र आपल्याला झाडं देतात. रोज ठरल्यावेळी उगवणारा आणि ठरल्यावेळी मावळणारा आपला मित्र अर्थात सूर्यदेव वेळेचं महत्व आपल्याला पटवून देतो. थोडक्यात काय तर मंडळी, रोजच्या व्यापातून थोडीशी फुरसत काढून आजूबाजूला नजर टाकली तर आयुष्य कसं जगावं आणि त्यात आनंदाची उधळण कशी करावी हे आपल्याला नक्कीच समजेल. चला तर मग उगवत्या सूर्याप्रमाणे आपल्या आयुष्यातील अंधकाराला दूर सारून आपण सारे जगूया आनंदी.

0: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती.
1: जगूया आनंदी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

श्रोतेहो, आम्ही बोलत आहोत आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 6:35 होत आहेत. आता जाणून घेऊया हवामान वृत्त, हवामानाचा अंदाज आणि कार्यक्रमांची रूपरेषा. कुलाबा वेधशाळेकडून आज पहाटे 5:30 मिळालेल्या माहितीनुसार काल मुंबई शहर आणि परिसरात आकाश अंशतः ढगाळ होतं. कमाल तापमानाची नोंद सांताक्रूज इथं 36 अंश सेल्सिअस आणि सांताक्रूज इथं 35 अंश सेल्सिअस अशी झाली. किमान तापमान कुलाबा इथं 29 आणि सांताक्रूज

इथं 27 अंश सेल्सिअस, हवेतील सापेक्ष आर्द्रता सांताक्रूज इथं 76% अशी नोंद झाली. येत्या 24 तासात मुंबई शहर आणि परिसरात आकाश अंशतः ढगाळ असेल. संध्याकाळी तसंच रात्रीच्या सुमारास मेघगर्जनेसह पावसाच्या हलक्या सरी येण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 28 अंश सेल्सिअसच्या आसपास असेल असा वेधशाळेचा अंदाज आहे. महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवांकरता हवामान विषयक कोणतीही सूचना नाही. श्रोतेहो, हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आपण ऐकलात. आता जाणून घेऊया आज अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होणारे काही ठळक कार्यक्रम. ह्या रूपरेषेनंतर लगेचच ठीक 6:40 प्रसारित होईल कृषीवाणी. जून महिन्यात करायची शेतीची कामं याविषयीची माहिती आपण ऐकू शकाल. हाच कार्यक्रम पुन्हा प्रसारित केला जाईल दुपारी ठीक 2 वाजता. सकाळी 7:15 पुन्हा दुपारी 2:05 आरोग्यम धनसंपदा. रजोनिवृत्ती भाग पहिला, तज्ज्ञ डॉक्टर पूनम नार्वेकर. सकाळी 6:50 आणि पुन्हा दुपारी 2:10 परिसर, सृष्टी, रसायन आणि आपण. प्राध्यापिका तनुजा परुळेकर यांची मुलाखत. सकाळी 7:00 आणि पुन्हा दुपारी 1:55 ऐसी अक्षरे रसिके. साहित्य ते सिनेमा या मालेत कथा या चित्रपटाचा संजीवनी खेर यांनी घेतलेला आढावा. आज प्रसारित होणारे प्रायोजित कार्यक्रम याप्रमाणे आहेत. सकाळी 7:25 दिलखुलास, 7:40 ग्राहक केंद्री प्रायोजित कार्यक्रम बेडेकर मसालेवाले, सकाळी 9:30 NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग, सकाळी 9:00 अज्ञात मुंबई क्रमशः वाचनाचा भाग 22, लेखक नितीन साळुंखे, वाचक स्वर आहे अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी यांचा. आज सकाळी 11:05 स्वरसंवाद. आजचा विषय आहे संघर्षातून यशाकडे. आपल्याशी संवाद साधतील प्रीती किरकिरे. दुपारी 12:00 वनिता मंडळ कार्यक्रमात सुरुवातीला हसले मनी चांदणे, विदुषी माणिक वर्मा यांच्या आठवणी उलगडणारी शुभदा दादरकर यांच्या मुलाखतीचा भाग 2 आणि त्यानंतर वाचलेलं छानसं चित्रा वाघ यांचं भाषण. दुपारी 1:40 अकोला वाशिम जिल्हा संयुक्त वार्तापत्र आकाशवाणी नागपूर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. संध्याकाळी 5:30 काव्य वाचन, कवी विक्रांत आव्हाड यांच्याशी तन्वी गुंडये यांनी साधलेला संवाद. संध्याकाळी 6:30 साहित्य सौरभ, मराठी साहित्य क्षेत्राला ग्रंथालयाचं योगदान या विषयावरील विशेष रूपक, लेखन आणि निवेदन आहे मकरंद जोशी यांचं. संध्याकाळी 7:15 वृत्तविशेष, 7:30 माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणाअंतर्गत सौर वाळवण यंत्र बनवणाऱ्या स्टार्टअपची यशोगाथा याविषयी निनाद पाटील आणि हिमाली वर्तक यांची मुलाखत. रात्री 7:15 लोकसंगीत, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 पब्लिक स्पीक आणि 11:10 वृत्तसेवा विभागाची विशेष मालिका भाग पहिला हे तिन्ही कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात सकाळी 10:30 राजा काळे यांचं गायन राग ललत, दुपारी 2:30 मिलिंद रायकर यांचं व्हायोलिन वादन राग गावती, संध्याकाळी 5:02 सोनल शिवकुमार यांचं गायन राग मधुवंती, रात्री 10:00 रजनीकांत कुंभार यांचं बासरीवादन राग यमन आणि रात्री 10:30 पूर्वी पारेख यांचं गायन राग केदार. श्रोते हो, हे होते अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होणारे आजचे दिवसभरातले काही ठळक कार्यक्रम. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 6:40 होत आहेत. प्रसारित करत आहोत शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम कृषीवाणी. सुरुवातीला जाणून घेऊया
हवामानाविषयी पुढील 24 तासात ठाणे, रायगड आणि पालघर या तिन्ही जिल्ह्यात काही तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह हलका पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेनं

0: परतवली आहे. मंडळी कार्यक्रमात आता आपण ऐकूया जून महिन्यात करायची शेतीची कामं याविषयीची माहिती.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, भात पिकासाठी पेरणीपूर्वी गादी वाफ्यावर दर चौरस मीटर क्षेत्रावर 3 किलो कंपोस्ट खताची भर द्यावी. त्यानंतर प्रतिगुंठा क्षेत्रात 2.2 किलो युरिया, 3 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि 0.8 किलो मिरेट ऑफ पोटॅश या खतांचा पहिला हप्ता द्यावा. पावसाची शक्यता लक्षात घेऊन वाफ्यावर 7 ते 8 सेंटीमीटर अंतरावर 1 ते 2 सेंटीमीटर खोल बी पेरून मातीनं झाकावं. पेरणीसाठी सुधारित वाणांचं बियाणं निवडावं. जाड दाण्याच्या जातींसाठी दर हेक्टरी 50 ते 60 किलो, बारीक दाण्यांच्या जातीसाठी हेक्टरी 35 ते 40 किलो आणि संकरित जातीसाठी दर हेक्टरी 80 किलो बियाणं वापरावं. रोपवाटिकेतील तणांच्या नियंत्रणासाठी भाताच्या पेरणीनंतर 2 ते 3 दिवसाच्या आत बिटाक्लोर हे तणनाशक 6 लिटर पाण्यामध्ये 30 मिलीलिटर या प्रमाणामध्ये मिसळून फवारावं. यावेळी जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असावा. रोपं 15 दिवसाची झाल्यानंतर बेंडणी करून नत्र खताचा दुसरा हप्ता 1 किलो युरिया प्रतिगुंठा या प्रमाणामध्ये द्यावा. कोणत्याही कारणामुळे लावणी करायला उशीर झाला तर आत्ता सांगितल्याप्रमाणे नत्र खताची तिसरी मात्रा 25 दिवसांनी द्यावी. रोपं 6व्या पानावर आली असता लावणीच्या तयारीस लागावं. लावणीपूर्वी चिखलणी उत्तम होईल या गोष्टीकडे लक्ष द्यावं. चिखलणी करताना खतांची मात्रा अशी द्यावी, दर हेक्टरी 40 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश या खतांची मात्रा द्यावी. कोणतंही रासायनिक खत न देता चिखलणीच्या वेळी 10 टन गिरीपुष्पाचा पाला जमिनीत गाडावा किंवा 8 टन गिरीपुष्पाचा पाला अधिक 50 किलो नत्र हेक्टरी जमिनीमध्ये गाडावं. त्यामुळे प्रति हेक्टरी 100 ते 50 किलो नत्राची बचत होते. हळव्या भात जातीची रोपं 21 दिवसांची झाली असल्यास त्यांची पुनर्लावणी करावी. शक्यतो लावणी ओळीत करावी. गरव्या आणि निमगरव्या भात जातींसाठी रोपं 20x15 सेंटीमीटर अंतरावर लावल्यास दर चौरस मीटर क्षेत्रामध्ये 33 चूड राहतील. तसंच हळव्या जातींची 15x15 सेंटीमीटर अंतरावर लावणी केली तर याची दर चौरस मीटर क्षेत्रावर 44 चूड बसतात. नागली पिकाची पेरणी ही भाताप्रमाणे करावी. बियाणं विरळ पेरावं, त्यामुळे रोपं जोमदार होतील. 1 हेक्टर क्षेत्रातील लागवडीसाठी 10 गुंठे क्षेत्रामध्ये गादी वाफ्यावर 6 किलो बियाण्याची पेरणी करावी. कीटकनाशकं वापरल्यावर शेतामध्ये पाणी अडवावं. ओल कमी असेल तर कार्टॅप हायक्लोराईड 50% 600 ग्रॅम किंवा ट्रायझोफॉस 40% 1350 मिलीलिटर यापैकी कोणतंही एक औषध 500 लिटर पाण्यामध्ये मिसळून 1 हेक्टर क्षेत्रावरील रोपवाटिकेमध्ये फवारणी करावी. 10 गुंठे क्षेत्रासाठी आत्ता सांगितल्याप्रमाणे औषधाचं प्रमाण 1:10 करून 50 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. गोड्या पाण्यातील मत्स्य संवर्धनासाठी मत्स्य उत्पादन पूर्ण झालं असेल तर तलावाची पूर्व मशागत करून पुढच्या पिकासाठी तलाव पूर्णतः तयार ठेवावा. निमखाऱ्या पाण्यातील मत्स्य संवर्धनासाठी कोळंबी विक्री योग्य झाली असेल तर त्याची काढणी करावी. तलावातील उत्पन्न काढलं असेल तर तलावाची पूर्व मशागत करावी. भात रोपाप्रमाणे नागली आणि वरी या रोपांची काळजी घ्यावी. रोपं 4 ते 5 आठवड्यांची झाली असतील तर लावणीची तयारी करावी. लावणी ठोंबा पद्धतीनं करावी. ठोंब्याच्या छिद्रात लावणीच्या वेळी प्रति हेक्टरी 40 किलो नत्र, 40 किलो स्फुरद या खतांची मात्रा द्यावी. 2 रोपात 15 सेंटीमीटर आणि 2 ओळीत 20 सेंटीमीटर अंतर राहील. अशा तऱ्हेनं रोपांची लावणी करावी. या अंतरावर रोपं लावल्यास 1 चौरस मीटर क्षेत्रामध्ये 33 रोपं राहतात. आंबा पिकासाठी पाणी साचणार नाही अशा खड्डे घेतलेल्या क्षेत्रात नवीन कलमांची लागवड करावी. वाळवीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्रत्येक खड्ड्यात 100 ग्रॅम फॉलिडॉल 2% किंवा कारबारील 10% पावडर टाकावी. बागेतील किंवा बागेजवळची वारुळं नष्ट करावी. जुन्या बागांमधील बांडगुळं काढून टाकावी. काडी कचरा गोळा करून बाग स्वच्छ ठेवावी. कलमं एकाच जातीची न लावता परपरागीकरण आणि फळधारणेसाठी 10 ते 20% कलमं इतर जातीची लावावीत. काजूच्या सुधारित जातींची कलमं लावावीत. माती, कंपोस्ट आणि रासायनिक खत यांच्या मिश्रणानं उन्हाळ्यामध्ये तयार केलेला खड्डा 3/4 पर्यंत भरून घ्यावा, नंतर कलमं लावावीत.
0: जून महिन्यात करायची शेतीची कामं याविषयीची माहिती आत्ताच आपण ऐकलीत. वाचक स्वर सुवर्णा कुलकर्णी यांचा होता. कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:15 वाजतायत. प्रसारित

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत रजोनिवृत्ती याविषयी डॉक्टर पूनम नार्वेकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला.
1: श्रोतेहो नमस्कार. रजोनिवृत्ती ही स्त्रीच्या आयुष्यातील पुढील सुंदर वळणाची एक सुरुवातच असते, हा शेवट नव्हे. स्त्रीच्या आयुष्यातील हा महत्त्वाचा नैसर्गिक टप्पा आहे. आता मेनोपॉज म्हणजे काय? तर स्त्रीची जी पाळी असते ती एका क्षणाला थांबते, पण ती थांबण्याच्या अगोदरचा काळ, ती थांबल्यावरचा काळ आणि थांबल्यानंतरचा काळ हा खूप महत्त्वाचा असतो, आणि त्याबद्दल आपण काही माहिती जाणून घेणार आहोत. मेनार्की म्हणजे जेव्हा स्त्रीच्या आयुष्यामध्ये पाळी सुरू होते ते जे वय असतं ते साधारण पूर्वी एक 13 ते 14 होतं, जे आता खूप मागे आलेलं आहे ते 10 ते 12 झालेलं आहे. त्याप्रमाणेच मेनोपॉजचा पण काळ मागे सरकलेला आहे, आता तो 45 ते 50 पर्यंत आलेला आहे. जर आयुष्य खूप छान पद्धतीने स्त्रीने घालवलं असेल तर कदाचित तिचा मेनोपॉजचा काळ थोडासा पुढेही जाऊ शकतो. आता मेनोपॉज म्हणजे काय? की जेव्हा पाळी सलग 12 महिने येत नाही त्यावेळेला त्याला आपण मेनोपॉज म्हणून डिक्लेअर करतो. 12 महिने एकदाही त्या स्त्रीला पाळी आलेली नाही पाहिजे. 6 महिन्यानंतर जर पाळी आली नाही तर डॉक्टरला जाऊन कन्सल्ट करणं गरजेचं असतं, त्याप्रमाणे डॉक्टर तुम्हाला सांगतात. मेनोपॉजमध्ये म्हणजे रजोनिवृत्तीमध्ये 2 प्रकार असतात. एक तर नैसर्गिक असतं आणि अनैसर्गिक म्हणजे प्रेरित आर्टिफिशियल मेनोपॉज. जेव्हा आर्टिफिशियल मेनोपॉज म्हणजे काय? की जेव्हा रजोनिवृत्ती काळाच्या भरपूर आधीच येते, जेणेकरून जसं काही ऑपरेशन झालं असेल, गर्भाशयाची पिशवी काढून टाकली असेल, किंवा रेडिएशन्स कॅन्सरची काही ट्रीटमेंट असते, किमोथेरपी असते, त्यामुळे पण पाळी लवकर जाण्याची शक्यता असते. आणि कधी कधी जेनेटिक पण असतं, म्हणजे अनुवंशिक पण असतं. आता नैसर्गिक ह्याच्यामध्ये की जे आपल्या अंडाशयामध्ये जी अंडी तयार होत असतात ती अंडी तयार व्हायची कमी होतात, आणि नंतर मग हार्मोन्स पण कमी होतात, आणि आपोआप नैसर्गिक टप्पा त्या स्त्रीच्या आयुष्यामध्ये येतो. आता ह्याच्यामध्ये पण आपण बघायला गेलं तर रजोनिवृत्तीचा आधीचा काळ, त्याला आपण पेरीमेनोपॉज म्हणतो. पेरीमेनोपॉज म्हणजे त्यावेळेला कधी कधी पाळी अनियमित होते, म्हणजे साधारण पाळी 2 महिन्यांनी 3 महिन्यांनी अशी यायला लागते. कधी कधी पाळीचा फ्लो कमी जास्त होतो, खूप जास्त जाऊ शकतं, कधी कमी जाऊ शकतं. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत आणि काही आपली लक्षणं असतात, बरीच लक्षणं आहेत ती आपल्याला आधी दिसून येतात, हे सगळं पेरीमेनोपॉजमध्ये होतं. त्यामुळे त्याही पिरियडमध्ये स्त्रीने घाबरून जाण्याची गरज नसते, डॉक्टरांना दाखवणं गरजेचं असतं. मेनोपॉज म्हणजे जेव्हा ती रजोनिवृत्ती या फेजमध्ये येते त्यावेळेची जी लक्षणं असतात ती पण फार वेगळी असतात, आणि ती पण स्त्रीला जर आपली काळजी व्यवस्थित घेतली तर त्याच्यातनंही स्त्री पुढे जाऊ शकते. मग मेनोपॉज एकदा डिक्लेअर झाल्यानंतर पोस्ट मेनोपॉज असतो, जो रजोनिवृत्ती नंतरचा काळ असतो. त्याच्यामध्ये जर स्त्रीने काळजी घेतली नाही तर बेसिकली ऑस्टिओपोरोसिस, हार्ट प्रॉब्लेम्स, हे सगळे प्रॉब्लेम्स व्हायला लागतात, ते आपण नंतरही बघणार आहोत. आणि ह्या सगळ्या गोष्टींमधून आपल्याला जर बाहेर पडायचं असेल तर स्त्रीने आपली काळजी व्यवस्थित रित्या घेतली जाणं गरजेचं असतं. आता ज्या वेळेला मी जे तुम्हाला सांगितलं अर्ली मेनोपॉज, जो मेनोपॉज आधी येतो, तो 3 गोष्टींमुळे असतो. लाईफस्टाईल प्रॉब्लेम्स, जेनेटिक प्रॉब्लेम्स, नंतर जे ऑपरेशन्स होतात त्याच्यामुळे, आणि मी जे सांगितलं होतं त्याचाही परिणाम आपल्या प्रजनन क्षमतेवरती पण होतो, त्यामुळे तेही गोष्ट आपल्याला माहिती असणं गरजेचं असतं. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपल्याला पुढच्या भागामध्ये आपल्या लक्षणं जे मेनोपॉजमध्ये आहेत त्याच्यावरती आपण प्रकाश टाकणार आहोत, आणि मेनोपॉज का होतो याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत.
0: श्रोतेहो, आत्ताच आपण रजोनिवृत्ती याविषयी डॉक्टर पूनम नार्वेकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला ऐकलात. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग दुसरा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव.

0: सकाळचे 6:50 होत आहेत. प्रसारित करत आहोत परिसर.
1: परिसर.
2: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, निसर्गाने आपल्याला शुद्ध हवा, संत वाहणारे जलस्रोत आणि समृद्ध अशी जमीन दिली आहे. पण आज याच निसर्गाच्या कुशीत एक वेगळंच रासायनिक युद्ध सुरू आहे. आणि अशाच काही विषयांवर बोलण्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे प्राध्यापिका तनुजा परुळेकर मॅडमांना. मॅडम रसायनशास्त्र या विषयाच्या प्राध्यापिका आहेत. मॅडम नमस्कार.
3: नमस्कार. श्रोतेहो नमस्कार.
2: मॅडम, सगळ्यात पहिले कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऍसिड रेन ही जी काही संकल्पना आहे ती आम्हाला थोडी समजून सांगा.
3: हो, तथा आम्लवर्षण किंवा ऍसिड रेन. आम्लवर्षण, ऍसिड रेन, आम्लपर्जन्य ही नावं एकच. मग आता आम्लवर्षण म्हणजे काय? तर वृष्टीजलात काही प्रमाणात आम्ल असतेच. म्हणजे जेव्हा पाऊस पडतो तेव्हा तो ऍसिडिक असतोच, कारण वातावरणातील कार्बन डायऑक्साईड हा वायू काही प्रमाणात मिसळलेला असतो. कार्बनिक आम्ल हे वर्षणातून जमिनीवर येते, मात्र त्याचे सामू किंवा पीएच मूल्य हे 5.6 असल्याने ते हानिकारक ठरत नाही. पण असा कोणताही पर्जन्य प्रकार, पाऊस, बर्फ, धुकं किंवा अगदी शुष्क अवक्षेपण, ज्यामध्ये आम्लीकरण करणाऱ्या संयुगांची पातळी वाढलेली असते, प्रामुख्याने सल्फ्युरिक आम्ल आणि नायट्रिक आम्ल, ज्यामुळे पाण्याचे पीएच मूल्य नैसर्गिक आधार रेषा, जी आपण मगाशी 5.6 म्हटली, त्याच्यापेक्षा खाली असते. आम्लवर्षणामुळे वनस्पती, प्राणी, मृदा, विविध वस्तू, वास्तुशिल्प आणि मानवी आरोग्यावर त्याचे दुष्परिणाम होतात. मग आता हे दुष्परिणाम कोणते? तर जंगलांवरती आम्ल पर्जन्याचा होणारा परिणाम हा तात्काळ किंवा अचानक दिसत नाही, तर तो एखाद्या संथ दीर्घकालीन आजारासारखा असतो. म्हणजे पोषक तत्वांचा ऱ्हास, दॅट इज न्यूट्रियंट लीचिंग, आणि विषारी जड धातूंचे सक्रियकरण, हेवी मेटल मोबिलायझेशन. आम्लवर्षणामुळे वनस्पतीच्या प्रकाश संश्लेषण क्रियेवर, म्हणजे फोटोसिंथेसिस, हरित द्रव्य तयार करण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होऊन पानांचा हिरवेपणा कमी होतो, त्यामुळे पाने पिवळी पडून हळूहळू गळून पडतात. कालांतराने त्या वनस्पती नष्ट होतात. वातावरणातील आम्लतेचा अंतिम परिणाम जलप्रणालींवर होतो. आम्लयुक्त पाणी नदी, नाले आणि तलावांमध्ये गेल्यामुळे पाण्याचे आम्लीकरण होतेच. माशांची पुनरुत्पादनाची प्रक्रिया बंद पडते, परिणामी मासे आणि इतर जलचर मरतात. प्लवंगांची, म्हणजे अल्गी ज्याला आपण म्हणतो, त्याची वाढ खुंटते. आणि आम्लवर्षणामुळे नद्या, ओढे, तळी, सरोवर यातील पाणी दूषित होते. पर्यावरणाच्या हानिकारणासोबतच आम्ल निक्षेपण मानवनिर्मित पायाभूत सुविधांचे अतोनात नुकसान करते. त्यामुळे बांधकाम साहित्याचे गंजणे आणि झिजणे अत्यंत वेगाने होते. सिमेंट, काँक्रीट, धातू आणि दगड यावर त्याचा मोठा विपरीत परिणाम होतो. चुनखडी किंवा लाईमस्टोन आणि संगमरवर, मार्बल यासारखे दगड सल्फ्युरिक आम्लात अत्यंत संवेदनशील असतात. या प्रक्रियेमुळे ऐतिहासिक स्मारके, प्राचीन पुतळे आणि शिलालेखांचे कोरीव काम कायमचे पुसून जाऊ शकते. म्हणजे आता जागतिक स्तरावर महत्त्वाच्या असलेल्या अनेक वास्तू, आपला ताजमहालच बघा, ग्रीसमधील ॲक्रोपॉलिस आणि रोममधील कोलोसियम यांना या वातावरणीय गंजण्यापासून वाचवण्यासाठी अत्यंत महागड्या रासायनिक प्रक्रिया कराव्या लागत आहेत. आम्लयुक्त पाणी पिण्याने श्वासनलिकेचे, मज्जासंस्थेचे, त्वचेचे व पोटाचे विकार जडू शकतात. श्वसनावटे हे सूक्ष्म कण फुफ्फुसात खोलवर जातात, ज्यामुळे दमा किंवा अस्थमा ज्याला आपण म्हणतो, तीव्र ब्रॉन्कायटिस आणि हृदयविकारासारखे गंभीर आजारही उद्भवू शकतात. या व्यतिरिक्त पिण्याच्या पाण्याच्या साठ्यामध्ये आम्लता वाढल्यास जुन्या पाईपलाईनमधून तांबे, दॅट इज कॉपर, आणि शिस, म्हणजे लेड, यासारखे विषारी धातू पाण्यात विरघळण्याचा धोका असतो.
2: श्रोते हो, रसायनांच्या अतिरेकी वापरामुळे निसर्गामध्ये काय बदल होत आहेत याविषयी चर्चा करण्यासाठी आपण प्राध्यापिका तनुजा परुळेकर यांना आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे. आज आपण ऍसिड रेन याविषयी त्यांच्याकडनं माहिती जाणून घेतली. पुढच्या भागामध्ये आपण ग्रीन केमिस्ट्री याविषयी त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. धन्यवाद.
3: धन्यवाद.
0: श्रोतेहो, आता थोड्याच वेळात, म्हणजे ठीक 6:55 दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या संस्कृत मधून बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.
4: इयम आकाशवाणी संप्रति वार्ताः श्रूयन्ताम्
1: प्रवाचकः पुनीत त्रिपाठी. अथ वार्ताः. प्रधानमन्त्री नरेन्द्र मोदी अद्य नवदिल्ल्यां म्यान्मारदेशस्य राष्ट्रपतिना यू मिन आङ्ग्लाङ्ग् इत्यनेन सह चर्चाम्.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात साहित्य ते सिनेमा या मालेत आज आपण ऐकणार आहोत कथा या चित्रपटाचा संजीवनी खेर यांनी घेतलेला आढावा.
1: निखळ मनोरंजन करणारे चित्रपट आठवायचं ठरवलं तर मराठी लेखिका दिग्दर्शिका सई परांजपे हे नाव सहज आठवतं. तिचा मूळचा स्वभाव खेळकर आणि निर्मळपणे साऱ्या गोष्टींकडे पाहण्याची वृत्ती असं आहे. दूरदर्शन, नाटक, लघुपट ते सदाबहार चित्रपट अशी झेप तिने सहजपणे घेतले. साहजिकच त्याचं प्रतिबिंब तिच्या चित्रपटात पडतं. खदाखदा हसायला लावणारा तिचा विनोद नाही आहे, पण मनमुराद आनंद देणारा, चेहऱ्यावरती प्रसन्न हसू आणणारा विनोद ती आपल्या समोर ठेवते. तिचे चष्मे बद्दूर आणि कथा हे चित्रपट वैयक्तिकरित्या मला खूप आवडतात. वास्तविक तिचे स्पर्श, साज, दिशा यांसारखे चित्रपट मध्यमवर्गीय जीवन टिपणारे आणि मनाला भिडणारे चित्रपट आहेत. शिवाय दूरदर्शनसाठी केलेले अनेक बालपट आणि अनुभवपटांची यादी पण मोठी आहे. यातील अनेक विषयावरती लघुपट, मुख्य म्हणजे मुलं, ड्रगग्रस्त तरुणाई, पर्यावरण, स्त्री सबलता अशा अनेक विषयांवरती तिने चित्रपट केले. अनेक देशी विदेशी पारितोषिकं मिळवली, पण मी श्रोत्यांना सांगायला निवडलाय चित्रपट तो म्हणजे कथा. दीप्ती नवल आणि नसिरुद्दीन शाह आणि फारुख शेख यांच्या सहज अभिनयाने रंगलेला हा अगदी साधा चित्रपट. कुठेही तामझाम नाही, किमती गाड्या नाही, देश विदेशातलं चित्रीकरण नाही, तरीही एक कल्ट सिनेमा झालाय. प्रसन्नपणे थिएटर बाहेर यायचं असेल तर हा चित्रपट जरूर पहा, अर्थात आता यूट्यूबवर न चुकता पहावा. पद्मभूषण लेखिका दिग्दर्शक सई परांजपेचा मास्टरपीस म्हणावा असा हा चित्रपट. खरं मुंबईच्या चाळीची पार्श्वभूमी, तो काळ जेव्हा सुशिक्षित तरुणांना नोकरीच्या मर्यादित संधी असत. साधे सरळ वागणारे, दारं उघडे ठेवून जगणारे चाळकरी, एकमेकांच्या घरात डोकावणारे शेजारी, पण जिव्हाळ्याने भरलेले जगणे. उठपटांग कामाला प्रतिष्ठा नव्हती, साधी स्वप्न होते, पण त्याचवेळी चलाखीने गोष्टी हडप करणारे, बडबोले किंवा फुशारके मारून इम्प्रेशन मारणारे तरुणही दिसू लागले होते. राजाराम जोशी एका कंपनीत कारकून असतो, शेजारच्या खोलीतील सध्याच्या प्रेमात पडलेला असतो, पण तिला ते दाखवू शकत नसतो. संकोचानं आपलं प्रेम प्रकट करू शकतो. त्याच सुमारास वासुदेव नामक तरुण एखाद्या वादळासारखा चाळीमध्ये दाखल होतो. राजारामशी मैत्री करून त्याच्याच खोलीत पेईंग गेस्ट म्हणून राहू लागतो. आपल्या खूप वरपर्यंत ओळखी आहेत, आपण कोणी मोठे असामी आहोत असं भासवत चाळीतील लोकांना प्रभावित करत असतो. शेजारच्या संध्यालाही तो आपल्या जाळ्यात ओढतो. त्याचं स्मार्ट राहणं, बोलणं याची मोहिनी सर्वांवरच पडते. साहजिकच संकोची राजाराम हिरमुसला होतं. लोकांकडून पैसे गटवण्यात वासुदेव चलाख असतो. संध्याला लग्नाचं आश्वासन देऊन तिच्याशी साखरपुड्याची तारीखही निश्चित होते. चाळीतच समारंभ करायचा असतो, त्यामुळे चाळ सजवले जाते, सगळे खुश असतात. संध्याकाळी ठरलेली वेळ निघून गेली तरी वासुदेवचा पत्ता नसतो. संध्याच्या घरचे चिंतेत पडतात, आता काय होणार, तो येणार नाही याची कुणकुण काहींना लागलेली असते. इथलं सारं गुंडाळून पैसे घेऊन दुबईला पोबारा करायचा त्याचा इरादा असतो. संध्या सबनीसच्या घरच्याचा धीर सुटू लागतो. राजारामाला अत्यंत दुःख होतं. तो सबनीसांच्या घरी जाऊन तिच्या वडिलांना सांगतो, मी संध्याशी लग्न करायला तयार आहे आणि तिला मान्य असेल तर. खरं तर घरच्यांना राजाराम आवडत असतो, पण लेकीचा कल पाहून ते गप्प बसतात. संध्याला हे पसंत नसतं, तिला वाटतं की आपल्या उपकार म्हणून तो लग्न करायला तयार झालाय तेव्हा नको. शिवाय वासुदेव आणि ती बरेच जवळ आलेले असतात, पण तो तिला सांगतो की नाही, माझी अशी भावना मुळीच नाही आहे, माझं तुझ्यावर पहिल्यापासून प्रेम होतं आणि नंतर साखरपुडा होतो.
0: साहित्य ते सिनेमा या मालेत आज आपण ऐकला कथा या चित्रपटाचा संजीवनी खेर यांनी घेतलेला आढावा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते

0: होते गुरुनाथ तेरवणकर।
1: ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून।
2: लहान मुलांवर अत्याचाराच्या लैंगिक शोषणाच्या बातम्या आपल्याला व्यथित करतात आणि संताप येतो। बालकांच्या संरक्षणासाठी पोक्सो कायद्यातील तरतुदी उलगडून सांगणार आहेत ऍडव्होकेट तृप्ती पाटील। या डायल इन कार्यक्रमासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02245415129 आणि 45151430। श्रोते हो, त्यापूर्वी आपुलकी या घरात ही स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका। वनिता मंडळात मंगळवार दिनांक 2 जून रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन एअर ॲपवरही।
1: आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी। आता थोड्याच वेळात पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत।

0: बोलत आहोत. सकाळचे 7:07 आणि 14 सेकंद झाले आहेत. आता थोड्याच वेळात म्हणजे 7:10 प्रादेशिक बातम्या.
1: ऐकला का हा आवाज? हा आवाज आहे गुदमरणाऱ्या पर्यावरणाचा.
2: काय अहो, हा तर प्लास्टिकच्या पिशवीचा आवाज आहे आणि मी तर एकच टाकली होती.
3: अहो, एक एक करता त्या करोडो पिशव्या असतात ना, ना त्या मातीत मिसळतात ना पाण्यात, त्या तशाच पडून राहतात. एक पिशवी नष्ट व्हायला 1000 वर्ष लागतात.
1: आणि आपण फेकलेलं प्लास्टिक मायक्रो प्लास्टिक बनून आपल्या ताटात येत आहे. लाखो पक्षी जलचर जीव गमावत आहेत.
2: अंदाजे 400 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा होतो आणि 9% फक्त रिसायकल होतो, बाकीचा कुठे जातो विचार करा.
3: चला आजच ठरवू, खरेदीला जाताना कापडी पिशवी नेऊ.
1: एकदाच वापरता येणार नको असं प्लास्टिक जीव घेणार.
2: खरंच मी पण प्रतिज्ञा करतो, नको प्लास्टिकचा वापर, करू पर्यावरण रक्षणाचा जागर.
4: प्लास्टिक हटवा, पृथ्वी वाचवा.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी।

0: वॉचमॅन वॉचमॅन, अरे अर्धा तास झाला पाणी वाहत आहे, टाकी बंद कर.
1: अर्धा तासात किती पाणी वाया गेलं असेल याचा हिशोब करा. आजच हा जमा खर्च मांडला नाहीत तर उद्याचा दिवस आणखीन भयंकर असेल.

0: दूर दूर सर्व दूर रानावन रसिक श्रोत्यांच्या कानामनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
1: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी।
0: ऐकूया प्रादेशिक बातम्या।
2: आकाशवाणी पुणे, माधुरी कुलकर्णी प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचं निधन, संगीत विश्वावर शोककळा। पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीनिमित्त राज्यभरातून अभिवादन। समाजासाठी चांगलं काम करणाऱ्या व्यक्तींकडून प्रेरणा घेऊन काम करण्याचं पंतप्रधानांचं मन की बात मधून आवाहन। सात्विक चिराग जोडीला सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपद। आयपीएलचं जेतेपद रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाला। आणि राज्याच्या विविध भागात आज पावसाचा अंदाज, मात्र शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, मुख्यमंत्र्यांचा सल्ला। आता सविस्तर बातम्या। भावसंगीतात आपल्या मखमली आणि मधाळ स्वरांनी अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचं काल रात्री मुंबईतल्या राहत्या घरी निधन झालं। त्या 89 वर्षांच्या होत्या। सुमन कल्याणपूर यांच्या निधनानं संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे। 28 जानेवारी 1937 या दिवशी अविभाजित भारतातल्या ढाका इथं सुमन कल्याणपूर यांचा जन्म झाला। गायन आणि चित्रकलेची आवड असलेल्या सुमनताईंनी पंडित लक्ष्मणराव अमृते, पंडित केशवराव भोळे, उस्ताद खान अब्दुल रहमान खान आणि पंडित यशवंत देव यांच्याकडून शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलं। सुमन हेमाडी या नावानं संगीत क्षेत्रात प्रवेश केलेल्या सुमनताई लग्नानंतर सुमन कल्याणपूर या नावानं प्रसिद्ध झाल्या। 1952 ऑल इंडिया रेडिओवर गाण्याची संधी त्यांना मिळाली। केतकीच्या बनीसारखं भावगीत, निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपल्यासारखी अंगाई, कवळण, विरहगीतं, भावगीतं, भक्तिगीतं, बालगीतं अशा वैविध्यपूर्ण मराठी गाण्यांनी त्यांनी एक काळ गाजवला। भारतरत्न लता मंगेशकर, आशा भोसले, गीता दत्त, शमशाद बेगम या गायिकांच्या तारका मंडळात त्यांनी स्वतःचं स्थान निर्माण केलं। अजहून आए बालमा, ठेहरीये होश में आलू, न तुम हमें जानो सारखी असंख्य गाणी गाऊन त्यांनी हिंदी चित्रपट संगीतातही आपला वेगळा ठसा उमटवला। अत्यंत भावपूर्ण आणि मधुर आवाजात त्यांनी मराठी, हिंदीसह विविध भाषांमधली हजारो गाणी अजरामर केली। त्यांच्या आवाजातली सात्विकता आणि भाव रसिक मनाला थेट भिडणारे होते। सुमन सुगंध हे त्यांचं आत्मचरित्र प्रकाशित झालं आहे। संगीतातल्या त्यांच्या अमूल्य योगदानासाठी भारत सरकारनं पद्मभूषणनं तर मध्य प्रदेश सरकारनं लता मंगेशकर पुरस्कारानं त्यांना सन्मानित केलं आहे। भारतीय संगीत क्षेत्रातील दैवी आणि सुरेल सुमन असा स्वर आज शांत झाला अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा अजित पवार यांनी सुमन कल्याणपूर यांना श्रद्धांजली अर्पण केली। पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशतकोत्तर पहिल्या जयंतीनिमित्त काल राज्यभरात त्यांना अभिवादन करण्यात आलं। राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी मुंबईत लोकभवनीत अहिल्यादेवींच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं। अहिल्यानगर जिल्ह्यात जामखेड तालुक्यातल्या चौंडी या अहिल्यादेवींच्या जन्मगावी आयोजित कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्यासह अन्य मंत्री आणि आमदार उपस्थित होते। छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याच्या मूल्यांचा प्रसार अहिल्यादेवींनी आपल्या कार्यातून देशभर केला। त्यांच्या विचारांचा वारसा अंगीकारण्याची समाजाला गरज आहे, असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी चौंडी इथल्या अभिवादन सभेत केलं। अहिल्यादेवींनी न्यायदानाची भक्कम व्यवस्था उभी केली। महिलांच्या सक्षमीकरणासाठी स्वतंत्र महिला सैन्य तुकडी उभारण्याचा दूरदृष्टीपूर्ण निर्णय घेतला अशा शब्दात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आदरांजली वाहिली। सोलापूर शहरात झालेल्या अभिवादन कार्यक्रमात उपस्थितांनी त्यांच्या विचारांचा आणि आदर्श कार्यपद्धतीचा वारसा जतन करण्याचा संकल्प व्यक्त केला। या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात। देशहितासाठी, समाजहितासाठी असामान्य कार्य करणाऱ्या विविध ठिकाणच्या नागरिकांच्या कार्यातून आपल्याला नवी प्रेरणा मिळते, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल मन की बात कार्यक्रमात केलं। समाजासाठी निस्वार्थ वृत्तीने काम करणाऱ्या विविध व्यक्तींचा त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला. आंबा उत्पादक देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेत महत्वाची भूमिका बजावत असल्याचं ते म्हणाले. कोकणातल्या हापूसप्रमाणेच देशाच्या विविध भागात आढळणाऱ्या आंब्याच्या प्रकारांचा उल्लेख करून त्यांनी आंबा उत्पादनाचा प्रवास गावखेड्यातून जागतिक बाजारपेठेपर्यंत झाला आहे असं सांगितलं. आपल्या छंदासाठी वेळ काढणं आणि सतत काहीतरी नवीन शिकत राहणं गरजेचं आहे असं सांगून विद्यार्थ्यांनी सुट्टीचा उपयोग यासाठी करावा असं पंतप्रधान म्हणाले. तारांगण पाहायला जाणं किंवा खगोलशास्त्र मंडळाचं सदस्य होणं अशा गोष्टी अवश्य करा असं सांगताना पंतप्रधान म्हणाले.
3: साथियो, रात में तारों को निहारना अपने आप में अद्भुत अनुभव होता है. ज्योतिर्विद्या परिसंस्था भी एस्ट्रोनॉमी के सबसे पुराने संस्थानों में से एक है. यहाँ ऑब्जर्वेशनल फैसिलिटीज के साथ साथ बुक्स लाइब्रेरी और टेलीस्कोप लाइब्रेरी की सुविधा भी है. मैं युवाओं से आग्रह करूंगा कि वे

0: किसी एस्ट्रोनॉमी क्लब से जरूर जुड़े और इन छुट्टियों में किसी प्लेनेटेरियम को भी जरूर देखने जाए।
1: पुण्यातील ज्योतिर्विद्या परिसंस्थेचा उल्लेख पंतप्रधानांनी कालच्या भागात केला। याबाबत बोलताना संस्थेचे उपाध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे म्हणाले,
2: 1944 साली स्थापन झालेल्या या संस्थेच्या अगणित सभासदांनी केलेल्या कामाची ही पोचपावतीच म्हणायला लागेल। इंग्रजी राजवटीत खगोलशास्त्राचा अभ्यास अभ्यासक्रमातून काढून टाकल्यामुळे पुण्यातील काही नामवंत लोकांनी एकत्र येऊन ज्योतिर्विद्या परिसंस्थेची स्थापना केली। आकाश दर्शनाचे कार्यक्रम, प्रदर्शने, वेधशाळांच्या अभ्यासशैली, खगोलशास्त्रीय अभ्यास वर्ग अशा अनेक माध्यमातून वर्षभर खगोलशास्त्राचा प्रसार चालू असतो। तसेच निरीक्षणासाठी वेगवेगळ्या दुर्बिणी संस्थेकडे आहेत, पण सभासदांसाठी पुस्तके आणि दुर्बिणी यांची लायब्ररी पण आहे। सभासदांच्या अभ्यासासाठी लोकमान्य टिळकांच्या केसरीवाड्यावरती संस्थेची स्वयंचलित दुर्बीण असून त्यातून रूपविकारी ताऱ्यांची निरीक्षणे घेतली जातात, लघुग्रहांच्या पिधानांचीही निरीक्षणे घेतली जातात, त्याचप्रमाणे उल्का वर्षावाची पण निरीक्षणे ज्योतिर्विद्या घेते। ही सगळी निरीक्षणे आंतरराष्ट्रीय स्तरावर पाठवली जातात, जगभराचे खगोल निरीक्षक त्यांचा वापर करतात।
1: सध्या देशाच्या अनेक भागात कडक उन्हाळ्याची स्थिती आहे, अशावेळी नागरिकांनी सतत थोडं थोडं पाणी पीत राहावं आणि सरकारनं दिलेल्या मार्गदर्शक सूचना लक्षात ठेवून त्याप्रमाणे राहणीमानात बदल करावा असा सल्ला पंतप्रधानांनी दिला। विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीकरता महायुतीचं जागावाटप काल ठरलं। भाजपा 11, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 2 जागा लढवेल। भाजपा नागपूर, अहिल्यानगर, धाराशिव, जळगाव, सोलापूर, लातूर, नांदेड, अमरावती, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि सातारा सांगली या मतदारसंघांमध्ये निवडणूक लढवेल। तर शिवसेना ठाणे, नाशिक, परभणी, हिंगोली आणि यवतमाळ या मतदारसंघात निवडणूक लढवणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुणे आणि रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या 2 जागा लढवेल। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये विषारी दारू प्यायल्यानं आतापर्यंत 24 जणांचा मृत्यू झाला आहे। या प्रकरणाची गंभीर दखल घेत राज्य सरकारनं याचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवला असून तपासासाठी सीआयडीची 5 विशेष पथकं नियुक्त करण्यात आली आहेत। कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागातल्या काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे। भारतीय बॅडमिंटनपटू सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीचं जेतेपद मिळवलं। काल झालेल्या अंतिम फेरीच्या सामन्यात सात्विक आणि चिरागनं इंडोनेशियाच्या जोडीचा 18-21, 21-17, 21-16 असा पराभव केला। रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघानं काल इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल क्रिकेट स्पर्धेचं सलग दुसऱ्या वेळी अजिंक्यपद पटकावलं। अहमदाबाद इथंच अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघानं गुजरात टायटन्स संघावर 12 चेंडू आणि 5 गडी राखून विजय मिळवला। बंगळुरू संघानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतल्यावर त्यांच्या गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी करत गुजरात टायटन्सला 155 धावांवर रोखून धरलं। यात वॉशिंग्टन सुंदरनं केलेल्या नाबाद 50 धावांचा समावेश आहे। विराट कोहलीनं फटकवलेल्या नाबाद 75 धावा निर्णायक ठरल्या। विराटला सामनावीर तर वैभव सूर्यवंशीला मालिकावीर घोषित करण्यात आलं। राज्यात काही भागात आजपासून वादळी पावसाची शक्यता असली तर त्याचा मोसमी पावसाशी कोणताही संबंध नाही, कारण मान्सून अद्याप केरळमध्ये पोहोचलेला नाही। त्यामुळे शेतकरी बांधवांनी मान्सूनपूर्व वादळी पावसावर अवलंबून राहून पेरणीची घाई करू नये, योग्य आणि स्थिर पावसाची खात्री झाल्यानंतरच पेरणीचं नियोजन करावं असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केलं। हवामान। कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोराचे वारे आणि विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे। शेवटी पुन्हा ठळक बातम्या। ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचं निधन, संगीत विश्वावर शोककळा। पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीनिमित्त राज्यभरातून अभिवादन। समाजासाठी चांगलं काम करणाऱ्या व्यक्तींकडून प्रेरणा घेऊन काम करण्याचं पंतप्रधानांचं मन की बात मधून आवाहन। सात्विक चिराग जोडीला सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपद। आयपीएल जेतेपद रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला। आणि राज्याच्या विविध भागात आज पावसाचा अंदाज, मात्र शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, मुख्यमंत्र्यांचा सल्ला। आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं। नमस्कार।

0: वाचन म्हणजे समृद्धी,
1: वाचन संस्कृतीची वृद्धी,
0: वाचन दृष्टी देतं,
1: वाचन अनोखी सृष्टी दाखवतं,
0: वाचन माणूस बनवतं,
1: वाचन मनांना घडवतं,
0: ग्रंथांना गुरु मानू, वाचन संस्कृती जागू,
1: वाचन चळवळ वाढवू।
0: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल।
1: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल।

0: आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का? क्षणात वर क्षणात खाली. जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपली सदैव सोबत करणारी नभोवाणी.
1: जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी.
2: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
3: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोतेहो, सकाळचे 7:22 झाली आहेत. जाणून घेऊया आजचे दिनविशेष. आज आहे जागतिक दूध दिवस. जागतिक अन्न आणि कृषी संशोधन परिषदेच्या निर्देशानुसार 2001 सालापासून दरवर्षी 1 जून रोजी संपूर्ण जगभरात दूध दिवस साजरा केला जातो. आपल्या शरीराला दुधाची असलेली गरज आणि त्याचं महत्व पटवून देणं हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. आयुष्याच्या कणाकणाचा रसास्वाद घेणारं बहुरंगी बहुढंगी स्वच्छंद अन अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे गोपाळ निळकंठ दांडेकर अर्थात गोनीदा यांचाच स्मृती दिन. त्यांच्या स्मृतींना आणि विद्वत्तेला मानाचा मुजरा. मराठीतील सुप्रसिद्ध कवी नारायण मुरलीधर गुप्ते अर्थात कवी बी यांची आज जयंती. आध्यात्मिक वृत्तीचे कवी बी यांच्या लेखनशैलीचं मुख्य वैशिष्ट्य होतं दीर्घ कविता. कवी बी यांच्या स्मृतींना आणि त्यांच्या काव्य प्रतिभेला त्रिवार वंदन. मराठी वाङ्मयातील विनोदाचे जनक म्हणून ओळखले जाणाऱ्या आणि साक्षात आचार्य अत्रे यांनी ज्यांचा मराठी भाषेतील विनोदपीठाचे आद्य शंकराचार्य असा गौरवपूर्ण उल्लेख केला त्या श्रीपाद कृष्ण अर्थात तात्यासाहेब कोल्हटकरांचा आज स्मृतिदिन. सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या थोर साहित्यिकाच्या स्मृतींना शतशः प्रणाम. शारीरिक अपंगत्व येऊनही जी हरली नाही, जगभरातल्या दृष्टीहीन आणि मुकबधिर व्यक्तींचा जी आदर्श आहे, आजही जिच्या साहित्यकृतीतून जगासमोर प्रेरणेचा सेवेचा वसा आणि वारसा मांडला जातो, अंध मुकबधीर असूनही कलाशाखेची पदवी मिळवलेली पहिली व्यक्ती अर्थात समाजसेविका हेलन केलर, आज त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन. श्रोतेहो, आजचे दिनविशेष आपण जाणून घेतले. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी 558 किलोहर्ट्सवर. श्रोतेहो, आमचं प्रसारण आपण प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता.

आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:25 होत आहेत. प्रसारित करत आहोत दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, मागच्या भागात आपण दिलखुलास कार्यक्रमातून मुख व डोके मान कर्करोगाची लक्षणं, कारणं, उपचार या महत्वपूर्ण विषयांवर दिलखुलास कार्यक्रमातून प्रख्यात मुख व डोके मान कर्करोग शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉक्टर हितेश सिंघवी सरांकडून माहिती जाणून घेत होतो. आजही आपण हा संवाद असाच पुढे सुरू ठेवणार आहोत. सर नमस्कार, दिलखुलास कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत. डॉक्टर, एखादा पेशंट तुमच्याकडे आला आणि तुम्ही त्याचं मुखाचं आरोग्य बघितल्यानंतर तुम्हाला लगेचच समजत असेल की हे कॅन्सरकडे जाणारं लक्षण आहे, तर पहिल्या स्टेज मधला किंवा दुसऱ्या स्टेज मधला किंवा तिसऱ्या स्टेज मधला हे तुम्ही कसं काय पडता येता?
1: मी असं समजवतो पेशंटला, हे स्टेज आहे ना हे डॉक्टरचं लँग्वेज आहे. जर एक डॉक्टरला दुसरा डॉक्टर सांगायचं आहे की हा बिमारी कुठपर्यंत पोहोचलेला आहे आणि शॉर्ट संक्षेप सांगायचं तर आपण स्टेजचा प्रक्रिया वापरतो. मी का सांगतोय, कारण की आपल्या भारतामध्ये मोर देन 70% स्टेज फोर आहे. आणि एकदा मी तुम्हाला सांगितलं की स्टेज फोर कॅन्सर आहे, मनो ही सायकोलॉजी असते ती एकदम म्हणजे कॅन्सर म्हणजे डेथ असं लोकांना असं वाटतं.
0: कॅन्सर या शब्दालाच लोक पहिल्यांदा घाबरतात.
1: त्यामुळे हे जे स्टेज असतात ना हे डॉक्टर कम्युनिकेशन लँग्वेज आहे, त्याचं जास्त आपल्याला इम्पॅक्ट डोक्यामध्ये आपल्याला नाही करायचंय. आपण कसं समजतो की स्टेज वन, स्टेज टू, स्टेज थ्री, स्टेज फोर आहे, जे डिफरंट टेक्निकल त्यामध्ये पॉईंट असतात. तर 2 सेंटीमीटर जास्त आहे तर स्टेज टू आहे, 2 सेंटीमीटर कम आहे स्टेज फोर कॅन्सर मध्ये. जर तोंडामध्ये कॅन्सर आहे आणि गळ्यामध्ये गाठ पसरलेली आहे तर ते स्टेज थ्री आहे. तोंडामध्ये आहे, हरड्यामध्ये घुसलेले आहेत तर ते स्टेज फोर आहेत. करेक्ट. पण स्टेज फोर म्हणजे ट्रीटमेंट नाही असं नाही, आपण ट्रीटमेंट चांगल्या पर्यंत करू शकतो. स्टेज वन मध्ये 90% ऑफ ऑल दी ओरल कॅन्सर्स आर क्युरेबल, दे विल लिव्ह अ नॉर्मल लाईफ. ओके. अँड इवन स्टेज फोर 60% ऑफ ऑल दीज कॅन्सर्स दे कॅन लिव्ह अ नॉर्मल लाईफ.
0: पेशंटला समुपदेशनाची गरज असते जेव्हा खरं तर कॅन्सर हा शब्द तुमच्याकडून ऐकला जातो की तुम्हाला कॅन्सर झालाय, तेव्हा खरं तर पेशंट खूप कोलॅप्स होतो, कारण का पैशांचा खेळ तिथे असतो. पुन्हा आपली म्हणजे तुम्ही सुरुवातीला सांगितलं तसं कुटुंब सगळं त्याचं उद्ध्वस्त होणार असतं, कारण तो कमावता माणूस असतो. तर त्याला समुपदेशनाची, त्याला धीर देण्याची ऍज अ डॉक्टर म्हणून तुम्ही जबाबदारी निभावता.
1: येस. आणि मला कुणीतरी सांगितलंय की जे पण इंग्लिशमध्ये स्टेटमेंट बटच्या आधी येतो तो आदमी दुर्लक्ष करतो आणि बटचा नंतर येतो तो बरोबर त्याला स्ट्रेस देतो. एक्झाम्पल, तुम्हाला कॅन्सर, यू हॅव कॅन्सर बट इट इज क्युरेबल.
0: अच्छा.
1: तर आपण हे इन्फॉर्मेशन त्याला दिली की तुम्हाला कॅन्सर आहे पण स्ट्रेस इज ऑन क्युरेबल, तुम्हाला पूर्णपणे ठीक करता येणार.
0: अच्छा.
1: आणि आपल्या इंडियामध्ये ही चांगली गोष्ट काय आहे की आपल्याकडे सोशल सपोर्ट खूप चांगले आहेत. आजही माझ्याकडे पेशंट येतो त्याच्या बरोबर 4 लोक उभे राहतात. फर्स्ट ओपीडीला 4 उभे राहतात, ऑपरेशनला 10 उभे राहतात, ऑपरेशन नंतर 2-3 लोक असतात. ऍज कम्पेअर्ड टू जे वेस्टर्न वर्ल्ड त्यामध्ये कोणीही नसतो, खूप कमी लोक असतात सोशल. तर आपल्या भारतामध्ये सोशल सपोर्ट खूप चांगला आहे आणि सोशल सपोर्ट प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल तुमच्या सर्व्हायवल मध्ये, तुमच्या ट्रीटमेंट मध्ये, तुमच्या कॉम्प्लिकेशन मध्ये. सोशल सपोर्ट लागते, तुमचा धीर लागतो की तुम्हाला हे एक्झाम आहे, एक्झामची प्रिपरेशन करायची आहे, एक्झाम पास करायची आहे आणि त्यानंतर मजा करायची आहे. हे सिम्पल लँग्वेज मी पेशंटला सांगतो. हे बोलणं आसान आहे, आय अग्री, पण आपल्याला ह्याच प्रकारेच लोकांना दर दिवशी दर हफ्ते त्यांना आपला सपोर्ट करावा लागतो. हे मोटिवेशन नाही आहे,
0: धीर देणं
1: हे डिसिप्लिन आहे. मोटिवेशन म्हणजे एक दिवस आपण सांगतो काय नाही काय नाही होऊन जाणार आणि सेकंड थर्ड दिवस तुम्ही आयचच नाही असं नाहीये. आपल्याला रोज त्याला मोटिवेशन करावं लागणार, त्याला डिसिप्लिन करावं लागणार.
0: नक्कीच. डॉक्टर, असं काही आहे का की अगदी मला काहीतरी तोंडामध्ये दिसलंय आणि मी तुमच्याकडे आले असं क्विक येणारे पेशंट्स आहेत का की फार कमी आहेत? आता तुम्ही म्हणालात की बऱ्याच लोकांमध्ये स्टेज फोर पर्यंत कॅन्सर गेलेला असतो

0: पण कोणाला दाखवायचं मला कळत नाहीये. ऍव्हरेज स्टडीमध्ये आपल्याला सांगितलंय की एक पेशंटला 100 किलोमीटर ट्रॅव्हल करायला लागतो कॅन्सरच्या ट्रीटमेंटसाठी ऍव्हरेज. इट कॅन बी 1000 किलोमीटर्स. जेव्हा मी टाटा हॉस्पिटलला होतो लोक यूपी बिहार वेस्ट बंगाल तिथून यायचे. तर ऍक्सेसिबिलिटी हे आता चांगलं झालं आहे ऍज कम्पेअर टू प्रिव्हियसली. जेव्हा डाटा 10 वर्षाआधी मी डाटाला होतो आता ऍक्सेसिबिलिटी वाढलेली आहे पण तरी पण ऍव्हरेज 100 किलोमीटर्स. थर्ड इज एज अफोर्डेबिलिटी. वी आर स्टील डेव्हलपिंग कंट्री. आपल्याकडे टाटा मेमोरियल सेंटर सारखे सेंटर्स आहेत पण एकदम रुरल एरियामध्ये नाही आहे. मुंबईमध्ये आहे, वाराणसीमध्ये आहे, वायझॅगमध्ये आहे, त्यानंतर खासगी हॉस्पिटल्स आहेत. पण जे लो सोशिओ इकॉनॉमिक जे पेशंट्स असतात, राशन कार्ड केसरी असतो, ते कुठे जाणार? त्यासाठी आपण हे डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल्स आहेत त्यामध्येही आपण आपला सेवा देतो. तिथे आपण ओपीडीही करतो आणि सर्जरीही करतो.
1: नक्कीच डॉक्टर. डॉक्टर, आता तुम्ही जे आपण मगासपासून बोलतोय की आपल्या तोंडामध्ये अल्सर होतो, असे चट्टे दिसायला लागतात, असा एखादा छोटासा, आणि तुम्हीच आता सांगितलं की लोकांना खरं तर कळत नाही की आपण नेमकं कोणाकडे जायचं, तर आम्हाला हे सांगा की असा काही चट्टा दिसला तर आपल्या फॅमिली डॉक्टरकडे किंवा नेमकं कोणाकडे आपण जायचं?
0: तो फर्स्ट स्टॉप विल बी डेंटिस्ट.
1: अच्छा.
0: कारण की आहे ना, 0.05% ऑफ ऑल दी अल्सर्स आर कॅन्सर. म्हणजे नॉर्मली तो कॅन्सर नसतो, त्यामुळे आपण डायरेक्टली कॅन्सर जनकडे जायचं नाही, पहिले डेंटिस्टकडे जायचं. तो एकदा बघणार, त्याला कळणार की हे कोणता कॅन्सरचा प्रकार आहे, कोणता कॅन्सरचा प्रकार नाही आहे. 2 हफ्ते तो थांबणार अल्सर ठीक होण्यासाठी. त्यांनी ठीक होत नाही त्यानंतर आपण पुढे एस्केलेट करू शकतो. आपल्याकडे गव्हर्नमेंट हॉस्पिटल टाटा हॉस्पिटल आहे, आपल्याकडे जे जे हॉस्पिटल आहे, सायन हॉस्पिटल आहे, हे सगळे गव्हर्नमेंट हॉस्पिटल कॅन्सरमध्ये स्पेशल स्पेशली असतात, त्यांच्याकडे आपण जाऊन दाखवू शकतो.
1: अच्छा.
0: पण फर्स्ट स्टॉप विल बी डेंटिस्ट ऑर अ फॅमिली फिजिशियन.
1: अच्छा. डॉक्टर, मला सांगा की तुमच्याकडे पेशंट आला, डिटेक्ट झाला कॅन्सर, त्याच्यानंतर तुमची उपचार पद्धती काय होते? जर आता आपण म्हणालात की एखादा चट्टा आहे आणि तो अगदी सुरुवात आहे कॅन्सरची, अशा पेशंटना तुम्ही उपचार पद्धती काय वापरता किंवा त्याच्या पुढे गेला असेल, जसं तुमच्या भाषेमध्ये स्टेज 3 किंवा 4 गेला असेल, तर त्यांच्यासाठी उपचार पद्धती काय असते?
0: पहिले आपल्याला फर्स्ट आपल्याला हे डिफाईन करायचं की त्यामध्ये कॅन्सर आहे. आमची जजमेंट आणि आमची एक्सपिरियन्स किती असला तरी पण तो डॉक्युमेंटेशनला पुरा पडत नाही, तर त्यामुळे आपल्याला त्याला बायोप्सी करावी लागते. आपल्याला वाटलं की हे अल्सर आहे, आपल्याला वाटतं की हे कॅन्सर निघू शकतो, more than 50% वी गो फॉर बायोप्सी. बायोप्सी म्हणजे काय असतं? छोटा तुकडा काढतो आपण आणि तो तपासणीसाठी पाठवतो, आणि जे पॅथोलॉजिस्ट असतात ते मायक्रोस्कोपच्या खाली त्याला बघतात आणि त्यामुळे आपल्याला कळतं की त्यामध्ये कॅन्सर आहे की नाही. तर कॅन्सर असला तर नेक्स्ट स्टेप इज तो पसरलेला आहे का, त्यासाठी आपण सिटी स्कॅन किंवा पेट स्कॅन करतो. जर स्टेज 1, 2, 3 असेल तर आपण सिटी स्कॅन करतो. आपल्याला वाटलं स्टेज 4 आहे, अजून कुठे पसरलेला असेल, तर आपण पेट स्कॅन करतो. कारण की ट्रीटमेंट सगळ्यामध्ये चेंज होते.
1: बरोबर. तो पसरतो म्हणजे कुठे कुठे डॉक्टर पसरतो, काय अफेक्ट, बाकीचे अवयव काय अफेक्ट होतात त्याच्यामुळे?
0: जर ओरल कॅव्हिटी आणि हेड नेक कॅन्सर असला तर फर्स्ट नेक मध्ये तुम्हाला गाठी आढळणार.
1: अच्छा.
0: गाठी मोठे मोठे होणार. एक्झाम्पल, तुमची दात खराब आहे तरी पण तुमचं गाठ मोठा होणार. हे जे गाठ असतात ना, ते फिल्टर असतात, तुम्हाला तुमच्या इन्फेक्शनला कॅन्सरला पकडतात आणि त्याला पसरू देत नाही. करेक्ट. पण आफ्टर सम टाइम त्यामध्ये तो कॅन्सर घर बनवतो.
1: अच्छा.
0: आणि तो मोठा होतो.
1: थायरॉइड ग्रंथी डॉक्टर म्हणताय तुम्ही, त्या वेगळ्या आहेत?
0: लिम्फ नोड्स, इंग्लिश मध्ये लिम्फ नोड्स म्हणतो आपण. गाठी गाठी असतात, 30-40 गाठी असतात एक साइड मध्ये.
1: त्या प्रत्येकाच्या गळ्यामध्ये असतात?
0: तुमच्या माझ्याकडे आहे.
1: अच्छा.
0: ते फिल्टर आहेत इन्फेक्शन स्प्रेड स्टॉप करण्यासाठी, इव्हन कॅन्सर स्प्रेड स्टॉप करण्यासाठी. पण एक वेळानंतर कॅन्सर हावी होतो आणि त्यामध्ये घर बनवतो.
1: अच्छा.
0: तो मोठा होतो. त्यामुळे इथे सगळे गाठे आपल्याला जर तुम्ही हात लावला तर कडक कडक गाठे आढळतात.
1: अच्छा. मग त्या गाठी काय दिसतात, म्हणजे कॅन्सर पेशंट मध्ये काय होतं नेमकं?
0: तर बाहेरून तुम्हाला असं काही समजणार नाही, पण स्वतः तुम्हाला समजणार की गाठी मला आलेली आहे, कडक गाठी आहे, हलत नाही आहे.
1: अच्छा.
0: पेन करत नाही पण फक्त गाठी असतात.
1: अच्छा.
0: हा, आणि ते ग्रो होतात.
1: बरोबर.
0: आणि नेक्स्ट स्टॉप इज लंग्स. इथून नेक्स्ट स्टॉप सर, तर गाठीच्या ऐवजी मोस्ट कॉमन डिस्टेंट मेटास्टेसिस, आपला टेक्निकल वर्ड आहे, म्हणजे जर तोंडामध्ये कॅन्सर आहे तर अजून कुठे पसरलेल, तर फर्स्ट स्टॉप इज लंग्स आफ्टर नोड्स. तर लंग्स मध्ये जर बिमारी गेली तर तो स्टेज 4 आणि अबाव झाला.
1: आपल्या श्वासनलिकेला काही त्रास होतो या कॅन्सरचा?
0: ओल्ड कॅन्सर नाही होत. पण श्वासनलिकाची डिफरंट कॅन्सर असतात, लॅरेंजियल कॅन्सर आपण म्हणतो, ते व्होकल कॉर्ड स्वरयंत्र असतात त्यामध्ये येतं, त्यामध्ये आलं तर आपला स्वरयंत्रही कधी कधी काढावा लागतो.

0: आता नवीन प्रकार आहे त्यामध्ये किमो आणि रेडिएशन दिलं तरी पण तो चांगला होतो.
1: अच्छा, आणि मग त्याच्या पुढची उपचार पद्धती तुमची काय असते? आता तुम्ही केमो म्हणालात तर केमोलाही लोक खूप घाबरतात, खरं तर खूप पेनफुल असतं असंही म्हटलं जातं, तर काय नेमकं आहे?
0: पहिले आपण बायोप्सी करतो हे कळायला की कॅन्सर आहे की नाही. जर कळलं कॅन्सर आहे आपण सिटी स्कॅन पेट स्कॅन करतो, त्यावर अवलंबून आहे पुढची ट्रीटमेंट. जर हे फक्त लोकल इथेच आहे अजून कुठे पसरलेला नाही तर आपण सर्जरी करून त्याला काढून टाकतो. इथे आहे आणि फक्त गळ्यामध्ये पसरलं आहे तरी पण आपण काढतो आणि गळ्याची गाठे काढतो आणि ते होऊन त्याला की मोस्टली रेडिएशन किमोची गरज नसते ओल्ड कॅन्सरमध्ये. जर ते पसरलेलं अजून कुठे आहे म्हणजे लंगमध्ये गेलेलं आहे, बॅक स्पाइन मध्ये गेलेला आहे, तर आपण त्याला किमो द्यावा लागतो आणि त्यावेळी आपण ते क्युरेटिव्ह नसतं.
1: अच्छा, श्रोते हो, दिलखुलास कार्यक्रमातून प्रख्यात मुख व डोके मान कर्करोग शस्त्रक्रिया तज्ञ डॉक्टर हितेश सिंघवी सरांकडून मुख व डोके मान कर्करोगाची लक्षणं, कारणं, उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना या विषयांच्या अनुषंगाने माहिती जाणून घेत आहोत. परंतु विषयाची व्याप्ती पाहता आपण हा संवाद पुढे असाच सुरू ठेवणार आहोत. तर श्रोते हो, तेव्हा आपण पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून तसंच AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. श्रोतेहो ऐकूया एक निवेदन. आलेल्या संकटांवर मात करत न डगमगता पुढे जाणं हे आवश्यक असतं. आपल्याही आयुष्यात असे अनुभव आले असतील किंवा असे आदर्शही बघायला मिळाले असतील. शारीरिक व्यंगावर न डगमगता मात करत आपल्यासमोर एक आदर्श निर्माण करणाऱ्या हेलन केलर यांचा आज स्मृतिदिन. श्रोतेहो या निमित्तानं बोलूया आजच्या स्वरसंवाद या कार्यक्रमात संघर्षातून यशाकडे. सकाळी 11:05 आपल्याशी संवाद साधणार आहेत प्रीती किरकिरे. संपर्कासाठी फोन नंबर जसे आहेत 45-15-41-29 आणि 45-15-41-30. मुंबईबाहेरील आणि मोबाईलवरून फोन करणाऱ्या श्रोत्यांनी 022 हा STD कोड लावावा. तेव्हा जरूर फोन करा आज सकाळी 11:05 ते 11:40. आजचा विषय आहे संघर्षातून यशाकडे आणि संवादिका आहेत प्रीती किरकिरे. निवेदन संपलं.

0: आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:40 होत आहेत. प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्री प्रायोजित कार्यक्रम बेडेकर मसालेवाले.
1: कार्यक्रमाचे प्रायोजक
2: बेडेकर तयार मसाला.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: वरण भात भाजी आमटी चटणी जरी पानात लोणच्या शिवाय येत नाही रंगत त्या जेवणात. आंबट गोड तिखट खार चटपटीत आणि

0: बेडेकर सन 1910 पासून
1: बेडेकर तैयार मसाला।
2: श्रोते हो नमस्कार, बेडेकर मसाले वाले प्रस्तुत लोणच्यात मुरलेले आणि मसाल्यात गाजलेले बेडेकर मसाले या कार्यक्रमात मी चित्रा खरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते। बेडेकर मसाले वालेचे संचालक अजित बेडेकर सर आपल्याशी गप्पा मारतात। अजित सर नमस्कार।
3: नमस्कार नमस्कार।
2: आज मला तुम्हाला अजून एक प्रश्न असा विचारायचा आहे की आपण कैरी, लिंबू, मिरची पण ही सोडून सुद्धा अजून काही प्रकारची लोणची असतात ती कशी बनवता येतात, त्यासाठी बेडेकर लोणचे मसाला कसा वापरता येतो?
3: लोणचं हे लोणचं जेव्हा आपण म्हणतो ना त्यावेळेला ते अगदी भरपूर वस्तूंचं लोणचं बनवता येतं। तर कैरी, लिंबू, हिरवी मिरची ह्यांची जी लोणची सगळ्यात जास्त प्रसिद्ध आहेत त्याच्याशिवाय म्हणजे गाजराचं, फ्लॉवरचं, वाटाण्याचं, काकडीचं किंवा तुम्हाला हवं असेल तर ह्या सगळ्या भाज्यांचं एकत्रित लोणचं हे फार छान लागतं। ह्या सगळ्या भाज्यांच्या छोट्या छोट्या अगदी बारीक फोडी करायच्या, त्या फोडींवरती आपल्याला हवं त्याप्रमाणे त्या चवीप्रमाणे बेडेकर लोणच्याचा मसाला घालायचा, मीठ घालायचं, आणखीन ते सगळं कालवून लोणचं तयार होतं। ह्याची एक टीप म्हणजे ह्या कुठचीही भाज्या ह्या आंबट नसतात म्हणून त्याला आंबटपणासाठी वरती लिंबू पिळायचं की भाज्यांचं लोणचं तयार। शक्यतो हे लोणचं आपल्याला 8 दिवस पुरेल एवढं छोट्या प्रमाणात बनवावं आणि ताजं असताना संपवावं।
2: अच्छा श्रोते हो, बेडेकरांची खास चविष्ट उत्पादनं आता आपल्या जवळच्या दुकानांमध्ये उपलब्ध। कैरी, लिंबू यासह 14 प्रकारची लोणची, गोडा मसाला, संडे मसाला यासह 15 प्रकारचे मसाले, लसूण चटणी, शेंगदाणा चटणी यासह इतर चटण्या, शिवाय गौरी गणपती, नवरात्र, दिवाळी, फराळ या सर्व पारंपरिक सणांचा गोडवा वाढवणारी उकडीचे मोदक, उपवासाचे पदार्थ अशी खास बेडेकर उत्पादने, 114 वर्षांची परंपरा। ऑनलाइन ऑर्डरसाठी संपर्क करा 99-877-98-747, 99-877-98-747, 9-8-7-7-9-8-7-4-7, आमची वेबसाईट www.vpbedekar.com। आता अजून एक प्रश्न आहे की लोणचं घरी जेव्हा बनवतो ना आपण तेव्हाही बरेचसे प्रश्न असतात समोर की मग कैरीला आधी मीठ लावायचं का, आधी हळद लावायची, किंवा फोडी उन्हातच ठेवायच्या का, असे अनेक प्रयोग केले जातात याबद्दल।
3: हो नाही काय माहितीये का चित्रा, की लोणचं बनवणं हे ना पूर्वी एक कला होती, आणखीन त्याच्यानंतर त्याच्या संदर्भात बरेच समज गैरसमज असे बाजारात आहेत। खरं सांगायचं झालं तर लोणचं कशाला बनवलं, तर कैरीची आंबट चव आपल्याला वर्षभर चाखता यावी म्हणून।
2: बरोबर।
3: आणखीन मग काय व्हायचं की कोणाची तरी मावशी, कोणाची तरी आजी, शेजारच्या काकू ह्या चांगलं लोणचं घालतात अशी माहिती असायची आणि मग त्या कसं घालतात त्यांची कृती विचारून घे असं सगळं झाल्यामुळे मग त्यांचे जे वेगवेगळे कृती असायच्या त्याच्यातनं हे मीठ लावून ठेव, पाणी काढून टाक, उन्हात सुकवून घे, ह्या अशा सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये ऍड झाल्या म्हणूया किंवा असे एक प्रचलित झालं।
2: ओके,
3: ऍडिशनल टिप म्हणून सांगतो, आपण बटाट्याची भाजी करतो ना, बटाटा सुकी भाजी, त्याच्यामध्ये 1 चमचाभर लोणच्याचा मसाला घाला, अतिशय वेगळ्या चवीची बटाट्याची भाजी बनते, आणखीन ती तुम्हाला नक्की आवडेल असं मला खात्री आहे।
2: ही एक छान टिप मिळाली, याबरोबरच इथंच थांबूयात। बेडेकर मसालेवाले प्रस्तुत लोणच्यात मुरलेले आणि मसाल्यात गाजलेले बेडेकर मसाले या कार्यक्रमात पुन्हा भेटूयात अजित बेडेकर सर यांच्यासोबत, तोपर्यंत नमस्कार।
3: नमस्कार।
1: वरण भात भाजी आमटी चटणी जरी पानात लोणच्या शिवाय येत नाही रंगत त्या जेवणात, आंबट गोड तिखट खार चटपटीत आणि

0: बेडेकर सन 1910 पासून
1: बेडेकर तैयार मसाला
2: निर्मिती संकल्पना बाळ एम जोगळेकर अमेय जोगळेकर
3: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक
1: बेडेकर तैयार मसाला
4: बेडेकर मसाले वाले हा ग्राहक केंद्री प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून श्रोत्याहो सकाळचे 7:45 वाजले आहेत प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा

0: आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 8:30 वाजलेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आता प्रसारित करत आहोत.
1: आकाशवाणी, सविता म्हसकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. समाजासाठी चांगलं काम करणाऱ्या व्यक्तींकडून प्रेरणा घेऊन चांगलं काम करण्याचं पंतप्रधानांचं मन की बात मधून आवाहन. जनरल NS राजा सुब्रमणी, देशाचे नवे सरसेनाध्यक्ष. ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचं निधन. संगीत विश्वावर शोककळा. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरीचं विजेतेपद भारतीय जोडीकडे. आणि IPL क्रिकेट स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ सलग दुसऱ्यांदा विजेता. आता सविस्तर बातम्या. देशहितासाठी, समाजहितासाठी असामान्य कार्य करणाऱ्या विविध ठिकाणच्या नागरिकांच्या कार्यातून आपल्याला नवी प्रेरणा मिळते.

0: गरजेचं आहे असं सांगून विद्यार्थ्यांनी सुट्टीचा उपयोग यासाठी करावा असं पंतप्रधान म्हणाले. तारांगण पाहायला जाणं किंवा खगोलशास्त्र मंडळाचं सदस्य होणं अशा गोष्टी अवश्य करा असं सांगताना पंतप्रधान म्हणाले,
1: साथियों रात में तारों को निहारना अपने आप में अद्भुत अनुभव होता है. ज्योतिर्विद्या परिसंस्था भी एस्ट्रोनॉमी के सबसे पुराने संस्थानों में से एक है. यहाँ ऑब्जर्वेशनल फैसिलिटीज के साथ साथ बुक्स लाइब्रेरी और टेलीस्कोप लाइब्रेरी की सुविधा भी है. मैं युवाओं से आग्रह करूंगा कि वे किसी एस्ट्रोनॉमी क्लब से जरूर जुड़े और इन छुट्टियों में किसी प्लेनेटेरियम को भी जरूर देखने जाए.
0: पुण्यातील ज्योतिर्विद्या परिसंस्थेचा उल्लेख पंतप्रधानांनी कालच्या भागात केला. याबाबत बोलताना संस्थेचे उपाध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे म्हणाले,
2: 1944 साली स्थापन झालेल्या या संस्थेच्या अगणित सभासदांनी केलेल्या कामाची ही पोचपावतीच म्हणायला लागेल. इंग्रजी राजवटीत खगोलशास्त्राचा अभ्यास अभ्यासक्रमातून काढून टाकल्यामुळे पुण्यातील काही नामवंत लोकांनी एकत्र येऊन ज्योतिर्विद्या परिसंस्थेची स्थापना केली. आकाश दर्शनाचे कार्यक्रम, प्रदर्शने, वेधशाळांच्या अभ्यासशैली, खगोलशास्त्रीय अभ्यास वर्ग अशा अनेक माध्यमातून वर्षभर खगोलशास्त्राचा प्रसार चालू असतो. तसेच निरीक्षणासाठी वेगवेगळ्या दुर्बिणी संस्थेकडे आहेतच, पण सभासदांसाठी पुस्तके आणि दुर्बिणी यांची लायब्ररी पण आहे. सभासदांच्या अभ्यासासाठी लोकमान्य टिळकांच्या केसरीवाड्यावरती संस्थेची स्वयंचलित दुर्बीण असून त्यातून रूपविकारी ताऱ्यांची निरीक्षणे घेतली जातात, तर लघुग्रहांच्या पिधानांचीही निरीक्षणे घेतली जातात. त्याचप्रमाणे उल्का वर्षावाची पण निरीक्षणे ज्योतिर्विद्या घेते. ही सगळी निरीक्षणे आंतरराष्ट्रीय स्तरावर पाठवली जातात. जगभराचे खगोल निरीक्षक त्यांचा वापर करतात.
0: सध्या देशाच्या अनेक भागात कडक उन्हाळ्याची स्थिती आहे. अशावेळी नागरिकांनी सतत थोडं थोडं पाणी पीत राहावं आणि सरकारनं दिलेल्या मार्गदर्शक सूचना लक्षात ठेवून त्याप्रमाणे राहणीमानात बदल करावा असा सल्ला पंतप्रधानांनी दिला. अलीकडेच केलेल्या 5 देशांच्या दौऱ्याचा उल्लेख करत नेदरलँड्स भेटीत चोल साम्राज्य काळातला ताम्रपट भारतात परत आणल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली. आपल्या मन की बात कार्यक्रमात क्रीडा क्षेत्रात भारतीय खेळाडूंनी अलीकडेच केलेल्या कामगिरीचा पंतप्रधानांनी गौरव केला. चांगल्या कामाचं कौतुक करणं आणि आवश्यक असेल तेव्हा निर्भीडपणे चुकीच्या गोष्टींवर टीका करणं हाच पत्रकारितेचा खरा धर्म आहे असं प्रतिपादन उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी केलं. केरळममधील कोट्टायम इथे काल दीपिका मल्याळम दैनिकाच्या 140व्या स्थापना दिनाच्या सोहळ्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांच्या हस्ते दीपिका एक्सलन्स पुरस्कार प्रदान करण्यात आले. केवळ घटनांचं वृत्तांकन करण्यापलीकडे जाऊन पत्रकारितेनं आशा, नवनिर्मिती, करुणा आणि वैज्ञानिक प्रगतीशी संबंधित कथांनाही ठळकपणे समोर आणलं पाहिजे असं ते पुढे म्हणाले. या कार्यक्रमाला राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर आणि मुख्यमंत्री VD सतीशन उपस्थित होते. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. जनरल NS राजा सुब्रमणी यांनी काल देशाचे नवीन सरसेनाध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला. नवी दिल्लीत साऊथ ब्लॉक प्रांगणात झालेल्या समारंभात त्यांना मानवंदना देण्यात आली. सरसेनाध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारण्यापूर्वी ते राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयात लष्करी सल्लागार म्हणून कार्यरत होते. गेल्या वर्षी 31 जुलैला लष्कर उपप्रमुख म्हणून ते निवृत्त झाले. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. विचार आणि कृतीमधील नाविन्य हे लष्करी क्षमतांच्या विकासाला गती देईल असं ते यावेळी बोलताना म्हणाले. देशाचे 27वे नौदल प्रमुख म्हणून ऍडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी काल पदभार स्वीकारला. ऍडमिरल दिनेश के त्रिपाठी यांच्याकडून त्यांनी नौदल प्रमुख पदाची सूत्र स्वीकारली. भावसंगीतात आपल्या मखमली आणि मधाळ स्वरांनी अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचं काल रात्री मुंबईतल्या राहत्या घरी निधन झालं. त्या 89 वर्षांच्या होत्या. सुमन कल्याणपूर यांच्या निधनानं संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे. 28 जानेवारी 1937 या दिवशी अविभाजित भारतातल्या ढाका इथं त्यांचा जन्म झाला. गायन आणि चित्रकलेची आवड असलेल्या सुमनताईंनी पंडित लक्ष्मणराव अमृते, पंडित केशवराव भोळे, उस्ताद खान अब्दुल रहमान खान आणि पंडित यशवंत देव यांच्याकडून शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलं. सुमन हेमाडी या नावानं संगीत क्षेत्रात प्रवेश केलेल्या सुमनताई लग्नानंतर सुमन कल्याणपूर या नावानं प्रसिद्ध झाल्या. 1952 मध्ये

ऑल इंडिया रेडिओवर गाण्याची संधी त्यांना मिळाली. केतकीच्या बनी सारखं भावगीत, निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गबाई सारखी अंगाई, गवळण, विरहगीतं, भावगीतं, भक्तिगीतं आणि बालगीतं अशा वैविध्यपूर्ण मराठी गाण्यांनी त्यांनी एक काळ गाजवला. भारतरत्न लता मंगेशकर, आशा भोसले, गीतादत्त, शमशाद बेगम या गायिकांच्या तारका मंडळात त्यांनी स्वतःचं स्थान निर्माण केलं. अजहून आये बालमा, ठहरिये होश मे आलू, न तुम हमे जानो यासारखी असंख्य गाणी गाऊन त्यांनी हिंदी चित्रपट संगीतातही आपला वेगळा ठसा उमटवला. अत्यंत भावपूर्ण आणि मधुर आवाजात त्यांनी मराठी हिंदीसह विविध भाषांमधील हजारो गाणी अजरामर केली. त्यांच्या आवाजातली सात्विकता आणि भाव रसिक मनाला थेट भिडणारे होते. भारतीय संगीत क्षेत्रातील दैवी आणि सुरेल सुमन असा स्वर आज शांत झाला अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनीही सुमन कल्याणपूर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. भारतीय बॅडमिंटनपटू सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीचं जेतेपद मिळवलं. सात्विक आणि चिरागनं इंडोनेशियाच्या जोडीचा 18-21, 21-17, 21-16 असा पराभव केला. केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय आणि ज्योतिरादित्य शिंदे यांनी सात्विक चिराग जोडीचं या यशाबद्दल अभिनंदन केलं आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघानं काल इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल क्रिकेट स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं. या स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघ सलग दुसऱ्यांदा विजेता ठरला आहे. काल अहमदाबादमध्ये खेळल्या गेलेल्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघानं गुजरात टायटन्स संघावर 12 चेंडू आणि 5 गडी राखून विजय मिळवला. बंगळुरू संघानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. बंगळुरू संघाच्या गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी करत गुजरात टायटन्स संघाला 155 धावांवर रोखून धरलं. यात वॉशिंग्टन सुंदरनं केलेल्या नाबाद 50 धावांचा समावेश आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या विराट कोहलीनं फटकावलेल्या नाबाद 75 धावा निर्णायक ठरल्या. विराटला सामनावीर तर वैभव सूर्यवंशीला मालिकावीर म्हणून घोषित करण्यात आलं. हवामान. गुजरात, केरळम, लक्षद्वीप, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, ओडिशा, दक्षिण कर्नाटक, तमिळनाडू, पुदुचेरी, कराईकल आणि पश्चिम मध्य प्रदेश या भागात आज मुसळधार पावसाचा भारतीय हवामान विभागानं अंदाज वर्तवला आहे. तसंच मध्य महाराष्ट्र, ओडिशा आणि पश्चिम मध्य प्रदेश या भागात गारपिटीची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. पुढील 4 ते 5 दिवसात नैऋत्य मोसमी पाऊस अर्थात मान्सूनची आगेकूच होण्यासाठी परिस्थिती अनुकूल असल्याचं आयएमडीनं म्हटलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. समाजासाठी चांगलं काम करणाऱ्या व्यक्तींकडून प्रेरणा घेऊन चांगलं काम करण्याचं पंतप्रधानांचं मन की बात मधून आवाहन. जनरल एन एस राजा सुब्रमणी देशाचे नवे सरसेनाध्यक्ष. ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचं निधन, संगीत विश्वावर शोककळा. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरीचं विजेतेपद भारतीय जोडीकडे आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ सलग दुसऱ्यांदा विजेता. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

श्रोत्याहो, सकाळचे 8:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. श्रोत्याहो, आजची सकाळ उगवलीये ती एक दुःखद बातमी घेऊनच. आपल्या मधाळ आवाजानं आणि शास्त्रीय सुरांनी भारतीय संगीतसृष्टी समृद्ध करणाऱ्या ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांनी काल आपला सर्वांचा शेवटचा निरोप घेतला. श्रोतेहो, आज भावधारा कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत सुमन कल्याणपूर यांनी गायलेली काही अजरामर गीतं, आणि त्या गीतांच्या माध्यमातून आपण त्यांना वाहूया एक आदरांजली.

शब्द शब्द जपून ठेव बकुळीच्या फुलापरी. आपल्या गोड मधुर मधाळ आणि मखमली आवाजातनं त्यांनी गीतकारांचे शब्द खरोखरीच बकुळीच्या फुलापरी जपून ठेवले. त्यामुळे आज इतकी वर्ष होऊनही त्यांनी गायलेली गीतं आजही आपल्या मनाला वेडावून टाकतात.

जवळपास 7 दशकांहून अधिक काळ आपल्या लोभस आणि सुमधुर आवाजाच्या बळावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या सुमन कल्याणपूर यांचं लग्नाधीचं नाव होतं सुमन हेमाडी. बांगलादेशातील ढाका इथं जन्मलेल्या सुमनताईंनी अगदी लहान वयातच संगीताचे धडे गिरवायला सुरुवात केली होती.

रामानंद कल्याणपूर यांच्याशी लग्न झाल्यानंतर सुमनताई मुंबईत आल्या. सुमन कल्याणपूर यांनी शास्त्रीय संगीताचा अगदी कसून अभ्यास केला. वडील शंकरराव हेमाडी आणि आई सीताबाई यांच्या मार्गदर्शनात त्यांनी संगीताचे सुरुवातीचे धडे गिरवले, म्हणजेच त्यांना अगदी लहान वयातच घरूनच संगीताचं अगदी उत्तम शिक्षण मिळायला सुरुवात झाली होती.

आपल्या माहेरी आई वडिलांच्या छत्रछायेखाली त्यांच्या मार्गदर्शनात सुरू झालेलं गाण्याचं शिक्षण सुमनताईंचं मुंबईत आल्यानंतर त्यांच्या या गायन प्रवासाला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. पंडित लक्ष्मणराव अमृते, केशवराव भोळे ह्यासारख्या दिग्गज लोकांकडे त्यांनी शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलं आणि मग संगीत क्षेत्रात सुरू झालेली त्यांची ही घोडदौड, त्यांचा हा प्रवास त्यांनी कधीच थांबवला नाही, कधीच मागे वळून बघितलं नाही, त्या कायम पुढंच जात राहिल्या.

0: सांगीतिक प्रवास करता करता सुमनताई काल अंतिम प्रवासाला निघून गेल्या. मात्र त्यांचा सच्चा सूर, सुमधुर गाणी कायम आपल्या मनात रुंजी घालत राहतील. श्रोतेहो भावधारा कार्यक्रमात आपण त्यांनी गायलेली काही प्रसिद्ध भावगीतं ऐकली. 9:10 गीतबहार कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत सुमन कल्याणपूर यांनी गायलेली काही अजरामर चित्रपट गीतं. तेव्हा श्रोतेहो भावधारा कार्यक्रमात आपण इथेच थांबूया. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी.
1: समय आप सुन रहे हैं चित्रलोक कार्यक्रम. इस कार्यक्रम में एक छोटा सा ब्रेक के बाद फिर से आपको सुनवाएंगे गाने.

0: थोड़ा भावुक भी हो रहा है, बिल्कुल हो जाता है। एक और साथी बता रहे हैं कि हम लोग अपने पिताजी से बहुत डरते थे, उनका रौब घर में था, हमारी बुआ चाचा भी उनसे डरते थे, डांटने पर कभी भी उलटकर जवाब नहीं देते थे, माँ से हर तरह से बात कर लेते थे। हम लोगों की बहुत सी गलतियों के कारण हमारी माँ भी डांट खा जाती थी। अब माता पिता कोई नहीं है, अब कोई डांटने वाला नहीं है। सच, ये बात बहुत कसकती है। एक श्रोता ने कहा है कि इबारत भावनापूर्ण पारिवारिक रिश्तों को चित्रित करती है और हमें बचपन के गलियारों की सैर कराती है। सही है, माता पिता और पारिवारिक संरक्षण ही शैशवकाल से उत्तरार्ध तक बौद्धिक शारीरिक नैतिक विकास में सहायक होता है। पुराने काल के संयुक्त परिवार बहुमुखी विकास का मुख्य कारक होता था, जहां चाचा चाची ताऊ ताई बुआ सभी के सानिध्य में बचपन गुजरता था। अब एकाकी परिवार का चलन और एक या दो बच्चों में सीमित परिवार रह गया है।
1: आकाशवाणी मुंबई, दर्शना जोगदंडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या, व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरांमध्ये वाढ, घरगुती सिलेंडरच्या दरात बदल नाही। राज्यसभेच्या 24 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी अधिसूचना जारी, 18 जूनला मतदान। महाराष्ट्र विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस। आयआयटी प्रवेशासाठीच्या जेईई ऍडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर। आणि ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचं काल रात्री मुंबईतल्या राहत्या घरी निधन। दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई या चार प्रमुख शहरांमध्ये हॉटेल आणि इतर व्यवसायांसाठी वापरल्या जाणाऱ्या एलपीजी सिलेंडरच्या दरांमध्ये 42 रुपयांपासून ते 53.50 रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे, तर घरगुती वापरासाठीच्या गॅसच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही। दिल्लीमध्ये व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात 42 रुपयांची वाढ झाली असून आता या गॅसची किंमत 3,113.50 रुपये, मुंबईत 43.50 रुपयांनी वाढ झाली असून सिलेंडरची किंमत 3,067.50 रुपये, कोलकात्यामध्ये 53.50 रुपयांची वाढ झाली असून गॅसची किंमत 3,255.50 रुपये, तर चेन्नईमध्ये 42 रुपयांची वाढ होऊन गॅसची किंमत 3,283 रुपये झाली आहे। त्याबरोबरच 5 किलोग्रामच्या छोट्या गॅस सिलेंडरच्या दरात 11 रुपये वाढ झाली आहे। दरम्यान, केंद्र शासनाने आजपासून पेट्रोल, डिझेल आणि एटीएफ म्हणजे विमान इंधनावरचा निर्यात कर कमी केला आहे। पेट्रोलच्या निर्यातीवरील विंड फॉल गेनवरचा कर निम्म्यावर आणून 1.50 रुपये प्रतिलिटर, तर डिझेल 13.50 रुपये प्रतिलिटर आणि एटीएफवरचा कर 9.50 रुपये प्रतिलिटर केला आहे। भारत आणि ओमान यांच्यातल्या व्यापक आर्थिक भागीदारी करार आजपासून अंमलात आला। या करारामुळे भारतीय वस्तू आणि सेवांना ओमानच्या बाजारात संधी उपलब्ध होईल, तसंच दोन्ही देशातले आर्थिक संबंध दृढ होतील असं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी एका वृत्तपत्रात लिहिलेल्या लेखात म्हटलं आहे। या करारामुळे निर्यातीला चालना मिळेल, गुंतवणूक आकर्षित होईल, तसंच रोजगाराला चालना मिळेल, त्यामुळे याचा फायदा शेतकरी, सूक्ष्म आणि लघुउद्योग, विद्यार्थी, महिला, कारागीर यांना होणार आहे, असं गोयल यांनी सांगितलं। राज्यसभेच्या 24 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी आज अधिसूचना जारी करण्यात आली। या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायला आजपासून सुरुवात झाली असून 8 जूनपर्यंत अर्ज भरता येतील। 18 जूनला मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होईल। आंध्र प्रदेश, गुजरात आणि कर्नाटकमधल्या प्रत्येकी 4, राजस्थान आणि मध्य प्रदेशातल्या प्रत्येकी 3, झारखंडमधल्या 2 आणि मणिपूर, मेघालय आणि अरुणाचल प्रदेश आणि मिझोराम इथल्या प्रत्येकी 1 जागेसाठी निवडणूक होणार आहे। महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी तसंच तामिळनाडू आणि ओदिशामध्येही प्रत्येकी 1 जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे। माजी प्रधानमंत्री HD देवेगौडा, केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन आणि रवनीत सिंग, राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे हे या महिन्यात निवृत्त होत आहेत। महाराष्ट्र विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे। अर्जांची छाननी 2 जूनला होईल, तर 4 जूनपर्यंत अर्ज मागे घेता येतील। मतदान आणि मतमोजणी 22 जूनला होणार आहे। महायुती आणि महाविकास आघाडीने आपापले उमेदवार रिंगणात उतरवले

लातूर धाराशिव मतदारसंघातून निवडणूक लढवेल. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि परभणी, हिंगोली या मतदारसंघांसाठी उमेदवार दिले आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पुणे, ठाणे आणि सांगली सातारा मतदारसंघातून निवडणूक लढवेल. गेल्या महिन्यात वस्तू आणि सेवाकर महसुलात 3.2% वाढ होऊन तो 1,94,000 कोटी रुपयांवर पोहोचला. गेल्या वर्षीच्या मे महिन्यात वस्तू आणि सेवा करांचं संकलन 1,88,000 कोटी रुपये झालं होतं. मे 2026 मध्ये समग्र वस्तू आणि सेवा कर संकलन 37,397 कोटी रुपये तर राज्यांच्या जीएसटीचं संकलन 45,143 कोटी रुपये झालं. एकात्मिक जीएसटीचा महसूल 51,990 कोटी रुपयांवर पोहोचला. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. आयआयटी प्रवेशासाठीच्या जेई ऍडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा 56,880 विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरले असून त्यात 10,107 विद्यार्थिनी आहेत. आयआयटी दिल्ली विभागातला शुभम कुमार 360 पैकी 330 गुण मिळवून देशात सर्वप्रथम आला आहे. विद्यार्थिनींमध्ये दिल्ली विभागातली आरोशी देशपांडे पहिली आली आहे. तिला 280 गुण मिळाले असून सर्वसाधारण यादीत ती 77व्या क्रमांकावर आहे. विद्यार्थ्यांना JEE ADVSEC IN या संकेतस्थळावर निकाल पाहता येईल. भावसंगीतात आपल्या मखमली आणि मधाळ स्वरांनी अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचं काल रात्री मुंबईतल्या राहत्या घरी निधन झालं. त्या 89 वर्षांच्या होत्या. सुमन कल्याणपूर यांच्या निधनानं संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर आज मुंबईत शासकीय इतमामात अंतिम संस्कार केले जातील. कारकिर्दीचा थोडक्यात आढावा.

0: कीर्तीचा थोडक्यात आढावा. झाला गायन आणि चित्रकलेची आवड असलेल्या सुमनताईंनी पंडित लक्ष्मणराव अमृते, पंडित केशवराव भोळे, उस्ताद खान अब्दुल रहमान खान आणि पंडित यशवंत देव यांच्याकडून शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलं. सुमन हेमाडी या नावानं संगीत क्षेत्रात प्रवेश केलेल्या सुमनताई विवाहानंतर सुमन कल्याणपूर या नावानं प्रसिद्ध झाल्या. 1952 ऑल इंडिया रेडिओवर गाण्याची संधी त्यांना मिळाली. केतकीच्या बनीसारखी भावगीतं, गवळण, विरहगीतं, भक्तिगीतं, बालगीतं अशा वैविध्यपूर्ण मराठी गाण्यांनी त्यांनी एक काळ गाजवला. भारतरत्न लता मंगेशकर, आशा भोसले, गीता दत्त, शमशाद बेगम या गायिकांच्या तारका मंडळात त्यांनी स्वतःचं स्थान निर्माण केलं. अजहून आए बालमा, ठहरिये होश में आलू, ना तुम हमें जानो यासारखी असंख्य गाणी गाऊन त्यांनी हिंदी चित्रपट संगीतातही आपला वेगळा ठसा उमटवला. अत्यंत भावपूर्ण आणि मधुर आवाजात त्यांनी मराठी आणि हिंदीसह विविध भाषांमधली हजारो गाणी अजरामर केली. त्यांच्या आवाजातली सात्विकता आणि भाव रसिकमनाला थेट भिडणारे होते. सुमन सुगंध हे त्यांचं आत्मचरित्र प्रकाशित झालंय. संगीतातल्या त्यांच्या अमूल्य योगदानासाठी त्यांना पद्मभूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं, तर मध्य प्रदेश सरकारनं त्यांना लता मंगेशकर पुरस्कारानं सन्मानित केलं होतं.
1: सुमन कल्याणपूर यांच्या निधनानं संगीत विश्वावर शोककळा पसरली असून अनेक मान्यवरांनी दुःख व्यक्त केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. सुमन कल्याणपूर यांचा मधुर आवाज आणि आर्त गायनाने सांस्कृतिक जग समृद्ध केलं असं त्यांनी शोक संदेशात म्हटलं आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. त्यांच्या निधनाने संगीत जगतातील पवित्र देवारा रिकामा झाला आहे अशीच सर्वांची भावना असल्याचं राज्यपालांनी शोक संदेशात म्हटलं आहे. भारतीय संगीत क्षेत्रातील दैवी आणि सुरेल सुमन असा स्वर आज शांत झाला अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनीही सुमन कल्याणपूर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघानं काल इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल क्रिकेट स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं. या स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघ दुसऱ्यांदा विजेता ठरला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरांमध्ये वाढ, घरगुती सिलेंडरच्या दरात बदल नाही. राज्यसभेच्या 24 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी अधिसूचना जारी, 18 जूनला मतदान. महाराष्ट्र विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस. आयआयटी प्रवेशासाठीच्या जेई ऍडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर. आणि ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचं काल रात्री मुंबईतल्या राहत्या घरी निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई, गौरी देशमुख प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरांमध्ये वाढ, घरगुती सिलेंडरच्या दरात बदल नाही. राज्यसभेच्या 24 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी अधिसूचना जारी, 18 जूनला मतदान. विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस. आयआयटी प्रवेशासाठीच्या जेईई ॲडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर. आणि ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचं निधन, मुंबईत अंतिम संस्कार. व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. घरगुती वापरासाठीच्या गॅसच्या दरात बदल झालेला नाही. 19 किलो वजनाचा सिलेंडर मुंबईत 43.5 रुपयांनी महागला असून त्याची किंमत 3,067.50 रुपये झाली आहे. 5 किलोग्रॅम वजनाच्या छोट्या गॅस सिलेंडरच्या दरात 11 रुपये वाढ झाली आहे. दरम्यान केंद्र सरकारने आजपासून पेट्रोल, डिझेल आणि एटीएफ म्हणजे विमान इंधनावरचा निर्यात कर कमी केला आहे. पेट्रोलच्या निर्यातीवरचा विंडफॉल गेनवरचा कर निम्म्यावर आणून 1.50 रुपये प्रतिलिटर, तर डिझेल 13.50 रुपये प्रतिलिटर आणि एटीएफवरचा कर 9.50 रुपये प्रतिलिटर केला आहे. राज्यसभेच्या 24 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी आज अधिसूचना जारी करण्यात आली. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायला आजपासून सुरुवात झाली असून 8 जूनपर्यंत अर्ज भरता येतील. 18 जूनला मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होईल. उपमुख्यमंत्री सुनेता पवार यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी तसंच तमिळनाडू आणि ओदिशामध्येही प्रत्येकी एका जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. माजी प्रधानमंत्री एच डी देवेगौडा, केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन आणि रवनीत सिंग, राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे हे सदस्य या महिन्यात निवृत्त होत आहेत. आंध्र प्रदेश, गुजरात आणि कर्नाटकमधल्या प्रत्येकी 4, राजस्थान आणि मध्य प्रदेशातल्या प्रत्येकी 3, झारखंडमधल्या 2, मणिपूर, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि मिझोराम इथल्या प्रत्येकी 1 जागेसाठी ही निवडणूक होणार आहे. राज्य विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. अर्जांची छाननी 2 जूनला होईल तर 4 जूनपर्यंत अर्ज मागे घेता येतील. मतदान आणि मतमोजणी 22 जूनला होणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडीनं आपापले उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. महायुतीकडून भाजप 11, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागा लढवणार आहे. भाजपाने वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर मतदारसंघातून अरुण लाखानी, भंडारा गोंदिया मतदारसंघातून अविनाश ब्राह्मणकर, अमरावतीमधून प्रवीण पोटे, सांगली सातारा मतदारसंघातून धैर्यशील कदम, सोलापुरातून राजेंद्र राऊत, अहिल्यानगरमधून प्राजक्त तनपुरे, छत्रपती संभाजीनगर जालना मतदारसंघातून सुहास शिरसाट, नांदेडमधून अमर राजूरकर, बीड, लातूर, धाराशिव मतदारसंघातून बसवराज पाटील आणि जळगाव इथून नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी दिली आहे. शिवसेनेने ठाणे मतदारसंघात रवींद्र फाटक, नाशिकमध्ये नरेंद्र दराडे आणि परभणीमध्ये सईद खान यांना उमेदवारी दिली आहे. यवतमाळ मतदारसंघासाठी शिवसेनेचा उमेदवार अद्याप ठरलेला नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेसनं रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मतदारसंघातून अनिकेत तटकरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. पुण्यातून विक्रम काकडे राष्ट्रवादीचे उमेदवार असण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीचं जागा वाटपही ठरलं असून काँग्रेस 8, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 6 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 3 जागा लढवणार आहे. काँग्रेस नागपूर, यवतमाळ, भंडारा गोंदिया, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, अहिल्यानगर, सोलापूर आणि बीड, लातूर, धाराशिव मतदारसंघातून निवडणूक लढवेल. राष्ट्रवादी काँग्रेस

शरदचंद्र पवार पक्ष पुणे, ठाणे आणि सांगली सातारा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सुरेंद्रनाथ उर्फ बाळ माने यांनी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मतदारसंघातून अर्ज भरला. जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि परभणी हिंगोली या मतदारसंघासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने उमेदवार दिले आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आयआयटी प्रवेशासाठीच्या जेईई अॅडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा 56,880 विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरले असून त्यात 10,107 विद्यार्थिनी आहेत. आयआयटी दिल्ली विभागातला शुभम कुमार 360 पैकी 330 गुण मिळवून देशात सर्वप्रथम आला आहे. विद्यार्थिनींमध्ये दिल्ली विभागातलीच आरोषी देशपांडे पहिली आली. तिला 280 गुण मिळाले असून सर्वसाधारण यादीत ती 77व्या क्रमांकावर आहे. विद्यार्थ्यांना जेईई एडीव्हीसी इन या संकेतस्थळावर निकाल पाहता येतील. सर्वोच्च न्यायालयात 5 नवीन न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली असून यामुळे सरन्यायाधीशांसह सर्वोच्च न्यायालयात कार्यरत न्यायाधीशांची संख्या आता 37 झाली आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश श्री चंद्रशेखर यांचा त्यात समावेश आहे. राष्ट्रपतींनी सरन्यायाधीशांशी चर्चा करून ही नियुक्ती केली असल्याचं विधी आणि न्यायमंत्री अर्जुन मेघवाल यांनी समाजमाध्यमांवर म्हटलं आहे. गेल्या महिन्यात वस्तू आणि सेवा कर महसुलात 3.2% वाढ होऊन तो 1,94,000 कोटी रुपयांवर पोहोचला. गेल्या वर्षीच्या मे महिन्यात वस्तू आणि सेवा कराचं संकलन 1,88,000 कोटी रुपये झालं होतं. मे 2026 मध्ये समग्र वस्तू आणि सेवा कर संकलन 37,397 कोटी रुपये तर राज्यांच्या जीएसटीचं संकलन 45,143 कोटी रुपये झालं. एकात्मिक जीएसटीचा महसूल 51,990 कोटी रुपयांवर पोहोचला. भावसंगीतात आपल्या मखमली आणि मधार स्वरांनी अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचं काल रात्री मुंबईतल्या राहत्या घरी निधन झालं. त्या 89 वर्षांच्या होत्या. सुमन कल्याणपूर यांच्या निधनानं संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर आज मुंबईत शासकीय इतमामाने अंतिम संस्कार करण्यात येत आहेत. सुमन कल्याणपूर यांच्या कारकिर्दीचा थोडक्यात आढावा आता ऐकूया.

0: सुमन कल्याणपूर यांचा जन्म 28 जानेवारी 1937 रोजी अविभाजित भारतातल्या ढाका इथं झाला. गायन आणि चित्रकलेची आवड असलेल्या सुमनताईंनी पंडित लक्ष्मणराव अमृते, पंडित केशवराव भोळे, उस्ताद खान अब्दुल रहमान खान आणि पंडित यशवंत देव यांच्याकडून शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलं. सुमन हेमाडी या नावानं संगीत क्षेत्रात प्रवेश केलेल्या सुमनताई विवाहानंतर सुमन कल्याणपूर या नावानं प्रसिद्ध झाल्या. 1952 ऑल इंडिया रेडिओवर गाण्याची संधी त्यांना मिळाली. केतकीच्या बनीसारखी भावगीतं, गवळण, विरहगीतं, भक्तिगीतं, बालगीतं अशा वैविध्यपूर्ण मराठी गाण्यांनी त्यांनी एक काळ गाजवला. भारतरत्न लता मंगेशकर, आशा भोसले, गीता दत्त, शमशाद बेगम या गायिकांच्या तारका मंडळात त्यांनी स्वतःचं स्थान निर्माण केलं. अजहुन आए बालमा, ठहरिये होश में आलू, ना तुम हमें जानो यासारखी असंख्य गाणी गाऊन त्यांनी हिंदी चित्रपट संगीतातही आपला वेगळा ठसा उमटवला. अत्यंत भावपूर्ण आणि मधुर आवाजात त्यांनी मराठी आणि हिंदीसह विविध भाषांमधली हजारो गाणी अजरामर केली. त्यांच्या आवाजातली सात्विकता आणि भाव रसिक मनाला थेट भिडणारे होते. सुमन सुगंध हे त्यांचं आत्मचरित्र प्रकाशित झालंय. संगीतातल्या त्यांच्या अमूल्य योगदानासाठी त्यांना पद्मभूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं, तर मध्य प्रदेश सरकारनं त्यांना लता मंगेशकर पुरस्कारानं सन्मानित केलं होतं.
1: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी

0: कल्याणपूर यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर मान्यवरांनी सुमन कल्याणपूर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरांमध्ये वाढ, घरगुती सिलेंडरच्या दरात बदल नाही. राज्यसभेच्या 24 जागांसाठी द्वैवार्षिक निवडणुकीची अधिसूचना जारी, 18 जूनला मतदान. विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस. आयआयटी प्रवेशासाठीची जेईई ऍडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर. आणि ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचं निधन, मुंबईत अंतिम संस्कार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: की कहानी आभूषण. आज सुनते हैं इस कहानी की पहली कड़ी.

श्रोते हो नमस्कार. आपण ऐकत होतात मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम. आपण ऐकताय आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्राचं प्रसारण. FM बँड 103.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा. आज आहे सोमवार. भारतीय सौर दिनांक 11 ज्येष्ठ शके 1948. दिनांक 1 जून 2026. संध्याकाळचे 5 वाजतायत. आमच्या आजच्या प्रसारण सभेत मी शिल्पा निगुडकर सर्व श्रोत्यांचं मनापासून स्वागत करते. आज प्रसारित होणारे कार्यक्रम आता थोडक्यात जाणून घेऊया. या रूपरेषेनंतर मराठी चित्रपट संगीत प्रसारित करू. 5:30 करिअर दिशा याविषयी प्राध्यापक मिलिंद देसाई यांच्याशी नेत्रप्रभा दळवी यांनी साधलेला संवाद प्रसारित करू. सादरकर्ते आहेत डॉ सुनील गायकवाड. 6:00 दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदी बातम्या आम्ही सहक्षेपित करू. 6:05 सुगम संगीताचा कार्यक्रम. 6:25 उद्याच्या कार्यक्रमांची रूपरेषा आणि आजचा सुविचार ऐकू शकाल. 6:30 आकाशवाणी प्रसारण सेवेची 90 वर्ष पूर्ण झाली त्यानिमित्ताने

विशेष कार्यक्रम प्रसारित करू. लेखन आणि निवेदन सुहास नंदुरे यांचं. 6:35 भक्ती संगीताचा कार्यक्रम. 7:00 मुंबई केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या आणि त्यानंतर 7:10 ते रात्री 11:10 मुंबईच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. दरम्यान रात्री 8:15 सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर यांना मान्यवरांनी वाहिलेल्या श्रद्धांजलीचा कार्यक्रम आणि रात्री 9 ते 10 विविध भारतीचे कार्यक्रम प्रसारित करू. तर श्रोते हो, ही होती रूपरेषा आपल्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची. आपण ऐकता आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्राचं प्रसारण FM 103.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा. आणि श्रोते हो, आता वेळ झालीय मराठी चित्रपट संगीताची. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया मल्हार रागातलं गदी माडगुळकर यांचं गाणं. संगीत सुधीर फडके. स्वर आहे आशा भोसले यांचा. चित्रपट आहे मुंबईचा जावई. श्रोते हो, जरूर ऐका आकाशवाणीचं सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM 103.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर स्वर कोकणचा सूर सागरी आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी.

0: निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाईट वर किंवा टोल फ्री क्रमांक 1-4-4-5-4 वर संपर्क साधा.
1: मानवी अधिकार हे प्रत्येक व्यक्तीला जन्मतः प्राप्त झालेले मूलभूत आणि अविभाज्य हक्क आहेत. या विषयावर लेखन ऍडव्होकेट हितेश कुडाळकर यांचं, वाचन प्राची पालव, सादर करते डॉक्टर सुनील गायकवाड. नक्की ऐका मंगळवार दिनांक 2 जून 2026 सायंकाळी ठीक 5:30 आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावर FM बँड 103.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वर.
2: जिथे शब्द होतात नाटक आणि स्वर होतात अभिनय, मराठी रंगभूमीचा अभिमान म्हणजे नाट्यसंगीत. भावनांचा सुरेल आविष्कार, प्रेम भक्ती विरह आणि नाट्याचा संगम. रसिक श्रोते हो, ऐका नाट्यसंगीत फक्त तुमच्यासाठी दर मंगळवार आणि शुक्रवार सायंकाळी 6:05 आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
3: मंडळी, दिवसांमागून दिवस चालले, ऋतू मागूनही ऋतू, जीवाला गा कधी रे येशील तू. अगदी असंच प्रत्येकाच्या मनात नाहीतर ओठांवर आहे, आणि तो जीवलग दुसरा तिसरा कुणी नाहीये, तो आहे आपल्या सगळ्यांचा लहानांपासून ते मोठ्यांपर्यंतचा लाडका पाऊस. जीवाची अगदी काहिली होतीये बघा, घामाच्या धारांनी आपण बेजार होतोय. मग कधीतरी कुठेतरी आकाशात काळे ढग जमतात, वाराही वेगानं वाहतो आणि टपटप शिवरं गळायला लागतात, की मग मन सुधीर मोघे यांच्या शब्दांना साथ घालतं. ते शब्द आहेत अनुराधा पौडवाल आणि आशा भोसले यांनी गायलेले, चित्रपट आहे हा खेळ सावल यांचा आणि संगीतबद्ध केलंय हे गाणं हृदयनाथ मंगेशकर यांनी.

0: कमी वेळात जास्त नफा,
1: बस एका क्लिक वर कमाल आहे. हसला
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
4: मंडळी, 10वी 12वी नंतर करिअरचा संभ्रम, योग्य निर्णयासाठी खास मार्गदर्शन प्राध्यापक मिलिंद देसाई यांच्याकडून.
5: सगळ्यात पहिल्यांदा आधी ॲप्टिट्यूड टेस्ट तर आहेतच, त्यानंतर करिअर गायडन्स वेगवेगळ्या संस्था आयोजित करत असतात, त्यांना उपस्थित राहून तिथे जे मार्गदर्शक येतात त्यांच्याशी पर्सनली बोललं पाहिजे, वैयक्तिक आपला विषय त्यांच्याशी डिस्कस केला पाहिजे.
4: संवाद साधला आहे नेत्रप्रभा दळवी यांनी. सादर करते आहे डॉक्टर सुनील गायकवाड. सोमवार दिनांक 1 जून 2026 रोजी सायंकाळी 5:30 अवश्य ऐका आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 MHz वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वर.
6: तर माझा सकला हा जो मालवणी काव्यसंग्रह आहे त्यातली पहिली कविता मला योगायोगाने मालवणी भाषा दिवशीच म्हणजे 4 एप्रिल 2021 या दिवशी मला सुचली, ती घोपाणी कविता, ती मी इथे सादर करतो. सपनात तरी येशील म्हणून रातदिस काढते झोपान गो, सपनात तरी येशील म्हणून रातदिस काढते झोपान गो, सकल्या माका भेटा किये आता नाही माका घोपान गो, आता नाही माका घोपान गो.
7: श्रोते हो, बुधवार दिनांक 3 जून 2026 रोजी सायंकाळी 5:30 कविता वाचन नक्की ऐका. लेखन आणि वाचन डॉक्टर सतीश पवार यांचं, निर्मिती सहाय्य संजोनी पालियेकर, सादर करते डॉक्टर दीपक ठमके. तेव्हा श्रोते हो, ऐका आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 MHz सह न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ऍप वर.
4: रसिक श्रोते हो, देवभक्ती आणि भावभक्तीच्या स्वराने सजलेला भक्ती संगीताचा मंगल सोहळा, जिथं सुरांमधून भेटतो देव, भक्ती संगीत जरूर ऐका सायंकाळी 6:30 आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 MHz वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
8: मंडळी, पावसाळा येणार, पाऊस येणार.

प्रत्येकाचा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन पण वेगळा असतो ना. इथं मला कवी वसंत बापट यांची एक मस्त मजेशीर कविता तुमच्याशी शेअर करावीशी वाटते. वसंत बापट काय म्हणतात बघा. या चार कडव्यांच्या कवितेत प्रत्येकी दुसरी ओळ ही त्यांनी कंसात दिली आहे. प्रसिद्ध लेखक शन्ना नवरे यांच्या शब्दात सांगायचं तर मनातले कंस असतात. हे असे मनातले कंस जयवंत दळवी यांच्या लेखनामध्ये सुद्धा आपल्याला पावलोपावले आढळतात. तर कविता वाचून दाखवते. आषाढाच्या पहिल्या दिवशी भिजून गेली चिंब धरित्री. कंसामध्ये कैक दिवसांनी न्हाऊन माखून प्रसन्न झाली तुटकी छत्री. स्वर्गधरेचे मिलन झाले सांगत फिरतो गंधित वारा. कंसामध्ये जाने दोजी मारो गोली आज कचेरीस दांडी मारा. हिरवळ हसली खडकावरुनी झरे लागले थै थै नाचू. कंसामध्ये गरम भजी आणि चहा भुरकुनी आपण फिल्मी मासिक वाचू. त्यानंतरची आणि शेवटची ओळ आहे. आषाढाच्या पहिल्या दिवशी जलधारांना कशास भेटा. कंसामध्ये खरे सांगू का कवितेतच तो निसर्ग सुंदर दिसतो बेटा. ही मजेशीर कविता आपण ऐकली. ही होती वसंत बापट यांची. आणि या नोटवर ऐकूया कवी सौमित्र यांची रचना. साधना सरगम यांचा स्वर आहे. चित्रपट आहे आई शपथ. आणि या गाण्याला संगीतबद्ध केले अशोक पत्की यांनी.

श्रोते हो जरूर ऐका आकाशवाणीचं सिंधुदुर्ग नगरी केंद्र एफ एम 103.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर स्वर कोकणचा सूर सागरी आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी. मंडळी, अंगणात बरसणाऱ्या सरी हिरव्या ऋतूला साथ घालतात हा निसर्ग पण आपलं रुपडं पावसाळ्यात सुरुवातीलाच किती झरकन बदलतो नी. तनामनांना आपल्या उत्साहित करतो. पावसाच्या नुसत्या कल्पनेनंच मन चिंब झालंय बघा. पावसाचं गाणं ऐकून हिरवेगार डोंगर, गरजणारे ढग, पावसाच्या सरींवर पडणाऱ्या सरी, गवत फुलं, फुलपाखरं आणि असं बरंच काही डोळ्यांसमोर पिंगा घालायला लागतं. पाऊस येईल तोपर्यंत ही त्याची गाणी ऐकून आपण चिंब होऊया ना. आणि जसा मोर चिंब होतो त्या मोराचं गाणं पु ल देशपांडे यांनी संगीतबद्ध केलेलं, गदी माडगुळकर यांची ही रचना आशा भोसले यांनी गायली आहे. चित्रपट आहे देवबाप्पा.

मंडळी, खरं तर तो पाऊस अजून यायचा आहे, चिंब भिजवायचा आहे, पण तोपर्यंत आपण त्याची गाणी ऐकून आपण त्याला आवाहन करूया. जून महिना तर आजपासून लागलाय, तेव्हा त्याचं आगमन लवकरच होईल. तोपर्यंत आपण तयार राहूया त्याच्या स्वागतासाठी. पावसासारखाच मनाला गारवा देणारी, मन हरवून नेणारी, ताजं टवटवीत करणारी, पावलांना तालात ठेका धरायला लावणारी, अधीर मनाला चिंबवणारी, सुखवणारी त्याची गाणी ऐकूया. कार्यक्रमातलं शेवटचं गाणं पाऊस कधी येईल यासाठी अधीर झालेल्या मनाचे बोल.

0: श्रोतेहो, श्रेया घोषाल यांचा हा स्वर होता. नीलकंठ मास्तर या चित्रपटातली ही रचना होती गजेंद्र अहिरे यांची आणि अजय अतुल यांची चाल होती. आणि या गाण्याबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता इथे समाप्त होतोय. आपल्यासोबत आहे मी शिल्पा निगुडकर. आपण ऐकताय आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्राचं प्रसारण FM 103.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर सुद्धा. संध्याकाळचे 5:30 झाली आहेत. प्रसारित करतोय करिअर दिशा याविषयी प्राध्यापक मिलिंद देसाई यांच्याशी नेत्रप्रभा दळवी यांनी साधलेला संवाद. सादरकर्ते आहेत डॉक्टर सुनील गायकवाड.
1: नमस्कार श्रोते हो, आजच्या या कार्यक्रमात आपण भेटणार आहोत मेकॅनिकल इंजिनिअरिंग क्षेत्रातील अनुभवी प्राध्यापक आणि करिअर मार्गदर्शक प्राध्यापक मिलिंद रामचंद्र देसाई यांना. यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे ट्रेनिंग आणि प्लेसमेंट हेड म्हणून कार्यरत असलेल्या मिलिंद सरांना औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील तब्बल 21 वर्षांहून अधिक अनुभव आहे.

0: चला तर मग त्यांच्याशी संवाद साधूया. नमस्कार सर.
1: नमस्कार.
0: आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राच्या स्टुडिओमध्ये आपले मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद
0: सर. आजच्या स्पर्धात्मक युगात योग्य करिअर निवडणं ही प्रत्येक विद्यार्थ्यासाठी एक जबाबदारी बनली आहे. सर, 10वी 12वी नंतर नेमका कोणता मार्ग निवडायचा, म्हणजेच करिअर निवडताना विद्यार्थ्यांनी कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात, काय सांगाल?
1: सर्वप्रथम विद्यार्थ्याने स्वतःची आवड जी आहे ती एक्सप्रेस करणं किंवा सांगणं जरुरी आहे. त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे क्षमता, त्याची बौद्धिक क्षमता तितकी तो अभ्यासक्रम करण्याची आहे का हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आणि दुसरं, जो काही अभ्यासक्रम निवडणार त्यामध्ये भविष्यात किती त्याची मागणी असणार, त्या अभ्यासक्रमाचा कालावधी काय आहे, त्यासाठी खर्च किती येणार आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच योग्य निर्णय घेतला पाहिजे.
0: अच्छा.
1: आणि ह्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे मार्गदर्शक आहेत, त्यांचं तुम्ही मार्गदर्शन सुद्धा घेऊ शकता.
0: अच्छा.
1: जेणेकरून तुम्हाला तुमचा 10वी किंवा 12वी नंतरचा जो काही करिअरचा मार्ग आहे, जी दिशा ठरवायची, त्याच्यासाठी तुम्हाला राईट ट्रॅक मिळेल. जसं आजकाल AI आपण म्हणतो, पण AI मध्ये जर जायचं असेल, तुम्हाला खरंच एक्सलंट करायचं असेल, तर मॅथमॅटिकल बॅकग्राऊंड खूप महत्त्वाचं असतं. म्हणजे त्याच्यातले अल्गोरिदम किंवा त्याच्यातलं प्रोग्रॅमिंग जे आहे ते खूप कॉम्प्लिकेटेड आहे. आपण तो ट्रेंड आहे म्हणून न जाता त्याच्यातली आपली बौद्धिक क्षमता ते करण्याची आहे का, हे आधी त्याचं म्हणजे त्याच्यासाठी अभ्यासक्रमाचं स्वरूप समजून घेतलं पाहिजे. त्यानंतर त्या अभ्यासक्रमाचा कालावधी, काही जणांचं कसं असतं की मला 3 वर्षांचं जॉब मिळायला पाहिजे किंवा 2 वर्षांचं जॉब, कारण आर्थिक परिस्थिती माझी तशी आहे.
0: अच्छा.
1: म्हणजे ह्या गोष्टींचा सुद्धा विचार काही वेळा करावा लागतो. त्यानंतर तुमचं ते शिक्षण घेऊन जे जॉब मिळणार आहेत, मेहनत त्याच्यानंतर किती करावी लागणार हे पण समजून घेतलं पाहिजे. कारण ते करिअर नंतर पुढे तुमचं 40 वर्षाचं असणार आहे, कमीत कमी 40 वर्षाचं असणार आहे. मग ते आपण बर्डन घेऊन पुढे नाही जाऊ शकत, त्यामुळे त्यात लागणारी मेहनत पण समजून घेतली पाहिजे. तसंच त्या अभ्यासक्रमानंतर करिअर ग्रोथ जी म्हणतो, म्हणजे आपण हा कोर्स केल्यानंतर कुठच्या पदावरती पोचू शकतो हे पण मुलांनी माहिती करून घेतलं पाहिजे. म्हणजे जसं म्हणतो ना की स्टार्ट करताना एंडचा विचार करून आपण त्याच्यात क्षेत्रात शिरलं
0: पाहिजे.
1: म्हणजे त्याचा शेवट कुठे होणार आहे, त्या कुठच्या पोझिशनपर्यंत जाऊ शकतो हे पण आधी माहिती करून घेतलं पाहिजे. आणि ते करताना म्हणजे मी त्या शिक्षण पुरेसं राहणार का 5-10 वर्षानंतर, त्याच्यात मला काय अजून ॲड ऑन करायचं आहे किंवा मला अजून त्याच्यातलं उच्च शिक्षण किंवा त्याच्या रिलेटेड काही कोर्सेस करावे लागणार का हे पण समजून घेतलं पाहिजे.
0: खूप छान सर.
1: बऱ्याच वेळा काय होतं की मुलं सध्याचा काय ट्रेंड चालू आहे किंवा सध्या ट्रेंडिंगमध्ये काय आहे ह्याचा विचार करतात, पण त्याचा तसा विचार न करता त्यांनी आपली स्वतःची आवड जोपासणं खूप महत्त्वाचं आहे.
0: आवडीचं काम असेल तर ते व्यवस्थित
1: पुढे
0: करू शकतात मुलं. सर, करिअरची सुरुवात ही स्वतःला ओळखण्यापासूनच होते. नवीन क्षेत्रांकडे वळण्याची प्रवृत्ती कितपत योग्य आहे असं तुम्हाला वाटतं?
1: आज टेक्नॉलॉजी खूप वाढते, त्यामुळे नवीन नवीन क्षेत्र खुली होत आहेत आणि ह्या क्षेत्रात संधी पण तशाच खूप साऱ्या होत आहेत. पण पारंपरिक जे शिक्षण आहे त्यामध्ये सुद्धा आपण ह्या नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करू शकतो. फक्त नवीन टेक्नॉलॉजी ज्या आहेत त्यामध्येच करिअर आहे असा विचार फक्त करू नये.
0: अच्छा.
1: पारंपरिक क्षेत्रामध्ये सुद्धा त्या टेक्नॉलॉजीचा वापर आपण
0: करू शकतो
1: आणि चांगलं करिअर करू शकतो.
0: अच्छा अच्छा. सर, नवीन संधींचा विचार करताना स्वतःची तयारी ही तेवढीच महत्त्वाची असते ना?
1: हो. आणि बऱ्याचदा काय होतं, ही नवीन जी टेक्नॉलॉजी येतात त्या जितक्या झपाट्याने वाढतात तितक्याच काही वेळा त्याच्यातले सॅच्युरेशन होतं, म्हणजे सगळेजण त्याच ट्रेंडकडे धाव घेतात आणि तिथे इतकी डिमांड सप्लाय जे म्हणतो आपण, त्यामुळे अशी कंडिशन येते किंवा परिस्थिती असते की जॉब्स जे आहेत ते तितकेच कमी होत आहेत.
0: खरंय खरंय. सर, तर मला सांगा, आवड आणि क्षमता ओळखण्यासाठी काय करावं?
1: सगळ्यात पहिल्यांदा आधी ॲप्टिट्यूड टेस्ट तर आहेतच, त्यानंतर करिअर गायडन्स वेगवेगळ्या संस्था आयोजित करत असतात, त्यांना उपस्थित राहून तिथे जे मार्गदर्शक येतात त्यांच्याशी पर्सनली बोललं पाहिजे, वैयक्तिक आपला विषय त्यांच्याशी डिस्कस केला पाहिजे, जेणेकरून आपल्याला वैयक्तिक मार्गदर्शन

0: समजल्यानंतर तुला फायदा काय होईल, आणि हे सगळं त्याला समजावून त्याची मानसिक स्थिती व्यवस्थित असताना, कम्फर्टेबल असताना जर तुम्ही ॲक्टिव्हिटीज दिली तर त्याचा रिझल्ट खूप चांगला येऊ शकतो.
1: अच्छा अच्छा
0: अदरवाईज हे जे करिअर गायडन्स सेशन्स वगैरे तुम्ही अटेंड केले पाहिजेत. मार्गदर्शन काउन्सलर सुद्धा असतात वेगवेगळे, मान्यवर जे ह्या क्षेत्रातले तज्ज्ञ असतात त्यांच्याशी वैयक्तिकरित्या जाऊन भेटलं पाहिजे तुम्ही,
1: अच्छा अच्छा
0: तर तुमची आवड जी आहे ती आणि त्याच्यातले संधी तुम्हाला समजायला सुरुवात होतील. बऱ्याचशा कॉलेजेस जे आहेत ती ज्यावेळी प्रवेश प्रक्रिया सुरू ज्यावेळी व्हायची असते त्यावेळी त्यांची काउन्सिलिंग सेंटर सगळीकडे असतात,
1: अच्छा,
0: आणि त्या काउन्सिलिंग सेंटरचा तुम्ही फायदा घेतला पाहिजे आणि त्यावेळी तुम्ही पाहिजे ते प्रश्न तुम्ही विचारू शकता. त्या कारणासाठीच ते काउन्सिलिंग सेंटर ते असलेले मान्यवर उपस्थित असतात त्या कारणासाठीच, म्हणजे जेणेकरून त्यांना तुम्ही प्रश्न विचारू शकता, फ्युचरचा स्कोप विचारू शकता,
1: आपल्या मनातील काही
0: प्रश्न असतील ते विचारू शकता.
1: सर कसं होतं, बऱ्याच वेळांना समाज आणि मित्रांचा प्रभावही मुलांच्या निर्णयावर पडतो, म्हणजे मित्र आणि समाजाच्या दबावामुळे करिअर निवडलं जातं, यावर तुमचं मत काय आहे?
0: हे जवळपास 80% प्रवेश म्हणजे सिंधुदुर्गात होणार आहे हे असेच होतात की शेजारचा जातोय किंवा एखाद्या नातेवाईकाने हा अभ्यासक्रम केला आहे म्हणून तो त्याची निवड होते आणि पुढे जाऊन समजतं की हा अभ्यासक्रम आपल्यासाठी योग्य नाही आहे. तर तसंच अजून एक असतं की सपोज 10वीत 12वीत तुम्हाला 80-85% पडले तर त्याने सायन्सच घेतलं पाहिजे, किंवा कमी पडले तर त्याने आर्ट्स घेतलं पाहिजे, अशी जी मानसिकता आहे समाजाची ती थोडीशी बदलण्याची गरज आहे. कारण प्रत्येक क्षेत्रात करिअर आहे आणि खूप उच्च दर्जाचं आपण करिअर करू शकतो प्रत्येक क्षेत्रात.
1: खरं आहे सर हे. सर जर करिअर निवड चुकीची ठरली तर अपयश आल्यावर मुलांनी काय करावं?
0: यश अपयश हा आपल्या करिअरमध्ये येतच राहणार आहेत, पण त्याच्यातनं खचून जाता का म्हणे? जर आता खूप सारी उदाहरणं आहेत जी 10वी 12वीमध्ये फेल होऊन सुद्धा UPSC त्यांमध्येच निवड झालेली आहे. 10वी आणि 12वी ही काही अंतिम परीक्षा नाही आहे,
1: खरं.
0: त्यामुळे अपयशातनं तुम्ही शिकला पाहिजेत की आपलं नक्की काय चुकलं आहे त्याच्यावरती विचारमंथन केलं पाहिजे आणि जोमाने तुम्ही प्रयत्न करून त्याच्यातनं उभारी घेतली पाहिजे.
1: खरंय सर. कारण आणि नवीन नियोजन करून पुन्हा प्रयत्न करावेत मुलांनी, कारण सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास अपयशही यशात
0: बदलू शकतो.
1: सर या सर्व प्रवासात पालकांचीही भूमिका तितकीच महत्वाची असते, याविषयी तुम्ही काय सांगाल?
0: पालक खरं तर मार्गदर्शक आहे तो, आणि शेवटी मुलाला पालकच जवळचा असतो. आपलं जरी काही चुकलं असेल तरी पालक त्याला जवळ घेऊ शकतो, त्यामुळे पालकांनी त्यांना समजून घेतलं पाहिजे, मुलांशी संभाषण केलं पाहिजे की नक्की आपल्याला काय आवडतं आहे, आपल्याला पुढे जाऊन काय करायचं आहे, आपली आर्थिक परिस्थिती किती आहे, काय हे व्यवस्थित समजावून सांगितलं पाहिजे. बऱ्याच वेळा मुलांचे गैरसमज असतात, हे करिअर केलं की मला आरामाचा जॉब मिळेल किंवा असे काही गैरसमज असतात, मग त्यावेळी योग्य माणसाची मुलांची भेट घालून देणं हे पालकांचं काम आहे. अन्यथा काय होतं की मग मुलावरती जर सोडलं तुम्ही तर ते मग मित्राचं ऐकलं किंवा अजून कोणाचं ऐकलं असं करून ते करिअरची निवड करतात आणि पुढे जाऊन मग पश्चाताप करण्याची वेळ येते. त्यापेक्षा पालकांनी संभाषण वाढवलं पाहिजे, नक्की काय आवडतंय,
1: त्यांच्या मनातील
0: भावना समजून घेतल्या पाहिजे, जेणेकरून त्याला मार्गदर्शक आणि सपोर्टर जे म्हणतो तसं खूप जरुरी आहे.
1: जरुरी आहे सर. खरं आहे ते. कारण पालकांनी मुलांच्या करिअर निवडीत मार्गदर्शक आणि समर्थक भूमिका घेतलीच पाहिजे, कारण मुलांवर स्वतःच्या अपेक्षा लादण्याऐवजी त्यांच्या आवडीनिवडी क्षमता समजून घेणे पालकच हे करू शकतात. खरं आहे सर. करिअर गायडन्ससाठी योग्य साधनांचा वापरही तितकाच आवश्यक आहे. म्हणजे करिअर गायडन्ससाठी कोणती साधनं उपयुक्त आहेत असं?
0: जसं मगाशी बोलल्याप्रमाणे ॲप्टिट्यूड टेस्ट तर आहेच, पण जसं त्याचा उपयुक्तता कधी होईल जर मानसिकता त्या विद्यार्थ्याची असेल तर, पण जर ह्याशिवाय तुम्ही करिअर गायडन्स तर आहेच त्याशिवाय इंटर्नशिप करू शकता. छोटे छोटे जॉब किंवा असे पण अवेलेबल उपलब्ध असतात. काही वेबसाईट पण आहेत ज्याच्यावरनं तुम्हाला आठवड्याचे 8-10 दिवसाचे असे कोर्सेस असतात, फ्री असतात. बऱ्याच कंपन्यांनी सुद्धा टॉपच्या मल्टीनॅशनल कंपन्यांनी कोर्सेस तयार केलेले आहेत छोटे छोटे. 8 दिवसाचे सेल्फ पेस असतात, म्हणजे स्वतःच्या गतीने तुम्ही शिकू शकता. ते कोर्सेस तुम्ही लावले आणि त्याच्यानंतर आपल्याला समजायला सुरुवात होईल, आपले पैसे पण खर्च होणार नाहीत पण आपल्याला समजायला सुरुवात

0: होईल की ही साईड मला उपयुक्त आहे का, म्हणजे खूप सारे पैसे घेऊन नंतर ॲडमिशन घेऊन नंतर मागे येण्यापेक्षा त्याची ट्रेलर म्हणू शकतो आपण,
1: अच्छा,
0: तो तुम्हाला त्या शॉर्ट कोर्सेसमधनं मिळतो. तसंच वेबिनार पण आजकाल मुलांकडे मोबाईल पण असतो, नेट असतं, त्यामध्ये कितीतरी वेबिनार्स वगैरे येत असतात वेगवेगळ्या कोर्सेस किंवा ह्याच्या संदर्भात माहिती देणारे. ते त्यांनी म्हणजे डिजिटल प्लॅटफॉर्मचा चांगल्या प्रकारे वापर केला तर तुम्हाला कुठे जायची पण खरं तर
1: गरज
0: गरज नाही,
1: नाही,
0: बसल्या जागी तुम्हाला वेगवेगळ्या करिअर ऑप्शन्स तुम्हाला समजू
1: समजू
0: शकतात.
1: शकतात.
0: आता इंटर्नशाला म्हणून एक वेबसाईट आहे ज्याच्यावरती शॉर्ट टर्म इंटर्नशिप अवेलेबल असतात, उपलब्ध
1: अच्छा.
0: असतात. तसंच ही मायक्रोसॉफ्ट असेल, तुमचं HP असेल,
1: अच्छा
0: तुमचं TCS IOM आहे,
1: अच्छा
0: जितक्या मोठ्या कंपन्या आहेत सगळ्या कंपन्यांचे मोफत कोर्सेस आहेत आणि सगळ्या पद्धतीचे आहेत. म्हणजे असं नाही की इंजिनिअरिंगसाठीचे, सगळ्या पद्धतीचे आहेत, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे आहेत, असे मोफत आहेत. आणि त्याचं सर्टिफिकेट व्यवस्थित जर तुम्ही केलं तर सर्टिफिकेट पण असतं आणि जे पुढे सुद्धा उपयोगी पडतं,
1: उपयोगी
0: तुमच्या
1: पडतं आपले.
0: रेझ्युमेवरती तुम्ही दाखवू शकता.
1: सर, आजच्या डिजिटल युगात ऑनलाईन शिक्षणालाही विशेष महत्त्व आलं आहे. ऑनलाईन कोर्सेस, जसं आता तुम्ही बोललात, ते स्किल बेस्ड शिक्षण किती महत्त्वाचं आहे.
0: आज फक्त म्हणजे आपण म्हणतो सर्टिफिकेट किंवा एखादं शिक्षण घेतलं तर पदवी मिळते किंवा पदविका मिळते त्याच्यापुरती मर्यादित नाही आहे. आज तुम्ही जर इंटरव्ह्यू मुलाखतीला बसलात तर तुम्ही ह्या सर्टिफिकेट शिवाय अजून काय केलं, एक्स्ट्रा काय केलं,
1: अच्छा.
0: हा प्रश्न असतो. म्हणजे तुम्हाला स्किल्स, तुमची स्किल्स बघितली जातात आणि ते स्किल्स तुम्ही शिक्षण घेत असताना तुम्ही अतिरिक्त स्किल्स काय मिळवलीत ते बऱ्याच वेळा इंटरव्ह्यूवर बघतो. त्यामुळे तुम्हाला स्किल बेस्ड लर्निंग खूप आवश्यक आहे आणि जॉबचं नेचर पण आजकाल चेंज होत आहे, त्यामुळे तुम्हाला स्किल्स आवश्यक आहेत.
1: कारण सर, आजच्या काळात स्किल बेस्ड लर्निंग अत्यंत आवश्यक आहेच, आणि ऑनलाईन कोर्सेसद्वारे विद्यार्थी नवीन कौशल्य शिकू शकतात. सर, भविष्यातील संधी कोणत्या क्षेत्रात आहेत हे जाणून घेणंही तेवढंच आवश्यक आहे
0: बरं,
1: ना. पुढील 5-10 वर्षात कोणती क्षेत्र वाढतील असं वाटतं
0: आता
1: आपल्याला.
0: जसं AI तर आहेच,
1: अच्छा.
0: त्याच्याशिवाय डेटा सायन्स आहे, डेटा ॲनालिसिस आहे, सायबर सिक्युरिटी खूप
1: हां.
0: मोठ्या प्रमाणात त्यामध्ये संधी आहे. तसंच ऑटोमेशन, ऑटोमेशन फील्ड आहे, रोबोटिक्स आहे, ड्रोन टेक्नॉलॉजी आहे,
1: अच्छा.
0: ॲग्रो इंजिनिअरिंग आहे. जर बघितलं असेल तर आजकाल ॲग्रिकल्चरमध्ये सुद्धा ऑटोमेशन आलं आहे, त्यामुळे ते एक फील्ड आहे. हेल्थ केअरमध्ये सुद्धा खूप सारे चेंजेस होत आहेत आणि ही सगळी म्हणजे तुम्हाला पुढच्या 5-10 वर्षात खूप ग्रो झालेली दिसतील, वाढलेली दिसणार आहेत. यामध्ये नवीन नवीन उपशाखा पण निघत आहेत, त्यामुळे अभ्यासक्रमाचं जे स्वरूप आहे
1: स्वरूप आहे.
0: आजकाल प्रत्येक अभ्यासक्रमामध्ये ह्याचा कसा अंतर्भाव करता येतील ह्याचा सगळेजण विचार करत आहेत. म्हणजे
1: अच्छा.
0: नवीन शैक्षणिक धोरणामध्ये ह्याचा खूप मोठ्या प्रमाणात विचार केलेला आहे.
1: कारण स्किल बेस्ड शिक्षणाला जास्त आता
0: हां, जास्त आता
1: डिमांड.
0: ही सगळ्या जर अभ्यासक्रमाचा विचार केला तर तिथे प्रॅक्टिकल्सना जास्त भर दिलेला आहे, म्हणजे थिअरीपेक्षा प्रॅक्टिकल्सवरती फोकस केलेला आहे.
1: खरंय सर.
0: जसं परंपरागत तर 11वी 12वी आहेच, त्याच्याशिवाय डिप्लोमा इंजिनिअरिंग आहे, तुमचं डिप्लोमा ॲग्रिकल्चर आहे, तुमचं MCVC कोर्सेस आहेत, IT आहे.
1: अच्छा.
0: हे स्किल बेस्ड बरेचसे कोर्सेस आहेत, त्यामध्ये तुम्ही हॉटेल मॅनेजमेंट परत काही वेळा 10वी करून पण करता येतं. म्हणजे
1: अच्छा.
0: असे वेगवेगळे जे स्किल बेस्ड कोर्सेस आहेत पण असतात, काही वेळा 2 वर्षाचे असतात, काही वेळा 3 वर्षाचे असतात. तर
1: त्याचा
0: हे
1: मुलांना पुढील
0: फायदा होतो
1: फायदा
0: कारण
1: होतो.
0: तुम्हाला कमी वयात सर्टिफिकेट मिळून जातं
1: अच्छा.
0: ज्याच्यावरती तुम्ही तुम्हाला म्हणजे रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात.
1: अच्छा. आणि पुढे पण त्या शिक्षण ते मुलं
0: हां,
1: घेऊ शकतात.
0: हो, जसं डिप्लोमा इंजिनिअरिंग करून डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन मिळतं. म्हणजे असे काही जे कोर्सेस असतात, टेक्निकल कोर्सेस असतात, ज्याच्यात किंवा ITI 2 वर्षाचं केलं तर डिप्लोमाला ॲडमिशन मिळतं, किंवा तुमचं ॲग्रिकल्चर करून पण काही वेळा उच्च शिक्षणाला संधी मिळते. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही 10वी करून पण स्किल बेस्ड, म्हणजे थोडं लहान वयात स्किल्स मिळून कमी वयात तुम्ही नोकरीची संधी मिळवू
1: मिळू
0: शकता.
1: शकते.
0: म्हणजे
1: काही विद्यार्थींना गॅप इयर घेण्याचा विचार करतात. 10वी किंवा 12वी नंतर गॅप इयर घ्यावा का?
0: गॅप इयर जे आहे, नॉर्मली 12वीनंतर बरीचशी मुलं घेतात कारण CET असेल किंवा NEET असेल ह्यामध्ये त्यांना तितकेसे म्हणजे योग्य परसेंटेज मिळत नाही म्हणून. पण ह्याचं मुख्य कारण हे आहे की 12वी आणि ह्या प्रवेश परीक्षा ह्यांचा अभ्यासक्रम त्या मुलांना झेपत नाहीत असं आपण म्हणू शकतो. कारण कसं असतं, एकदम टॉपच्या कॉलेजमध्ये जायचं असेल तर तितकी पर्सेंटेज लागतात आणि तुम्हाला 12वी आणि त्याचा समतोल राखता येत नाही, त्यामुळे काही वेळा पर्सेंटेज कमी मिळतात म्हणून ती गॅप घेतात. पण योग्य नियोजन पाहिजे, तुमचं प्लॅनिंग पाहिजे की आपण गॅप घेतल्यानंतर आपण कसा कसं पुढे जाणार हे घेतलं पाहिजे. पण ह्याच्यात एक धोका पण असतो, काही वेळा तुमची काही कंपन्या ज्या असतात ज्यावेळी इंटरव्ह्यूला जाता त्यावेळी जर तुमच्या करिअरमध्ये गॅप असेल, अकॅडमिक गॅप असेल, तर त्याच्यावेळी त्याच्यावरती प्रश्न पण विचारले जातात किंवा काही वेळा तुमचं शॉर्टलिस्टिंग होत नाही.
1: अच्छा,
0: म्हणजे तो पण एक धोका असतो की अकॅडमिक करिअर, कारण त्याचं उत्तर तुम्ही देऊ शकत नाही की ह्या कारणासाठी मी गॅप घेतली, ते जे ॲक्सेप्टेबल नसणार आहे उत्तर. त्यामुळे हा धोका पण आहे करिअर गॅप घेणं.
1: सर, यासाठी कम्युनिकेशन स्किल्स याचं महत्त्व आणि सोशल मीडियाचा प्रभाव कसा पडतो?
0: कम्युनिकेशन स्किल आवश्यक आहे, कारण तुम्ही एकटे कधी यशस्वी होत नाही. कुठल्याही कंपनीत असेल, ऑफिसमध्ये असेल, तुम्हाला टीम असते, त्या टीमला घेऊन पुढे जायचं असेल तर तुम्हाला कम्युनिकेशन स्किल आवश्यक आहे. कम्युनिकेशन म्हटलं की पहिल्यांदा इंग्लिश कम्युनिकेशन हा एक विचार येतो, पण कम्युनिकेशन स्किल म्हणजे तुमचे विचार जे आहेत ते समोरच्यापर्यंत पोचवता आले पाहिजे
1: आणि पटले पाहिजे.
0: हां, ते पटवून देता आले पाहिजे तुम्हाला. ती तुमच्यामध्ये क्षमता तुम्ही तयार केली पाहिजे, जेणेकरून तुम्ही उच्च पदावरती जाण्यासाठी ह्या गोष्टी खूप आवश्यक आहे. तुम्हाला टीम हँडल करता आली पाहिजे किंवा तुम्हाला टीमला पुढे घेऊन जायचं असेल, वरिष्ठांशी तुम्हाला बोलणं करायचं असेल, तर कम्युनिकेशन स्किल आवश्यक आहे. आणि ह्यामध्ये सोशल मीडिया पण आहे, त्याचा तर आज प्रचंड वापर होतो आहे, त्यामुळे ते पण एक जरुरी प्लॅटफॉर्म आहे त्यामधल्या सुद्धा स्किल्स. सोशल मीडिया दोन्ही प्रकार आहे, त्याचे वापर तुम्ही चांगल्याही प्रकारे करू शकता, त्याचा दुरुपयोग पण होतो आहे. पण त्यावरती उपलब्ध असलेलं जे काही माहिती आहे ती तुम्ही खात्री करून घेतली पाहिजे, त्यामुळे तुम्ही जे खात्रीशीर सोशल मीडिया आहेत त्याचा वापर केला पाहिजे. पण त्याचाही वापर करताना वेळेचं भान पाहिजे तुमच्या.
1: सर, सध्या ट्रेस सगळीकडे जास्त वाढलं आहे आणि विद्यार्थ्यांमध्ये तर ट्रेस खूपच प्रमाणात वाढलं आहे, तर ट्रेस मॅनेजमेंट कसं करावं?
0: सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे जे आपण म्हणतो की जर सगळ्या गोष्टी जर तुमची म्हणजे आवड जी आहे त्यामध्ये जर तुम्ही करिअर केलं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती मला आवडते म्हणून मी जर त्या क्षेत्रात प्रवेश घेतला आहे तर तुम्ही आवडीने करणार, पण कोणीतरी जबरदस्तीने तुमच्यावरती लादली असेल तर नक्कीच तो एक वेगळ्या मार्गाला जातो. मग अशा कंडिशनमध्ये पालकांशी तुम्ही बोललं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळी आपल्याला स्ट्रेस येतो त्यावेळी पालकांशी किंवा तुम्हाला जे जवळ जे वाटतात समजून घेणारे आहेत त्या लोकांशी तुम्ही बोललं पाहिजे, त्यांच्यावरती आपण काय उपाय काढू शकतो एकत्र मिळून त्याविषयी तुम्ही बोललं पाहिजे. त्याशिवाय आपण रेग्युलर म्हणजे जे आपण म्हणतो योगा करणं, एक्सरसाइज, ह्या गोष्टी, स्पोर्ट्स, ह्या गोष्टी सुद्धा आवश्यक आहेत. धकाधकीच्या जीवनात आता ह्या गोष्टी कमी म्हणजे होतं, बाकीच्या कामात आपण विसरतो, पण ह्या गोष्टी आपल्याला मानसिक जे स्वास्थ्य आहे ते मेंटेन करायला हेल्प करतात. आणि सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे एक्सप्रेस करणं स्वतःला, जे आपण एक्सप्रेस करणं म्हणतो कोणाशी, कोणाकडे तरी आपल्या
1: भावना
0: व्यक्त करणं, हे कुठेतरी मिसिंग होत चाललं आहे. त्याच्यासाठी पालकांचा रोल पण खूप जरुरी आहे. पालकांनी म्हणजे आता आम्ही बघतो की 10वीपर्यंत पालकांचं खूप लक्ष असतो
1: मुलावरती,
0: म्हणजे त्याचा क्लास असेल, त्याचं कॉलेज असेल, स्कूल असेल, त्याची कुठली ॲक्टिव्हिटी असेल तिथे असतो. पण जसं तो 10वीतनं जातो त्यावेळी पालक आणि पाल्य ह्याच्यातला जो संभाषण आहे ते कमी होतं आणि नंतर काहीतरी घडल्यानंतर बालकांना समजतं. त्यापेक्षा पालकांनी खरं तर हे वय आहे म्हणजे 10वीनंतरचं वय आहे की पालकांचा मुलावरती लक्ष असला पाहिजे, तर त्या काळात थोडंसं संभाषण वाढवलं पाहिजे दोघांनी, म्हणजे पाल्याने आणि
1: पालकांनी.
0: कुठल्याही ॲक्टिव्हिटी ज्या आहेत त्याचं टाईम मॅनेजमेंट तुम्हाला आवश्यक आहे, मग ते तुमचं अभ्यासक्रम असेल, खेळ असेल, प्रत्येकासाठी टाईम मॅनेजमेंट आवश्यक आहे.
1: खरं आहे सर. सर, AI मुळे नोकऱ्यांवर

0: परिणाम किंवा काही बदल होऊ शकतो का?
1: ए आयमुळे आता जर विचार केला तर प्रचंड प्रमाणात फरक पडतो आहे. जी परंपरागत जी कामं आहेत ती ए आयच्या मदतीने मिनटात किंवा सेकंदात होत आहेत. त्यामुळे ए आय एकटं ए आय तुमचं 10-10 माणसांचं काम करू शकतं आहे आणि त्यामध्ये प्रचंड प्रमाणात बदल होत आहेत. म्हणजे जर तुम्ही आत्ताच रिसेंटली जर ऐकलं असेल की क्लाउड ए अँथ्रोपिकचं आणि त्यानंतर 2-3 महिन्यातच त्यांनी मिथोस काढलं. म्हणजे हे जे चेंजेस आहेत ते खूप फास्ट आहेत आणि खूप ॲडव्हान्स होत चाललं आहे. म्हणजे पहिल्यांदा जनरेटेड ए आय जनरेटेड म्हणायचे, आता ए आय ऑटोनॉमस म्हणतात. म्हणजे ए आय स्वतःच डिसिजन घेऊन स्वतःच कामं करू शकतो. म्हणजे ह्या पद्धतीने आणि हे सगळं ऑटोमेशन जे आहे वर्कचं ते आजकाल तुम्ही जर बघितलं तर ऑफिस सगळ्या ऑफिसेस ॲडॉप्ट करतायत. त्यामुळे तुम्हाला जी माणसं लागत आहेत ती तुम्हाला कमी लागत आहेत आणि परंपरागत जी कामं आहेत जसं BPO असेल किंवा सर्व्हिस आहे, सर्व्हिस सपोर्ट असतो, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला फक्त ए आयच्या मदतीने तुम्ही सहज पद्धतीने करू शकता. म्हणजे अशी काही क्षेत्र आहेत जी तुम्हाला पुढे जाऊन दिसणार नाहीत, ते ए आयच हँडल करेल. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने तुम्ही सर्जरी करताय, तुम्ही डिझाईन करताय, म्हणजे ऑनलाईन कोर्सेस चालत आहेत. म्हणजे सगळं कुठलंच फील्ड असं राहिलेलं नाही. लोक मिनटामध्ये पोस्टर बनवतात, रील्स बनवतात, व्हिडिओ बनवतायत. म्हणजे जे स्किलफुल जी कामं होती आपण म्हणायचो की ह्याच्यासाठी हा माणसाकडे गेलं पाहिजे, ही सगळी कामं आता ए आय करतं. त्यामुळे त्याचा परिणाम होणार आहे. पण एक चांगली गोष्ट ही आहे की ए आयच्या मदतीने करण्यासारख्या संधी पण उपलब्ध होत आहेत. म्हणजे ए आयमुळे जे परंपरागत जॉब जात आहेत किंवा त्याचं स्वरूप बदलत आहे, तसंच नवीन नवीन क्षेत्र पण उपलब्ध होत आहेत आणि त्यामध्ये सुद्धा प्रचंड संधी आहे. तुम्ही ॲग्रिकल्चरमध्ये ए आयचा वापर होतोय किंवा तुमचं मेडिकलमध्ये होतोय, फार्मसीमध्ये होतोय, इंजिनिअरिंगमध्ये होतोय, शिक्षणात होतोय. म्हणजे त्याचा ए आय जे आहे त्याच्यातलं कुठलं साधन आपल्याला उपयुक्त होऊ शकतं ह्याचा विचार करून त्याच्या मदतीने आपण काय करू शकतो ह्याचा जर आपण विचार केला तर ए आयची भीती बाळगण्याचं कारण नाही. ए आय तुमचं टूल बनेल, पुढे जाण्यासाठीचं तुमचं टूल बनेल.
0: अच्छा सर, जाता जाता एक विचारते तुम्हाला, मनात संभ्रम असलेल्या विद्यार्थ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल?
1: सगळ्यात पहिल्यांदा स्वतःची आवड ओळखा, त्याच्यासाठी वेळ घ्या, घाई करू नका. काही वेळा असं असतं की माझी 3-4 गोष्टीमध्ये आवड असते, मग ती प्रत्येक त्या टाईप पद्धतीच्या लोकांकडे जावा, त्यांना तुमचे प्रश्न विचारा, तुमचे जे गैरसमज समज जे काही आहे ते त्यांच्याकडनं क्लिअर करून घ्या. आणि तुमची आर्थिक परिस्थिती, बौद्धिक क्षमता ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करा. त्या एकदा ते शिक्षण पूर्ण झाल्यानंतर घ्यावी लागणारी मेहनत त्या क्षेत्रात ते सुद्धा तुम्ही समजून घ्या. आणि त्याच्यानंतर तुमचा जो निवड आहे ती जर तुम्ही केली तर तुम्हाला म्हणजे तुम्ही योग्य दिशेने जाल आणि त्या क्षेत्रात तुम्ही काहीतरी एक्सलंट करू शकता.
0: श्रोते हो, करिअर हा केवळ एक निर्णय नसून तो एक प्रवास आहे. योग्य माहिती, स्वतःची ओळख आणि सकारात्मक दृष्टिकोन यांच्या जोरावर विद्यार्थी आपलं उज्ज्वल भविष्य घडवू शकतो. आजच्या या संवादातून तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन मिळालं असेल. सर, तुम्ही आज विद्यार्थ्यांना खूप सुंदर असं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. श्रोतेहो, पुन्हा भेटूया, तोपर्यंत नमस्कार.
1: मला आकाशवाणी सिंधुदुर्ग केंद्राने इथे मार्गदर्शन करण्याची संधी दिली, त्याबद्दल मी सिंधुदुर्ग आकाशवाणी केंद्राचे मी आभार मानतो. धन्यवाद.
2: मंडळी, करिअर दिशा याविषयी प्राध्यापक मिलिंद देसाई यांच्याशी नेत्रप्रभा दळवी यांनी साधलेला संवाद आत्ताच आपण ऐकला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते डॉक्टर सुनील गायकवाड. आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकताय FM 103.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा. कमी वेळात जास्त नफा.

0: निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाईट वर किंवा टोल फ्री क्रमांक 1-4-4-5-4 वर संपर्क साधा.
1: मानवी अधिकार हे प्रत्येक व्यक्तीला जन्मतः प्राप्त झालेले मूलभूत आणि अविभाज्य हक्क आहेत. या विषयावर लेखन ऍडव्होकेट हितेश कुडाळकर यांचं, वाचन प्राची पालव, सादर करते डॉक्टर सुनील गायकवाड. नक्की ऐका मंगळवार दिनांक 2 जून 2026 सायंकाळी ठीक 5:30 आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावर FM बँड 103.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वर.
2: तर माझा सकला हा जो मालवणी काव्यसंग्रह आहे त्यातली पहिली कविता मला योगायोगाने मालवणी भाषा दिवशीच म्हणजे 4 एप्रिल 2021 या दिवशी मला सुचली, ती घोपाणी कविता, ती मी इथे सादर करतो. सपनात तरी येशील म्हणून रातदिस काढतंय झोपान गो, सपनात तरी येशील म्हणून रातदिस काढतंय झोपान गो, सकल्या माका भेटा किये आता नाही माका घोपान गो, आता नाही माका घोपान गो.
3: श्रोते हो, बुधवार दिनांक 3 जून 2026 रोजी सायंकाळी 5:30 कविता वाचन नक्की ऐका. लेखन आणि वाचन डॉक्टर सतीश पवार यांचं, निर्मिती सहाय्य संजनी पालियेकर, सादर करते डॉक्टर दीपक ठमके. तेव्हा श्रोते हो ऐका आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 MHz सह न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ऍप वर.
4: श्रोते हो जरूर ऐका आकाशवाणीचं सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. स्वर कोकणचा सूर सागरी, आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी.
5: मंडळी 6 वाजतात, काही क्षणातच दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदी बातम्या आम्ही सहक्षेपित करतो. पुन्हा भेटूया 6:05 आपल्या सुगम संगीताच्या कार्यक्रमात.
6: आविष्कार, प्रेम, भक्ती, विरह आणि नाट्याचा संगम. रसिक श्रोते हो, ऐका नाट्य संगीत फक्त तुमच्यासाठी दर मंगळवार आणि शुक्रवार सायंकाळी 6:05 आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.

0: जिथे शब्द होतात नाटक आणि स्वर होतात अभिनय, मराठी रंगभूमीचा अभिमान म्हणजे नाट्यसंगीत, भावनांचा सुरेल आविष्कार, प्रेम भक्ती विरह आणि नाट्याचा संगम। रसिक श्रोते हो, ऐका नाट्यसंगीत फक्त तुमच्यासाठी दर मंगळवार आणि शुक्रवार सायंकाळी 6:05 आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर।
1: रसिक श्रोते हो, देवभक्ती आणि भावभक्तीच्या स्वराने सजलेला भक्तिसंगीताचा मंगल सोहळा, जिथं सुरांमधून भेटतो देव, भक्तिसंगीत जरूर ऐका सायंकाळी 6:30 आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर।
2: श्रोते हो, जरूर ऐका आकाशवाणीचं सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर। स्वर कोकणचा सूर सागरी आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी। मंडळी, 28 जानेवारी 1937 सुमन कल्याणपूर यांचा जन्म बांगलादेशातील ढाका इथं झाला। वडील बँकेत ऑफिसर होते आणि त्यांच्या कायम बदल्या होत राहायच्या आणि एका बदलीमध्ये 1948 त्या मुंबईला आल्या आणि संगीताचं प्राथमिक शिक्षण त्यांनी घ्यायला सुरुवात केली। सुरुवातीला गायन हे छंद म्हणून त्या बाळगत होत्या आणि त्या छंदाचं रूपांतर त्यांच्या आवडीत बदललं आणि मग नंतर व्यावसायिक शिक्षण घेतलं आणि आपल्या मधुर गायनानं रसिकांना 6 दशकं त्यांनी आनंद दिलाय। यानंतर आपण कार्यक्रमात ऐकणार आहोत रमेश अणावकरांचं असं एक गाणं, भावविभोर स्वरांनी आजही तितकंच लोकप्रिय असलेलं मृदुलकरांनी छेडित तारा, दशरथ पुजारी यांचं संगीत आहे, ऐकूया।

मंडळी गाण्यातील कविता समजून घेण्याचा कल्याणपूर यांचा आग्रह आणि आपलं वय पुसून भावगीतांच्या कथेमध्ये स्वतःला पूर्ण भिजवून अचूक गाण्याची त्यांची प्रतिभा ही अलौकिक अशीच होती. काय आणि किती गाण्यांचा इथे उल्लेख करणार आपण. सगळीच गाणी खडीसाखरेच्या स्वरांची शिंपण करणारी आहेत. गाण्यासाठी मनाची आवश्यक अशी तरलता त्यांना दैवदत्त मिळाली होती. अतिशय संयत सादरीकरणानं त्यांच्या त्या सगळ्या गाण्यांना रसिकांनी आपलंसं केलं, आपण सगळ्यांनी आपलंसं केलं. ऐकूया असंच एक गोड गाणं. अशोकजी परांजपे यांची ही रचना अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केली आहे.

0: तर माझा सकला हा जो मालवणी काव्यसंग्रह आहे त्यातली पहिली कविता मला योगायोगाने मालवणी भाषा दिवशीच म्हणजे 4 एप्रिल 2021 या दिवशी मला सुचली, ती घोपाणी कविता, ती मी इथे सादर करतो. स्वप्नात तरी येशील म्हणून रातदिस काढतंय झोपान गो, स्वप्नात तरी येशील म्हणून रातदिस काढतंय झोपान गो, सकल्या माका भेटा किये आता नाय माका घोपान गो, आता नाय माका घोपान गो.
1: श्रोते हो, बुधवार दिनांक 3 जून 2026 रोजी सायंकाळी 5:30 कविता वाचन नक्की ऐका. लेखन आणि वाचन डॉक्टर सतीश पवार यांचं, निर्मिती सहाय्य संजीवनी पालियेकर, सादर करते डॉक्टर दीपक ठमके. तेव्हा श्रोते हो, ऐका आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 MHz सह न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.
2: मानवी अधिकार हे प्रत्येक व्यक्तीला जन्मतः प्राप्त झालेले मूलभूत आणि अविभाज्य हक्क आहेत. या विषयावर लेखन ॲडव्होकेट हितेश कुडाळकर यांचं, वाचन प्राची पालव, सादर करते डॉक्टर सुनील गायकवाड. नक्की ऐका मंगळवार दिनांक 2 जून 2026 सायंकाळी ठीक 5:30 आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावर FM बँड 103.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
3: मंडळी, परभणीचे एक कवी आहेत श्रीकांत उमरीकर म्हणून, ते कायम आपल्या सोशल मीडियावर रोजचं लिहत असतात उसंतवाणी या नावानं. तर त्यांनी सुमन कल्याणपूर यांच्यावर एक काही ओळी लिहिल्या, त्या वाचून दाखवते. तुझ्या कंठी होता भक्तीचा गोडवा, केशवा माधवा आळविता, केतकी बनीना मोर नाचणारं, मूक रडणारं आत आत, नाविकाने आता कुठे न्यावी नावं, पल्याडचा गाव गाठला तू, लिंबोणीच्या मागे चंद्र बावचळे, दुःखाचे गा तळे भरलेले, झऱ्यागत सुर त्याची झुळझुळ, रसिकांना खुळ लाविले.

वृंदावनी शांत जळणारा दिवा, प्रसन्ननी नवा सूर तुझा, सुमनला वाहू ही सुमनांजली, मने कोमेजली कांत म्हणे. श्रोते हो, त्यांना भारत सरकारनं 2023 साली पद्मभूषण पुरस्काराने गौरवलं होतं. त्याशिवाय 2024 साली महाराष्ट्र भूषण पुरस्कारही मिळाला होता महाराष्ट्र सरकारतर्फे. 2009 साली लता मंगेशकर यांच्या नावानं पुरस्कार मिळाला होता. त्याशिवाय गदिमा प्रतिष्ठानतर्फे गदिमांचा पुरस्कारही मिळाला होता. आणि हिंदी चित्रपटातील सर्वोत्तम शास्त्रीय गाण्यासाठी त्यांना 3 वेळा प्रतिष्ठित असा सूर शृंगार संसद हा पुरस्कार मिळालेला होता. मराठीसह हिंदी, बंगाली, ओडिया अशा अनेक भाषांमधील त्यांची गाणी रसिकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत. बालपणीच्या आठवणींचा अविभाज्य भाग असलेल्या सुमन कल्याणपूर नावाचा स्वर्गीय आवाज आपल्या पुढच्या प्रवासाला निघून गेलाय. शब्द शब्द जपून ठेव बकुळीच्या फुलांपरी, आज या शब्दांचा वेगळाच अर्थ आपल्याला जाणवतोय. पुन्हा एकदा शांत निगर्वी व्यक्तिमत्व असलेल्या तलम आवाजाच्या सुमनजी कल्याणपूर यांना भावपूर्ण आदरांजली.

श्रोते हो, वेळेअभावी हे गाणं आपण पूर्ण ऐकू शकलो नाहीत. मंगेश पाडगावकर यांची ही रचना संगीतबद्ध केली होती विश्वनाथ मोरे यांनी. स्वर होता सुमन कल्याणपूर यांचा. आणि या गाण्याबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम आता इथेच संपला. आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकता FM 103.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर सुद्धा. 6:25 झाली आहेत. आता ऐकूया उद्याच्या कार्यक्रमांची रूपरेषा. उद्या मंगळवार 2 जून प्रातःकालीन प्रसारण नेहमीप्रमाणेच 5:51 सुरू होईल. मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून संकेत धुवून प्रसारण उद्घोषणा आणि विशेष समन्वित आणि इतर कार्यक्रम प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम, तर 10:00 ऑल इंडिया रेडिओच्या 90वी निमित्तानं विशेष कार्यक्रम आकाशवाणीचं संचित हे रूपक आम्ही प्रसारित करणार आहोत. त्यानंतर 5:00 मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. दुपारी 1:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आणि 3:00 प्रादेशिक बातम्या प्रसारित होतील. आपल्या आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राची प्रसारण सेवा सुरू होईल 5:00. 5:02 हिंदी चित्रपट संगीत, 5:30 कायदेविषयक मानवी अधिकार याविषयी माहिती ऐकू शकाल. लेखन आहे ॲडव्होकेट हितेश कुडाळकर यांचं, वाचन प्राची पालव यांचं, सादरकर्ते आहेत डॉक्टर सुनील गायकवाड. 6:00 दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदी बातम्या सहक्षेपित करू. 6:05 नाट्यसंगीत, 6:25 बुधवार दिनांक 3 जूनच्या कार्यक्रमांची रूपरेषा, सुविचार आणि हवामानाचा अंदाज. 6:30 भक्तीसंगीत, 7:00 मुंबई केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या आणि त्यानंतर 7:10 ते 11:10 मुंबईच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. दरम्यान 9:00 मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम प्रसारित होतील. तर श्रोते हो, ही होती रूपरेषा उद्याच्या म्हणजेच मंगळवार दिनांक 2 जूनच्या कार्यक्रमांची. आता ऐकूया आजचा सुविचार. आरोग्य हे नेहमी औषधांनी मिळत नाही, तर मनाची शांती, समाधान, प्रेमळ नाती आणि ओठांवरल्या निरागसपणे सहज उमळणाऱ्या हसण्यामध्ये आपल्या आरोग्याचं गुपित दडलेलं आहे. खरं मंडळी, औषधांनी एक वेळ शरीर बरं होईल, दुखणं पळेल, पण मनाच्या आरोग्यासाठी शांती, समाधान आणि आपोआप उमळणारं हसू जास्त आवश्यक आहे, नाही का? आजच्या धावपळीच्या युगामध्ये शरीराची काळजी घेण्याबरोबरच आपल्या मनाची काळजी घ्यायला आपण अनेकदा विसरतो. थोडा वेळ स्वतःसाठी काढून मनाला आवडेल अशा छोट्या कृती करूया, छंद जोपासूया आणि आपल्या मनाचं आरोग्य जपूया, आपल्यात दडलेलं लहान मूल जपूया.

0: मंडळी 6:30 झाली आहेत. आकाशवाणी प्रसारण सेवेची 90 वर्ष पूर्ण झाली त्यानिमित्तानं विशेष कार्यक्रम प्रसारित करतोय. लेखन आणि निवेदन आहे सुहास नंदुरे यांचं.
1: श्रोते हो, आपणा सर्वांचं लाडकं आवडतं आणि आपल्याला ज्ञान माहिती आणि सकस मनोरंजन देऊन आपला मानसिक विकास घडवून आपल्या सुखदुःखात सदैव आपल्यासोबत असणारी आकाशवाणी आपल्या गौरवशाली प्रसारण सेवेचे 90 वर्ष पूर्ण करत आहे. 8 जून 1936 इंडियन ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसचं AIR म्हणजे ऑल इंडिया रेडिओ असं नामकरण करण्यात आलं. हा दिवस देशाच्या सांस्कृतिक माहिती आणि प्रसारण इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरला गेला.

स्वातंत्र्य प्राप्तीनंतर आकाशवाणीचा झपाट्याने विस्तार झाला. 1956 मध्ये ऑल इंडिया रेडिओला पर्यायी नाव म्हणून आकाशवाणी हे नामानिधान मिळालं. आकाशवाणी म्हणजे सत्यवाणी. आज मितीस देशात आकाशवाणीचे 591 प्रसारण केंद्र आहेत. देशातील 99.18% जनतेपर्यंत आणि 91.85% भूभागापर्यंत पोहोचणारं आकाशवाणी हे एकमेव स्वस्त जनसंवादाचं आणि लोकशिक्षणाचं प्रभावी माध्यम आहे.

आकाशवाणी हे 28 भाषा आणि 146 बोलीभाषातून कार्यक्रम प्रसारित करत आहे. आकाशवाणीच्या विदेश प्रसारण विभागामार्फत जगातील जवळजवळ 100 देशांमध्ये भारतीय कार्यक्रमांचं प्रसारण केलं जातं. या माध्यमातून बाहेर देशी राहणाऱ्या भारतीयांना आपल्या मायभूमीशी जोडून ठेवण्याचं आणि भारतीयत्वाची नाळ घट्ट करण्याचं महत्वाचं कार्य आकाशवाणी करत आहे.

आकाशवाणीचा वृत्त सेवा विभाग वस्तुनिष्ठ आणि विश्वसनीय बातम्या जनतेपर्यंत पोहोचवण्याचं महत्वाचं कार्य करत आहे. बहुजन हिताय बहुजन सुखाय या आपल्या ब्रीदवाक्याप्रमाणे ज्ञान माहिती आणि सकस मनोरंजन प्रदान करून सर्वांचं हित जपून सर्वांना श्रवणीय सुखानंद प्रदान करून देत आहे. आकाशवाणी आज बदलत्या काळाबरोबर बदलत असून नवनवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार करून इतर माध्यमांच्या जाळ्यात न अडकता आपलं स्वतंत्र अस्तित्व आणि ओळख कायम ठेवून आहे. न्यूज ऑन AIR या ॲपवर आकाशवाणीचं कोणतंही केंद्र जगातील कोणत्याही देशात सहज आणि सुस्पष्ट ऐकता येतं. आकाशवाणी म्हणजे आवाजाची दुनिया. सुमधुर सुश्राव्य आवाज हीच आकाशवाणीची खरी ओळख.

मंडळी, आकाशवाणी प्रसारण सेवेची 90 वर्ष पूर्ण झाली, त्यानिमित्तानं विशेष कार्यक्रम आत्ताच आपण ऐकला. लेखन आणि निवेदन होतं सुहास नंदुरे यांचं. 6:36 झाली आहेत. भक्ती संगीताच्या कार्यक्रमाला आता सुरुवात करूया. मंडळी, आज सोमवार आहे तेव्हा ऐकूया सोमनाथांवरची जगदीश खेपूडकर यांची रचना. संगीत प्रभाकर जोग यांचा आहे आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोते हो जरूर ऐका आकाशवाणीचं सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM 103.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. स्वर कोकणचा सूर सागरी आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी. मंडळी, चालता चालता रामकृष्ण हरी म्हटलं तर पावलोपावली यज्ञ केल्याचं फळ मिळतं. कोणतेही विधी व्रतवैकल्य नकोतच. जो देव आहे आपला, ज्याला आपण भजतो, आपण पूजतो, तो फक्त निरपेक्ष भक्तीचा भुकेला आहे. आणि एका भक्तिभावाविणी त्याला खरं तर काहीच नको आहे. या सर्व संतांचे आपल्या समाजावर खूप उपकार आहेत. मंडळी, कार्यक्रमाच्या शेवटी आपण रोज एक स्फूर्ती देणारं गाणं ऐकतो. आजचा दिवस आहे अर्थातच पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचा. आज ऐकूया सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं मधुकर जोशी यांचं स्फूर्तीगीत. दशरथ पुजारी यांचं संगीत आहे.

0: श्रोतेहो जरूर ऐका आकाशवाणीचं सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM 101.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. स्वर कोकणचा सूर सागरी आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी.
1: मंडळी सुमन कल्याणपूर यांनी मधुकर जोशी यांच्या गायलेल्या या गाण्याबरोबरच भक्ती संगीताचा कार्यक्रम आता इथंच संपला. आपण ऐकताय आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्राचं प्रसारण FM 101.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा. सायंकाळचे 6:55 होत आली आहेत. आता काही संदेश आणि जाहिरातींनंतर ठीक 7 मुंबई केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या आणि त्यानंतर 7:10 ते रात्री 11:10 मुंबईच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करतोय. दरम्यान रात्री 9 ते 10 मुंबई विविध भारतीचे कार्यक्रमही आपण ऐकू शकाल. त्या अगोदर 8:15 सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर यांना मान्यवरांनी वाहिलेली श्रद्धांजली आणि त्यानंतर 9 ते 10 मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. तर मंडळी, वाढणारी उष्णता आणि तिचे धोके लक्षात घेऊन आपली आणि आपल्या जवळच्यांची योग्य ती काळजी घ्या. उद्याचा दिवस आपण सर्वांच्या आयुष्यामध्ये आनंदाची बरसात करणारा येवो या सदिच्छेसह मी शिल्पा निगुडकर आता आपल्या सर्वांचा निरोप घेतीये. पुन्हा भेटू नवीन विषय आणि नवीन गाण्यांसह. तोपर्यंत नमस्कार.
0: श्रोते हो जरूर ऐका आकाशवाणीचं सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM 101.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. स्वर कोकणचा सूर सागरी आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी.

श्रोते हो, साहित्य सौरभ या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलं मराठी साहित्याला ग्रंथालयाचं योगदान याविषयी विशेष रूप. लेखन आणि निवेदन मकरंद जोशी, निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील, सादरकर्ते

0: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई, थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.
1: बुद्धू, नवी कार जिंकण्याची संधी. वाव, बाबांना सरप्राईज देईन. फक्त त्यांचे थोडेसे डिटेल्स भरायचे आहेत.
2: थांब बुद्धू.
1: काय? अशा पॉपअप पासून सावध राहा. स्कॅमर्स पर्सनल डिटेल्स चा चुकीचा उपयोग करू शकतात.
2: तुला कळलं ना? रिलॅक्स.
1: पण कार जिंकले असते तर बाबांनी होमवर्क करायला लावला नसता. आरबीआय सांगते आहे, स्मार्ट बना, कूल राहा.
3: माझा एक हट्टी शेजारी आहे. संपूर्ण कॉलनीने सोलर पॅनल बसवले, पण तो काही केल्या मान्यच करत नव्हता की बिल खरंच शून्य येऊ शकत. मी म्हटलं, अरे बाबा, नावच आहे पीएम सूर्यघर मोफत वीज योजना. मग जेव्हा हळूहळू सगळ्यांचं वीज बिल शून्य यायला लागलं, तेव्हा म्हणाला, आता बसवूनच घेतो. पीएम सूर्यघर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा पीएम सूर्यघर .gov.in.

0: प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी अर्ज भरण्याची मुदत संपली. जवळपास सर्वच पक्षात बंडखोरी. 2047 पर्यंत एसटीच्या सर्व बस इलेक्ट्रिक करण्याचा राज्य सरकारचा मानस. व्यावसायिक वापराच्या आणि 5 किलो वजनाच्या एलपीजी सिलेंडरच्या दरात वाढ. आयआयटी प्रवेशासाठीच्या जेईई ऍडव्हान्स्ड परीक्षेचा निकाल जाहीर. आणि ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांच्या पार्थिवावर मुंबईत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आज संपली. जवळपास सर्वच पक्षांमध्ये बंडखोरी झाल्यानं गुरुवारी अर्ज माघारीची मुदत संपल्यावर निवडणुकीचं चित्र स्पष्ट होणार आहे. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: विधान परिषदेच्या वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती, सांगली, सातारा, सोलापूर, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव, जळगाव, ठाणे, नाशिक, परभणी, यवतमाळ, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे आणि नागपूर या मतदारसंघासाठी ही निवडणूक होत आहे. महायुतीकडून भाजप 11, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागा लढवणार आहे. तर महाविकास आघाडीकडून काँग्रेस 8, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 6 आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष 3 जागा लढवणार आहे असं या पक्षांनी जाहीर केलं होतं. पुणे मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी खासदार संजय काकडे यांचे पुत्र विक्रम काकडे यांनी अर्ज दाखल केला. त्याशिवाय सुनील टिंगरे यांनीही अर्ज भरला आहे. दोघांकडे एबी फॉर्म असल्यानं अधिकृत उमेदवार कोण यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. ठाणे मतदारसंघासाठी शिवसेनेचे रवींद्र फाटक तर राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाचे अभिजित पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. नाशिक विधान परिषद मतदारसंघातून शिवसेनेच्या नरेंद्र दराडे यांनी आज दुपारी अर्ज दाखल केला. तसंच भाजपा नेते गणेश गीते यांचे बंधू गोकुळ गीते यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. विशेष म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं उमेदवार न देण्याचा निर्णय आज पत्रकार परिषदेत जाहीर केला. मात्र कोणत्या उमेदवाराला पाठिंबा देणार हे ठाकरेंच्या पक्षानं अद्याप जाहीर केलं नाही. नाशिकमध्ये 9 उमेदवारांनी 14 अर्ज दाखल केल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. भंडारा गोंदिया मतदारसंघासाठी महायुतीकडून भाजपचे अविनाश ब्राह्मणकर यांनी तर काँग्रेसकडून प्रफुल्ल अग्रवाल आणि दिलीप बनसोड यांनी अर्ज दाखल केले. वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर मतदारसंघासाठी काँग्रेसच्या शैलेश अग्रवाल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. नांदेड मतदारसंघासाठी 8 उमेदवारांनी 17 अर्ज दाखल केले. भाजपकडून अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय अमर राजूरकर यांनी तर काँग्रेसकडून रामदास पाटील सुमठाणकर यांनी अर्ज दाखल केले. बीड, लातूर, धाराशिव मतदारसंघासाठी काँग्रेसमधून भाजपात आलेले बसवराज पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेसकडून धाराशिव जिल्हा परिषदेचे सदस्य महेश देशमुख यांना संधी देण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर जालना मतदारसंघासाठी महायुतीकडून सुहास शिरसाट यांनी तर महाविकास आघाडीकडून देवयानी पाटील डोणगावकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. सिल्लोड नगर परिषदेचे नगराध्यक्ष समीर अब्दुल सत्तार यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. यवतमाळमध्ये काँग्रेसचे साहेबराव कांबळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. या मतदारसंघात महायुतीत बंडखोरी झाली असून तिन्ही पक्षांनी आपापले उमेदवार उभे केले आहेत. शिवसेनेकडून दुष्यंत चतुर्वेदी, भाजपकडून नितीन भुतडा तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून साजिद बेग यांना उमेदवारी देण्यात आली आहे. नागपूर मतदारसंघासाठी काँग्रेसच्या अतुल लोंढे आणि दिनेश ढोले यांनी अर्ज दाखल केले. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे तसंच शेकापचे अरविंद म्हात्रे यांच्यासह मानसी म्हात्रे, अनिल चोपडा यांनीही अर्ज दाखल केले. जुईली दळवी यांनी अपक्ष अर्ज दाखल केला तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून या मतदारसंघासाठी सुरेंद्रनाथ उर्फ बाळ माने यांनी अर्ज दाखल केला. सोलापुरातून भाजपनं माजी आमदार राजेंद्र राऊत यांना उमेदवारी दिली आहे. दरम्यान महायुतीचे 17 पैकी 17 उमेदवार विजयी होतील असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. महायुतीतल्या बंडखोरीविषयी विचारला असता महायुतीचे घटक पक्ष एकत्र येऊन चर्चा करतील आणि बंडखोर उमेदवारांचे अर्ज मागे घेतले जातील असं ते म्हणाले. महायुतीमध्ये कोणतेही मतभेद नसून सर्व जागा महायुती जिंकेल असा विश्वास महसूल मंत्री आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनीही व्यक्त केला आहे. या निवडणुकीसाठी 22 जून रोजी मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होईल.

उमेदवारांचे अर्ज मागे घेतले जातील असं ते म्हणाले. महायुतीमध्ये कोणतेही मतभेद नसून सर्व जागा महायुती जिंकेल असा विश्वास महसूल मंत्री आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनीही व्यक्त केला आहे. या निवडणुकीसाठी 22 जून रोजी मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होईल.

0: कटच्या दरात वाढ, आयआयटी प्रवेशासाठीच्या जेईई ॲडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर आणि ज्येष्ठ पार्श्वगायिका सोहन कल्याणपूर यांच्या पार्थिवावर मुंबईत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आजोबा, हे कुठलं प्लांट आहे?
2: टँजेरीन. खूप गोड असत, तोडू नकोस. हा फ्री फॉरेन ट्रिप, लिंक वर क्लिक करा. आता करतो.
1: आजोबा थांबा, लिंक वर क्लिक करू नका.
2: का?
1: हा SMS स्कॅम आहे. क्लिक केलं तर तुमचे बँक डिटेल्स होतील चोरी.
2: थँक्स गप्पू, वाचवलंस. हे घे तुझ्या समजूतदारपणाचं फळ.
3: RBI सांगते आहे, स्मार्ट बना, कूल रहा.
4: आमचा यानंतरचा कार्यक्रम 7:15.

प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 7:15 वाजलेत वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार, आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारच्या कार्यकाळाची 12 वर्ष नुकतीच पूर्ण झाली. या वाटचालीत देशातील गरीब, महिला आणि शेतकरी वर्गाच्या कल्याणाच्या दिशेनं झालेल्या कामांचा आढावा आपण आज घेणार आहोत. श्रोते हो, गेल्या 12 वर्षांच्या आपल्या कार्यकाळात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारनं वंचित आणि गरीब घटकांना देशाच्या आर्थिक धोरणांमध्ये केंद्रस्थानी ठेवलं. प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून मिळालेली हक्काची पक्की घरं, 80 कोटी नागरिकांना मोफत अन्नधान्याची सुरक्षा, जनधन खात्यांद्वारे झालेलं आर्थिक समावेशन, या आणि अशा कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून गरिबांना दारिद्र्य रेषेतून काढण्यासोबतच विकसित भारताच्या निर्मितीत हा वर्ग एक महत्वाचा भागीदार कसा बनेल यासाठीचे प्रयत्न ठळकपणे दिसून येतात. यात सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनाचा भेद घेत आहेत सामाजिक आर्थिक विश्लेषक आणि प्राध्यापिका आदिती सावंत.
1: गेल्या 12 वर्षात केंद्र सरकारने अन्न, निवारा, शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक सुरक्षा या मूलभूत गरजांवर विशेष भर दिला आहे. सर्वप्रथम अन्न सुरक्षेबद्दल बोलूया. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत कोट्यावधी नागरिकांना स्वस्त दरात धान्य उपलब्ध करून देण्यात येत आहे. कोविड-19 महामारीच्या काळात प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेद्वारे सुमारे 81 कोटी नागरिकांना मोफत धान्य पुरविण्यात आले. या उपक्रमामुळे संकटाच्या काळात लाखो कुटुंबांना अन्नाची हमी मिळाली आणि उपासमारी टाळण्यास मदत झाली. निवाऱ्याच्या क्षेत्रात प्रधानमंत्री आवास योजना ही एक महत्वपूर्ण योजना ठरली आहे. सर्वांसाठी घर या संकल्पनेवर आधारित या योजनेद्वारे ग्रामीण आणि शहरी भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना पक्की घरे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. याचबरोबर स्वच्छ भारत अभियानामुळे शौचालयाची उभारणी झाली, तर जलजीवन मिशनमुळे ग्रामीण भागातील घरांपर्यंत स्वच्छ पिण्याचे पाणी पोहोचविण्याचे काम सुरू आहे. शिक्षणाच्या क्षेत्रात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हा एक महत्वाचा टप्पा मानला जातो. या धोरणाद्वारे विद्यार्थी केंद्रित, कौशल्य आधारित आणि बहुविषयक शिक्षणाला प्रोत्साहन देण्यात आले आहे. तसेच PM पोषण योजनेद्वारे शालेय विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. स्किल इंडिया अभियानाद्वारे युवकांना रोजगारक्षम कौशल्ये प्रदान करण्यावरही भर देण्यात आला आहे. आरोग्य क्षेत्रात आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही गरिबांसाठी अत्यंत महत्वाची योजना ठरली आहे. या योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांना वार्षिक 5 लाख रुपयापर्यंतचे आरोग्य विमा संरक्षण उपलब्ध आहे. त्यामुळे गंभीर आजारांवरील उपचारांना आर्थिक भार कमी होण्यास मदत झाली आहे. याशिवाय जन औषधी केंद्रांमधून कमी किमतीत औषधे उपलब्ध करून देण्यात येत आहेत. सामाजिक सुरक्षा आणि आर्थिक समावेशनाच्या क्षेत्रात प्रधानमंत्री जनधन योजनेने मोठी क्रांती घडवून आणली. कोट्यावधी नागरिकांची बँक खाती उघडली गेली आणि सरकारी अनुदाने थेट त्यांच्या खात्यात जमा होऊ लागली. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेद्वारे गरीब महिलांना स्वयंपाकासाठी LPG गॅस जोडणी उपलब्ध करून देण्यात आली. तसेच प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणि अटल पेन्शन योजना यांसारख्या योजनांनी आर्थिक सुरक्षिततेचे कवच प्रदान केले आहे. या सर्व योजनांचा एकत्रित विचार केला तर असे दिसून येते की गेल्या 12 वर्षात गरिबी विरुद्धचा लढा केवळ आर्थिक मदतीपुरता मर्यादित राहिला नाही. अन्न, निवारा, आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक सुरक्षा या सर्व क्षेत्रांमध्ये एक व्यापक आणि सर्व समावेशक दृष्टिकोन स्वीकारण्यात आला आहे.
0: श्रोते हो, कोणत्याही राष्ट्राचा विकास हा तिथल्या महिलांच्या प्रगतीवर अवलंबून असतो. गेल्या 12 वर्षांतील शासकीय धोरणांकडे पाहिलं तर प्रधानमंत्री आवास योजना आणि जनधन खात्यांमध्ये महिला लाभार्थ्यांचं सर्वाधिक प्रमाण त्याचंच उदाहरण आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, घराघरात नळाद्वारे पोहोचणारं पाणी आणि स्वच्छ भारत अभियानानं महिलांचं आरोग्य आणि सन्मान राखण्यात मोठी भूमिका बजावली. आता ही वाटचाल लखपती दिदी आणि ड्रोन दिदी यांसारख्या आर्थिक स्वावलंबनाकडून थेट सैन्यातील सहभाग आणि संसदेतील महिला आरक्षणापर्यंत पोहोचले. खरं तर आज देशात महिला केवळ योजनांच्या लाभार्थी राहिल्या नसून विकसित भारताच्या वाटचालीचं नेतृत्व त्या करतायत. याचंच विश्लेषण करतायत सामाजिक आर्थिक विश्लेषक आणि प्राध्यापिका डॉक्टर अपर्णा कुलकर्णी.
2: सरकारच्या आर्थिक विकासाला अनुलक्षून असणाऱ्या धोरणांचा अभ्यास करताना मागच्या 12 वर्षांचा आढावा घेतला तर अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून मला असं वाटतं की एक देश म्हणून आपण ज्या वेगानं आपली आर्थिक प्रगती करत आहोत त्यामध्ये सरकारचं यश सामावलेलं आहेच आहे. परंतु जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आणि ज्या अर्थव्यवस्थेमध्ये लोकांचं दरडोई उत्पन्न सुद्धा वाढत आहे हा विकासाचं यश मोजण्याचा एक मार्ग झाला. परंतु त्या देशाच्या समाजातले जे काही स्तर असतात त्या समाजातल्या स्तरांमध्ये जे वंचित गरीब असे घटक आहेत किंवा महिलांचा विकास आहे तर या पातळीवर देखील सरकारच्या कामगिरीचं विश्लेषण झालं पाहिजे. सर्वसमावेशक सामाजिक विकास हा ऊर्ध्वगामी पद्धतीने होत असतो आणि त्यासाठी समाजातल्या सगळ्या स्तरातील लोकांना विकासाच्या प्रक्रियेत सहभागी करून घेणं यासाठीची सरकारची कटिबद्धता ही मागच्या काही वर्षांमध्ये वेळोवेळी दिसून आलेली आहे. प्रत्येक वर्षीच्या बजेटमध्ये आपले अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी अनेक योजना आणल्या आणि त्यातूनच शिक्षण आरोग्य रोजगार या संबंधाने देशात मोठे बदल घडून आले आणि या बदलांचा फायदा हा आपल्या देशातील स्त्रिया गरीब वर्ग आणि शेतकरी यांना झालेला आहे. त्यामुळे सबका साथ सबका विकास हे सर्वसमावेशक विकासाचं जर सूत्र सरकारने देशामध्ये रुजवलं मला असं वाटतं की त्याचा सगळ्यात मोठा फायदा हा या वंचित वर्गाला होताना दिसून येतोय. या दृष्टीने जर आपण सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन केलं तर महिलांना अनुलक्षून असणाऱ्या अनेक योजना सरकारनं राबवल्या आणि त्याचे चांगले लाभ हे देशातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना होत आहेत असं आपल्याला म्हणता येईल. आर्थिक विकासाचं मोजमाप करत असताना 3 प्रकारचे निकष हे सैद्धांतिक दृष्ट्या लावता येतील. एक म्हणजे शिक्षण, दुसरं म्हणजे आरोग्य आणि तिसरं म्हणजे रोजगाराच्या निर्माण झालेल्या संधी. तर या दृष्टीनं सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन केलं तर मागच्या 12 वर्षांमध्ये महिलांसाठी शिक्षण, महिलांसाठी रोजगार आणि त्यांच्यासाठी असणाऱ्या रोजगाराच्या संधी यामध्ये प्रचंड मोठी वाढ झाली आहे असं आपल्याला दिसून येईल. आपण जर शिक्षणाचं उदाहरण घेतलं तर स्त्रियांसाठी शिक्षणाच्या नव्या संधी उपलब्ध झाल्या. उदाहरणार्थ सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग आणि मॅनेजमेंट या प्रकारच्या कोर्सेसमध्ये 2014-15 साली स्त्रियांचं एनरोलमेंट म्हणजे स्त्रियांचं प्रवेश मिळण्याचं प्रमाण हे साधारणतः 38.4% एवढं होतं तर मागच्या वर्षातली आकडेवारी बघितली तर तेच प्रमाण आता 42% वाढलंय. म्हणजे आधुनिक प्रकारचं शिक्षण जे रोजगार देणारं शिक्षण आहे त्या शिक्षणासाठी महिला मुली यांना जास्तीत जास्त प्रवेश मिळत आहेत आणि हे विकासाचं चांगलं चिन्ह आपल्याला त्या दृष्टीनं दिसून येईल. तसेच स्त्रियांच्या आरोग्याच्या दृष्टीनं सुद्धा अनेक योजना सरकारने आजवर राबवलेल्या आहेत. म्हणजे महिला मातृवंदन योजना असेल किंवा जननी सुरक्षा योजना असेल, महिलांसाठी पोषण अभियान असेल किंवा मिशन इंद्रधनुष्य सारखं एक नवीन अशा प्रकारची योजना असेल ज्यामध्ये गरोदर स्त्रियांना अनेक प्रकारचे लाभ मिळतात किंवा स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान असेल यासारख्या अभियानांमधून महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीनं सरकारनं बऱ्यापैकी सार्वजनिक गुंतवणूक केलेली आहे आणि त्यातूनच महिलांच्या आरोग्याचे प्रश्न सुटून त्यांची उत्पादकता वाढेल आणि त्यांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील. मला वाटतं अशा प्रकारचं एक समीकरण आपल्या देशामध्ये रुजताना आपल्याला दिसतंय. याशिवाय सरकारच्या अनेक लोकप्रिय योजना सुद्धा आपल्याला सांगता येतील ज्यामध्ये उज्ज्वला योजना असेल किंवा महिलांच्या वित्त विषयक काही योजना आहेत उदाहरणार्थ मुद्रा योजना असेल किंवा महिला आवास योजना असेल तर यासारख्या योजनांच्या माध्यमातून महिलांना जास्तीत जास्त वित्तीय स्रोत उपलब्ध करून देणं आणि त्यातून त्यांचा विकास त्यांचं सबलीकरण साध्य करणं हे आपल्याला शक्य होईल. बेटी बचाओ बेटी पढाओ सारखी योजना असेल किंवा आपण जर साधारण आकडेवारी बघितली तर मुद्रा योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 68% कर्ज आहे ते महिलांना आतापर्यंत मिळालं आहे. म्हणजे महिला सुद्धा याच्या लाभार्थी आहेत असं आपल्याला म्हणता येईल.
0: श्रोते हो, शेतकरी हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि गेल्या 12 वर्षात केंद्र सरकारनं पीएम किसान सन्मान निधीचं थेट आर्थिक पाठबळ, खतांवरचं अनुदान, पीक विम्याची सुरक्षा, बाजारपेठांची उपलब्धता, आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यापारी करार करताना शेतकऱ्यांच्या हिताला दिलेलं प्राधान्य यामुळे कृषी क्षेत्राला स्थैर्य लाभलंय. यामुळेच तर विकसित भारताचा संकल्प साकारण्याच्या वाटचालीत कृषी क्षेत्र आणि शेतकरी मुख्य माध्यम ठरलेत. याचाच मागोवा घेत आहेत कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल.
3: मोदी साहेबांच्या 12 वर्षाच्या कार्यकाळामध्ये शेतीच्या संदर्भात जर बोलायचं जर झालं तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी सुरू करून 6,000 रुपये थेट बँकेच्या खात्यामध्ये शेतकऱ्याला द्यायचा कार्यक्रम सुरू केलेला आहे. त्याचबरोबर पीक विमा योजनेच्या संदर्भामध्ये नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, गारपीट इत्यादीमुळे

0: होणाऱ्या नुकसानीचं संरक्षण कमी प्रीमियम मध्ये मोठे विमा संरक्षण द्यायची योजना पीक विमा योजनेच्या माध्यमातून सुरू झालेला आहे. त्याचबरोबर कृषी पायाभूत सुविधेमध्ये गोदाम, कोल्ड स्टोरेज, प्रक्रिया उद्योग यासाठी मोठ्या प्रमाणावर कर्ज सहाय्य आणि कृषी मूल्य साखळी मजबूत करण्याचा प्रयत्न झालेला आहे. किसान रेल्वे या फळे, भाजीपाला, दुग्धजन्य पदार्थ आदी जलद वाहतूक करण्यासाठी आणि शेतीमालाचं नुकसान होऊ नये याच्यासाठी किसान रेलची सुरुवात झालेली आहे. नैसर्गिक शेती व सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन, रासायनिक खतावरील अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केलेला आहे. आपण जर बघितलं तर कृषी निर्यातीमध्ये या 12 वर्षांमध्ये लक्षणीय वाढ झालेली आहे. त्याच्यामध्ये तांदूळ, गहू, मसाले, फळे, साखर इत्यादी जागतिक बाजारपेठ विस्तारत गेलेली आहे. आणि सगळ्यात त्याच्याही पलीकडे जर आपण बघितलं तर शेतकऱ्याला सगळ्यात मोठा फायदा जर कशात झाला असेल इथेनॉलमध्ये. अटलजीच्या काळामध्ये 5% इथेनॉल पेट्रोलमध्ये मिसळण्याचा निर्णय घेतला गेला होता. मोदी साहेबांनी 20% पेट्रोलमध्ये मिसळायचा निर्णय केला. त्याच्यामुळे इथेनॉल आणि जैव इंधन धोरण, मका आणि ऊस या शेतकऱ्याला ऊसापासून इथेनॉल बनवण्याला प्रोत्साहन दिलं गेलं आणि शेतकऱ्याला अधिकची बाजारपेठ मिळवण्यामध्ये फायदा झालेला आहे. आपण सगळ्यात जर महत्वाचं जर बघितलं 2013-14 आणि 26-27 खरं तर शेतकऱ्याच्या एमएसपीच्या संदर्भामध्ये जर आपण विचार केला तर धानाची एमएसपी 2013-14 मध्ये 1310 होती, ती आता 2429 झालेली आहे. गव्हाची एमएसपी 1400 होती, ती आता 2475 झालेली आहे. तुरीची एमएसपी 4300 होती, ती 8300 झालेली आहे. हरभऱ्याची एमएसपी 3100 होती, ती आता 5700 झालेली आहे. धानाची खरेदी 475 लाख मेट्रिक टन होती, ती आता 800 लाख मेट्रिक टन झालेली आहे. गव्हाची खरेदी 250 लाख मेट्रिक टन होती, ती आता 300 लाखाच्या पुढे झालेली आहे. एकूण अन्नधान्याची खरेदी 725 लाख मेट्रिक टन होती, ती आता 1100 लाख मेट्रिक टनाच्या पुढे झालेली आहे. आणि 2013-14 मध्ये पीएम किसान अस्तित्वात नव्हतं, आता 1100 कोटी शेतकरी लाभार्थी याच्यामध्ये आहे. आणि श्री अन्न जागतिक मान्यता मिळालेली आहे. ड्रोन आणि एआय शेतीच्या संदर्भामध्ये राष्ट्रीय स्तरावर ह्याचा विस्तार होत गेलेला आहे. आणि बांबूच्या बाबतीत जर आपण बघितलं तर 1827 ला इंग्रजांनी जे वन कायद्यामध्ये बांबूचा अंतर्भाव केलेला होता, बांबू काढून एका ठिकाणातून दुसऱ्या ठिकाणी न्यायला आणि कापायला वनाधिकाऱ्याची परवानगी घ्यावी लागायची. 2017 मध्ये बांबूला वृक्षाच्या व्याख्येतून गवताच्या व्याख्येमध्ये आणलं. आणि आज आपण जर बघितलं तर आता की मेरा किसान अब तक अन्नदाता था, मेरा किसान ऊर्जादाता बन रहा है, ह्याचा अर्थ आता जागतिक लेवलवर जर आपण बघितलं तर फॉसल फ्युएल वर्सेस बायोफ्युएल ही लढाई सुरू झालेली आहे. आणि मग ही लढाई भारतामध्ये आता शेतकरी फक्त धान्यच नाही तर आता ऊर्जा सुद्धा बनवणार आहे. आणि आतापर्यंत ऊर्जा ही जमिनीच्या पोटातून निघत होती, पाठीवरून काढायचं सरकारने घेतलेलं आहे.
1: श्रोते हो, खरं तर केंद्र सरकारच्या या प्रयत्नांमागे आहे तो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा धोरणात्मक विचार. देशाच्या विकासासाठी गरीब, महिला, युवा आणि शेतकरी या चार घटकांवर भर देण्याचा त्यांचा दृष्टिकोन ऐकूया त्यांच्याच शब्दात.
2: मेरे लिए देश की सबसे बड़ी चार जातियां है. मेरे लिए सबसे बड़ी जाति है गरीब, मेरे लिए सबसे बड़ी जाति है युवा, मेरे लिए सबसे बड़ी जाति है महिलाएं, मेरे लिए सबसे बड़ी जाति है किसान. इन चार जातियों का उत्थान ही अगर भारत को विकसित बनाएगा और अगर चार का हो जाएगा ना, इसका मतलब सबका हो जाएगा. इस देश का कोई भी गरीब, चाहे वो जन्म से कुछ भी हो, मुझे उसका जीवन स्तर सुधारना है.
1: श्रोते हो, एकंदरीत गरीब, महिला आणि अन्नदात्या शेतकऱ्यांच्या कल्याणाला प्राधान्य देत सबका साथ सबका विकास या ध्येयानं केंद्र सरकारची वाटचाल सुरू आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन एआयआर या ऍपवर लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर देखील या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्ते आणि संपादन संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य तन्मय जाधव, लेखन आणि समन्वय सोनाली मनसेकर आणि निवेदन तुषार पवार.

वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. माझं आवार माझं शिवार.

0: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. आज राज्यस्तरीय प्रसारण. आजच्या कार्यक्रमात ऐकूया सौर वाळवण यंत्र बनवणाऱ्या स्टार्टअपची यशोगाथा, याविषयी निनाद पाटील आणि हिमाली वर्तक यांची रोशन जाधव यांनी घेतलेली मुलाखत.
1: श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, आजच्या माझावर माझं शिवार या कार्यक्रमात मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. शेतकरी बांधवांनो, बऱ्याचदा आपण बघितलं असेल की आपल्या शेतातला माल उत्पादित झाला की आपण त्याला काढल्यानंतर लगेच मार्केटमध्ये घेऊन जातो. याला बऱ्याचशा अंशी कारण असं आहे की एकतर आपला माल नाशवंत असतो आणि दुसरं आपल्याकडे स्टोरेज हाऊस किंवा पोस्ट हार्वेस्टिंगची मॅनेजमेंट म्हणजे एकूणच काढणीपश्चातचं जे काही तंत्रज्ञान आहे याची जी कमतरता आहे यामुळे आपल्याला आपला माल लगेचच मार्केटला नेऊन विक्री करावा लागतो. आणि या सगळ्या गोष्टींना सगळेच शेतकरी एक प्रकारे आपण जर बघितलं तर तोंड देत आहेत. अशाच प्रकारे डहाणू तालुक्यातील बोडी ह्या गावातले काही मित्रांनी ह्या समस्येवर एक उपाय काढण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे आणि त्याअंतर्गत त्यांनी एक कंपनी स्थापन केली. त्याविषयी आज आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. या कंपनीचे जे डायरेक्टर्स आहेत निनाद अच्युत पाटील आणि हिमाली दीपेश वर्तक यांना आपण आज आपल्या कार्यक्रमामध्ये सगळ्यात पहिले स्वागत करूया. नमस्कार.
2: नमस्कार.
1: आम्हाला कार्यक्रमाच्या सुरुवातीला एकूणच तुम्ही मित्रांनी सुरुवातीला येऊन ही जी काही कंपनी स्थापन केली त्याची तुमची सुरुवात कशी झाली ती आम्हाला थोडं सांगा.
2: कोविडच्या काळात बरेच लोक वर्क फ्रॉम होम होते आणि बरेच आम्ही सगळे गावात होतो आणि गावात असताना ज्या शेतीच्या समस्या ज्या आमच्या आई वडिलांकडच्या ज्या समस्या होत्या जे शेतकरी होते त्या आम्ही बघत होतो पण कोविडच्या दरम्यान त्या खूप जवळून बघायला मिळाल्या आणि जो एक वेळ मिळाला त्या काळामध्ये त्याच्यात ह्या काही संकल्पना अशा सुचल्या की आपला शेतमाल एवढा वाया जातो किंवा जेव्हा शेतमाल खूप असतो तेव्हा त्याला बाजारभाव मिळत नाही. ह्या दोन समस्या भारतात किंवा जगभरात प्रत्येक शेतकऱ्याचे आहेत. तर त्याला एक सोपं सोल्युशन ज्याला अगदी ग्रामीण भागात इम्प्लिमेंट करता येईल त्या दृष्टीने आमचं एक विचारसरणी सुरू झाली आणि त्यातून ही संकल्पना आम्हाला आली. अनेक गोष्टी म्हणजे वाळवून साठवणूक करणं हा एक हजारो वर्षांपासून मनुष्याने केलेला प्रयोग आहे पण त्याला अजून चांगल्या पद्धतीने कसं करता येईल आणि त्याच्यातून मिळालेलं उत्पन्नाने ग्राहक आणि इंडस्ट्री ह्या दोघांनाही आपल्याला एक पूरक माल पुरवता येईल आणि शेतकऱ्यांनाही बेनिफिट होईल ह्या विचाराने ही पूर्ण संकल्पना आम्ही सुरू केली.
1: तुमचे हे जे काही मित्र आहेत यामध्ये आपण हिमाली मॅडम सुद्धा आपल्या बरोबर आहेत, आम्हाला थोडी तुमची ओळख करून द्या.
2: तर मी क्वालिफाईड मेकॅनिकल इंजिनियर आहे आणि मागची जवळजवळ 25 वर्ष कॉर्पोरेटमध्ये अनेक लेवलवर काम केलेलं आहे. त्याचबरोबर शेतीशी नेहमी जुळून राहिलो. आमचं गाव मुंबईपासून जवळ असल्याने नेहमी आम्ही गावाशी आणि शेतीशी जुळून राहिलो आणि हे जेव्हा आमची संकल्पना पुढे आली तेव्हा पूर्ण आम्ही झोकून दिलं ह्याच्यामध्ये. रिसर्च ह्या लेवलपर्यंत केला की आम्ही जे डेव्हलप केलं ह्याच्यातनं एक जे सोलर ड्रायर त्याला आता भारत सरकारचं एक पेटंट मानांकन मिळालेलं आहे आणि हे डेव्हलप करताना 3 प्रामुख्याने गोष्टी आम्ही बघितल्या की शेतकरी आणि महिलांना ते वापरण्यास सोपं कसं जाईल, त्याला कुठल्याही प्रकारचा मेंटेनन्स किंवा इलेक्ट्रिसिटी कॉस्ट कसं नाही लागणार आणि ते भारतभरात कुठल्याही शेतावर कुठेही ठेवून ते वापरता आलं पाहिजे. तर ह्या 3 गोष्टींवर आम्ही काम केलं आणि आता जेव्हा आपण पेटंट मिळालं म्हणतो तर त्याची काही वैशिष्ट्ये अशी आहेत की एक तर टाइम एफिशियन्सी, दुसरं हायजीन आणि तिसरं म्हणजे जेव्हा एखादी गोष्ट आपण नॅचरली प्रोसेस करतो तर त्याचं रंग चव त्याचं ज्याला टेक्स्चर आपण म्हणतो खाल्यावर जे आपल्याला त्याचा अनुभव येतो ती जास्तीत जास्त आपण कशी टिकू शकतो तर ह्या निकषांवर जे रिझल्ट मिळाले तर त्या अनुषंगाने आम्हाला हे आता पेटंट्स आम्हाला ग्रँट झालेले आहेत.
1: हिमाली मॅडम आम्हाला थोडी तुमची ओळख करून द्या.
3: मी हिमाली दीपेश वर्तक, ह्युमन रिसोर्सेस मध्ये माझं MBA केलंय आणि सिमिलरली जसं निनादने आधी सांगितलं म्हणजे आमचे आई वडील खूप पूर्वीपासून शेतामध्ये काम करायचे, आजूबाजूला बघितलंय पण जे लॉकडाऊन मध्ये आम्हाला जो इतका क्लोजली बघायला मिळाला एक्सपिरियन्स त्याच्यावरून ही संकल्पना आम्हाला सगळ्यांनाच पटली आणि म्हणून आम्ही ठरवलं की सगळ्यांनी एकत्र मिळून इथे काहीतरी केलं पाहिजे फूड प्रोसेसिंगमध्ये आणि त्यातून ही संकल्पना आली.
2: आता असं बघितलं तर हिमालीची आई मागची 30 वर्ष झाली लोणची वगैरे हे छोट्या छोट्या गोष्टी बनवतात आणि अनेक शेतकरी आपल्या घरामध्ये काही ना काही प्रोसेस करत असतो, पण त्याला एक प्रोफेशनल स्वरूप कसं द्यायचं, त्याला मार्केटपर्यंत कसं पोचवायचं आणि त्याला स्केल कसं करायचं, ह्या गोष्टी म्हणजे शेतकरी शेती करणार का ह्या गोष्टी करणार, म्हणजे शेवटी एका माणसाकडे वेळ आणि त्याचं जे केपेबिलिटीज आहेत ते लिमिटेड आहेत, तर त्या लिमिटेड केपेबिलिटीज मधून मॅक्सिमम आउटपुट आपल्याला कसा घेता येईल, तर तो एक पूर्ण म्हणजे हिमालीच्या आईला आज मी 20 वर्ष ओळखतो आणि ती एवढ्या सगळ्या गोष्टी करते, पण त्या गोष्टींचं खरं आउटपुट ज्याला म्हणतो की बेनिफिट आणि आउटपुट ह्या दोन्ही गोष्टी कशा वाढवता येतील ते खूप म्हणजे मनापासून आम्हाला वाटायचं आणि ते आम्ही मागचे 4-5 वर्ष करतोय ह्याचा आम्हाला आता खूप आनंदही आहे.
1: तुम्ही जेव्हा सुरुवात केली तेव्हा सुरुवातीला प्रयोग हे वेगवेगळ्या कृषी मालाचं प्रोसेसिंग करणं असेल यावर सुरुवात केली का सुरुवातीला सोलार ड्रायरचे वेगवेगळे प्रयोग सुरू केले, नेमकं सुरुवात कशी झाली होती?
2: तर आम्ही पहिला मार्केटमध्ये अवेलेबल असलेले सोलर ड्रायर्स किंवा इतर ड्रायिंग टेक्नॉलॉजीज बघितले. हिमाली आणि आम्ही बऱ्याच ठिकाणी जायचो, आम्ही मशीन ड्रायर्स बघितले, स्प्रे ड्रायर्स बघितले, पण ते शेतकऱ्यांना वापरण्याजोग नव्हते.
3: म्हणजे फ्रीज ड्राइंग आपण बघितलं तर त्याची किंमत क्रोर्स मध्ये येते, तर तो सेटअप तर एक माणूस किंवा 10 माणूस मिळून होऊ शकत नाही. दुसरा आहे स्प्रे ड्राइंग. स्प्रे ड्राइंगचा पण सेटअप काही लॅक्स मध्ये असेल तो सुद्धा तेवढा फिजिबल नाही आहे शेतकऱ्यांसाठी. प्लस स्प्रे ड्राइंग मध्ये क्वालिटीचा काही हे नाही, कारण त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी पल्प केल्या जातात आणि ती टाकते. म्हणून आत्ता मार्केटमध्ये ज्या उपलब्ध जास्तीत जास्त पावडर्स कमी किमतीत उपलब्ध असतात व्हेजिटेबल आणि फ्रूटच्या, त्या स्प्रे ड्राईड आहे. तर आम्हाला क्वालिटी आणि हायजीन प्लस इकॉनॉमिक, म्हणजे ते वापरायला सोपं प्लस

0: आणि एखादी वस्तू जेव्हा आपण सुकवतो तर मार्केटमध्ये अवेलेबल असणारे ड्रायरमध्ये दोन प्रकारच्या प्लेट वापरल्या जातात. एक तर ती जाळीदार प्लेट असतं किंवा मग ती एक फ्लॅट प्लेट असते, लोखंडी प्लेट असते, म्हणजे कुठल्याही आपण जे मेटल प्लेट जे म्हणतो स्टेनलेस स्टीलची फूड ग्रेड, ह्या दोन्ही प्लेट फूड ग्रेड असतात. आता जी जाळीदार प्लेट असते त्या जाळीदार प्लेटमध्ये तेवढी उष्णता साठू नाही शकत. ती जाळीदार प्लेट फक्त सूर्यकिरणाची जी गर्मी असते त्याने ते शेतमाल आहे ते सुकवत असतं. जी मेटल प्लेट असते ती मेटल प्लेट उष्णता जास्ती घेते पण त्याच्या खालून त्याला जसं जाळीमध्ये खालून ही हवा लागणार, वरतूनही हवा जाणार, तर खालचा जो भाग असतो तर तो खालचा भाग कायम दबलेला राहतो. म्हणजे वरून गर्मी लागत असते, प्लेट गरम होत असते, पण ज्या फळाची किंवा भाजीची खालची जी बाजू त्या प्लेटला चिकटलेली आहे त्याची जी सुकवण्याची प्रक्रिया आहे ती खूप स्लो होत असते. तर हे दोन जे फॅक्टर्स होते त्यांचा आम्ही एक युनिक कॉम्बिनेशन बनवलं ज्याने की उष्णता ही मॅक्सिमाइज करता येईल आणि जे फळाचा खालचा पृष्ठभाग आहे तिकडूनचं पाणी आपण जास्तीत जास्त एफिशियंटली कसं एक्स्ट्रॅक्ट करू शकतो. तर ह्या टेक्नॉलॉजीमुळे आम्हाला हे पेटंट मिळाले आणि प्लस ड्रायर कम्प्लिटली डस्ट फ्री आहे. त्याला एक वरतून जे कव्हर आहे ते पॉलिकार्बोनेट कव्हर आहे तर त्याने सूर्याच्या युव्ही रेज पूर्ण फिल्टर होतात. युव्ही रेजमुळे मेनली रंग आणि न्यूट्रिएंट्स ह्याच्यावर खूप मोठा इम्पॅक्ट असतो. जो आपला पारंपरिक सुकवण्याच्या पद्धती आहेत त्याच्यात आणि ह्याच्यात हा खूप मोठा फरक आहे. फळ भाज्यांचे न्यूट्रिएंट्स आणि रंग, शेवटी आपल्याला एखादा चांगली मार्केटिंग करायची असेल तर तो पदार्थ दिसलाही सुंदर पाहिजे, तर ते पण ह्याच्यामध्ये आम्ही चांगल्या प्रकारे इन्कॉर्पोरेट केलेलं आहे.
1: एकूणच आतापर्यंत ह्या सोलर ड्रायरच्या माध्यमातून तुम्ही कुठकुठल्या प्रकारचे फळ असतील, कुठकुठल्या प्रकारच्या भाज्या असतील की ज्यांना तुम्ही याच्यात ड्राय करून बघितलेलं आहे?
2: आता आमच्या पालघर आणि बोर्डी डहाणू एरियामध्ये आता फळांपासून सुरुवात केली तर जास्तीत जास्त चिकू, सध्या चिकू हाच आमचा हिरो आहे. चिकू, आंबा, तर चिकूचे चिप्स आहेत, चिकूची पावडर आहे, आंब्याचे चिप्स आहेत, केळी खूप असतात आमच्या रिजनमध्ये त्याच्यामुळे आम्ही केळी सुकवतो, कच्च्या केळ्यांची पावडर सुद्धा बनवतो. म्हणजे आता बऱ्याच ठिकाणी सूपमध्ये किंवा ह्याच्यामध्ये जे थिकनेस साठी जे वापरलं जातं ते अनहेल्दी असतं पण तुम्ही कच्च्या केळ्याची पावडर सूप थिकनर म्हणून वापरू शकता, त्याचे कटलेट बनवू शकता. सुक्या केळ्यांची पावडर, सुके केळी, सुके केळ्याच्या चिप्स,
0: म्हणजे एक विषय असतो नेहमी जो शेतकऱ्यांचा फळ भाजीपाला आणि वनस्पती. पण आता महाराष्ट्र शासनाने मच्छीमारी पण शेती दर्जामध्ये घेतलेलं आहे तर ह्या ड्रायरवर जे मासे सुकवले जातात ते पण अतिशय उत्कृष्ट पद्धतीने सुकवले जातात. आणि जी पारंपरिक पद्धत आपल्याला माहिती आहे की थोडीशी हायजेनिक नसते ती, तरी आपल्याला सुके मासे अनेक लोकांना आवडतात आणि आम्ही बंदरपट्टीला राहतो तर ह्याच्यात फिश ड्राइंग पण खूप एफिशियंटली होतं. जवळजवळ 50 ते 55 विविध प्रकारचे फळ भाजीपाला वनस्पती वर प्रयोग झालेले.
1: पारंपरिक पद्धतीने मासे सुकवण्याच्या पद्धतीमध्ये किती वेळ लागतो आणि सोलार ड्रायरच्या माध्यमातून सुकवण्यासाठी किती वेळ लागतो?
0: युनिव्हर्सली जे आम्ही एक्सपेरिमेंट केलेत तर हा सोलार ड्रायर पारंपरिक पद्धतीचा 75% टाइम कमी करतो. म्हणजे जिथे 4 दिवस लागतात तिथे 1 दिवस लागतो. हे युनिव्हर्स म्हणजे मासे असून द्या, फळभाजीपाला असून द्या, इतर ड्रायरच्या तुलनेतही जवळजवळ 35-40% एफिशियन्सी आपल्याला मिळते.
1: सोलार ड्रायरच्या बाबतीमध्ये एक गोष्ट आपल्याला लक्षात येते की सोलार ड्रायरच्या माध्यमातून आपण जेव्हा कुठलाही माल सुकवण्यासाठी घेतो सोलार ड्रायरची जी साईज आहे एक तर आपल्याला त्याला बाहेर ठेवणं आहे आणि दुसरी गोष्ट असे आपण किती सोलार ड्रायर लावू शकतो की जेणेकरून माझा सगळा माल सुकवला जाईल, मग अशा वेळेस आपण काय करता?
0: हा खूप महत्वाचा प्रश्न आहे कारण सोलार ड्रायर जेव्हा आम्ही डेव्हलप करायला घेतलं तेव्हा इंडस्ट्रीच्या अनेक लोकांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही किती ड्रायर बनवणार आणि किती प्रोसेस करू शकणार. तर तो एक खूप मोठा कन्स्ट्रेंट आहे की चला मी माझ्या शेतावर दिवसाला 50 किलो प्रोसेस केलं, हिमालीने दुसरे 50 किलो केलं, तर असं किती होणार? ते जेव्हा आम्ही मॉडेल बघितलं तर खरंच शक्य नव्हतं की इंडस्ट्रीला तर 500 किलो माल पाहिजे किंवा एखादा बिझनेस उभा करायचा तर आपल्याला वर्षाला टनाने टनाने आपल्याला माल निर्मित करायला लागणार. तर त्याच्यावर मग हिमाली आणि प्रियांका आणि आम्ही खूप ह्याच्यावर विचार केला आणि एक गोष्ट अशी लक्षात आली की सोलर ड्राइंग डिसेंट्रलाइज केलं तर त्याचा खूप फायदा होऊ शकतो. आम्ही आमच्या आसपासच्या शेतकऱ्यांना, आमच्या नातेवाईकांना एक थोडीशी हाक दिली की असं असं आहे, तुम्ही हे सुरू करा, तुम्ही घाबरू नका, तुम्ही जे काय बनवाल ते आम्ही सगळं विकत घेऊ. आणि तो जो अश्योरन्स होता

0: त्या अशुरन्समुळे मग हळूहळू का होईना पण लोक आमच्याबरोबर जुळत गेले. आणि आता अनेक म्हणजे विशेष करून ज्या म्हणजे शेतकरी बाई घरही सांभाळतात, शेतीही बघतात, मुलांचंही म्हणजे संगोपन करतात, त्यांना बाहेर जाऊन नोकरी करणं शक्य नाही किंवा इतर रोजगार शक्य नसतो, पण दिवसातले 2-3 तास अवेलेबल असतात. तर अशा ज्या आमच्या भागातल्या ज्या बायका होत्या त्यांची साथ आम्हाला सर्वात जास्ती मिळाली आणि फायदाही त्यांना सर्वात जास्ती झाला.
1: अशा पद्धतीने या मार्गाने आतापर्यंत तुम्ही किती जणांपर्यंत, किती महिलांना यामध्ये त्याचा समावेश करून घेऊ शकला?
2: जवळपास 20 महिला आपल्याकडे आहेत ज्यांच्याकडून आपण सगळा शेतमाल सोर्स करतो. तसं पाहायला गेलं तर आपण 80 ते 100 शेतकऱ्यांसोबत जोडलोय. आपण 1-2 ठिकाणी आपला सोलार ड्रायर सुद्धा डिस्प्लेला ठेवलाय. तो किती सोपा आहे आणि किती एफिशियंट आहे त्याच्यासाठी आपण शेतकऱ्यांना बोलवून एकत्र त्यांना माहिती दिलेली आहे.
1: आता आपण थोडंसं तुमच्या ह्या युनिटमधून किंवा तुमचे जे काही सहकारी असतील ज्यांना तुम्ही सोलार ड्रायर देऊन त्यांच्याकडनं माल सुकवून घेता, अशा पद्धतीने हा जो काही माल तयार झाला आहे त्याचं एक पॅकेजिंग याच्याबद्दल आपण थोडंसं जाणून घेऊया आणि त्यानंतर त्याची तुम्ही मार्केटिंग कशी करतायत, ग्राहकापर्यंत तुमचा हा माल तुम्ही कसा पोहोचवतायत याबद्दल थोडंसं आम्हाला ऐकायला आवडेल.
0: तर मार्केटिंग हा खूप म्हणजे महत्वाचा विषय ठरला आमच्या पूर्ण ह्या सेटअपमध्ये. एक फायदा हा झाला की आम्ही सगळे कुठे ना कुठे कॉर्पोरेटमध्ये आम्ही नोकरी करत होतो, त्या अनुभवातून एक मार्केटिंग स्ट्रॅटर्जी आम्ही उभी केली. आमचं गाव समुद्रकिनारी आहे आणि एक वीकेंड डेस्टिनेशन आहे, तर खूप टुरिस्ट येतात. बोर्डी डहाणू हा जो परिसर आहे, आमचं एक फार्मवर जिथे आमचं प्रोसेसिंग सेंटर होतं तिथेच आम्ही एक आमचं स्टोअर उभं केलं आणि ते स्टोअर एक पूर्ण एक्सपिरियन्स सेंटर बनवलं. म्हणजे जेव्हा तिथे टुरिस्ट यायला लागले तर त्यांना पूर्ण एक फार्मचं एक्सपिरियन्स, चिकू, आंबा, नारळ, आवळा हे सगळं, पूर्ण केळी ह्या बागायतीमध्ये ते फिरायचे. तिथून मग तो माल कसा प्रोसेसिंगला येतो तो सोलर ड्रायरवर ते स्वतः कट करायला लागले आणि त्याच्यातून आम्हाला खूप प्रेरणा मिळाली की लोकांना खरंच हे बघायचंय, ह्याचा अनुभव घ्यायचंय. शहरातल्या लोकांना आणि विशेष करून लहान मुलांना तर हे बघायलाच मिळत नाही. आणि हळूहळू त्या स्टोअरला खूप चांगली चालना मिळत गेली. मग आम्ही ऑनलाईन सेलिंग चालू केलं अनेक प्लॅटफॉर्म्सवर. म्हणजे मार्केटिंग जेव्हा आपण म्हणतो तेव्हा गिराईकाचा प्रॉब्लेम आपल्याला कळतोय का, हा खूप मोठा प्रश्न होता. जेव्हा चिकू आम्ही बघितलं तर शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम तर आम्हाला माहिती होता, पण मार्केटचा प्रॉब्लेम काय? चिकूचं आम्ही ऍप्लिकेशन बघितलं. चिकू मिल्कशेक, आईस्क्रीम, कुल्फी हा जास्तीत जास्त प्रमाणात वापरला जातो. मग तो बघितलं की आमच्या शेतातून माल जातोय एपीएमसीला, एपीएमसी कडून कोणीतरी प्रोसेस करणारा तो विकत घेतोय, मग तो फ्रोझन करतो आणि तो पूर्ण मुंबई, पुणे आणि अनेक शहरांमध्ये तो फ्रोझन चिकू सगळ्यांकडे पुरवतो. मग त्याचं आईस्क्रीम बनतं, मिल्कशेक बनतं. आम्ही म्हटलं की एवढी मोठी सप्लाय चेन आहे, ही एक प्रॉब्लेम आहे. जर आम्ही शेतकरी डायरेक्टली हे पुरवू शकलो तर जेव्हा हा सुकलेला चिकूतून आम्ही स्वतः मिल्कशेक्स बनवले, आम्ही आईस्क्रीम्स बनवली, तर आम्हाला खूप कॉन्फिडन्स आला आणि तो एक्सपेरिमेंट आम्ही घेऊन मोठमोठ्या कंपनीजकडे गेलो. तर आता मला सांगायला खूप अभिमान आहे की भारतातल्या काही मोठे ब्रँड्स चिकू आईस्क्रीम बनवायला आमचा सुकवलेला चिकू वापरतात. तर हा जो एक पूर्ण प्रवास आहे आणि खडतर होता, पहिली 2-3 वर्ष तर खूप कठीण होते.
1: एकूणच कुठलाही व्यवसाय सुरुवात करायचा म्हटलं तर सगळ्यात पहिले लागतं ते म्हणजे भांडवल. आणि तुम्ही सुरुवातीला उल्लेख केला की तुम्ही काही मित्र एकत्र येऊन हे सगळं काही सुरू केलंय, तर मग एकूणच भांडवल कसं उपलब्ध करून घेतलं आणि त्यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे मागच्या ह्या 5-6 वर्षांमध्ये या संपूर्ण युनिटचं, तुमच्या या व्यवसायाचं आर्थिक नियोजन तुम्ही कसं करताय?
0: आमचा कॉन्सेप्टच हा होता की कमी भांडवलात जास्ती आउटपुट आपल्याला कसं काढता येईल. तर तसं बघितलं तर आम्ही ह्या सगळ्या सेटअपमध्ये सर्वात जास्ती जर कुठलं भांडवल लागलं असेल तर आमच्या सगळ्यांचा वेळ आणि आमची जी काय मेहनत आहे आणि जी आमची एक स्ट्रॅटर्जी किंवा ज्याला आपण बुद्धी जी लागली, म्हणजे आमची जे इंटलेक्ट जो लागला ह्याच्यामध्ये, तर ती इन्व्हेस्टमेंट मोठी आहे. पैसे आमी खरंच खूप कमी इन्व्हेस्ट केलेत ह्याच्यामध्ये. म्हणजे जसं हिमालीने सांगितलं की जे मोठमोठे फॅक्टरी टाकणं, मोठमोठे मशीन्स घेण्यापेक्षा तोच आउटपुट जर आपल्याला कमीत कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये कसा काढता येईल, तर भांडवल काही खूप लागलं नाही. रॉ मटेरियल अवेलेबिलिटी, म्हणजे आपला जो पालघर जिल्हा आहे तो एवढा कृषी संपन्न आहे की आम्हाला ती रॉ मटेरियल अवेलेबिलिटी एक म्हणजे दोन गोष्टी होत्या. आपल्याला नॅचरल प्रॉडक्ट बनवायचं होतं, त्याच्यामुळे रॉ मटेरियलची क्वालिटी खूप महत्वाची होती. त्याच्यात आपण काही टाकून त्याला बदल नाही करतो, तर क्वालिटी आणि लो कॉस्ट हे आम्हाला दोन्ही मुबलक उपलब्ध झालं. फायनान्शियल मॅनेजमेंट म्हटलं तर एक ऍस्पेक्ट असं होता की आमच्या टीममध्ये प्रत्येक माणूस वेगवेगळ्या क्षेत्रात आहे. हिमाली एचआरमध्ये माझी वाईफ ती फायनान्समधून आहे, प्रियांकाही फायनान्सचं बऱ्यापैकी ज्ञान ठेवते, मला स्वतः पर्चेसिंग आणि सप्लाय चेनचा एक्सपिरियन्स खूप चांगला आहे, आमचे दुसरे पार्टनर आहेत जे निमिष ते टेक्नॉलॉजी एक्सपर्ट आहेत. तर हे जी टीम आमची बनली त्याच्यातून अनेक गोष्टी चांगल्या प्रकारे मॅनेज झाल्या. म्हणजे जो एक पूर्ण कॉर्पोरेटचा एक्सपिरियन्स असतो तो एका ऍग्री बिझनेसमध्ये चॅनलाइज आम्हाला करता आला, आणि प्रत्येक माणूस वेगळ्या क्षेत्रातनं असल्यामुळे त्याचा आम्हाला म्हणजे
2: असं आम्हाला आउटसोर्स जास्त करायची
0: डिपार्टमेंट बनवायची गरज नाही लागली. आमच्याकडे सगळी डिपार्टमेंट इनहाऊस होती.
1: सोलर ड्रायरच्या तंत्रज्ञानाचा वापर करत असताना आपण एक मुद्दा इथे आपण डिस्कस केला की किती मोठ्या प्रमाणात आपण याचा वापर करू शकतो, आणि त्याला एक छोटंसं उत्तर तुम्ही तुमच्या ह्या प्रयोगातून एक दिसून आलं की आपण जर याचं विकेंद्रीकरण केलं, एकाच व्यक्तीने 10 सोलर ड्रायर घेण्यापेक्षा 10 व्यक्तींनी 2-2 सोलर ड्रायर जर घेतले तर याची खूप मोठी ताकद आपल्याला जाणवेल. अशाच पद्धतीने याच मार्गी येणाऱ्या काळामध्ये आपल्या कृषी क्षेत्रातील जे काही पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट आहे याच्याकडे तुम्ही व्यावसायिक म्हणून कसं बघता?
0: म्हणजे ह्याच्यासारखी ऑपॉर्च्युनिटीज नाही आहे सध्या स्थितीत शेतकऱ्यांसाठी. जेव्हा हे मॉडेल बिल्ड केलं तर सुरुवातीला अनेक ठिकाणी आम्ही अप्लाय करायचो. आम्ही एक रेकॉग्नाइज स्टार्टअप कंपनी आहेत. स्टार्टअप इंडियाच्या इनिशिएटिव्हमधून इन्क्युबेशनसाठी आम्ही खूप ठिकाणी अप्लाय केलं. आम्ही असं नाही म्हटलं की आम्ही 20-25 वर्ष आम्ही काम केलं म्हणजे आम्हाला सगळं येते. आम्ही इन्स्टिट्यूट ऑफ रुरल मॅनेजमेंट आनंदची जी म्हणजे NDDB जी संस्था आहे, आज भारतातली रुरल मॅनेजमेंटची सर्वात नावाजलेली संस्था आहे, आम्ही त्यांच्याकडे गेलो, त्यांना आमचं मॉडेल दाखवलं. आम्ही टेक्नोसर्व इंडिया म्हणून जे एक व्हिजा फाउंडेशन कडून ती चालवली जाते त्यांच्याकडे गेलो. तर इनिशियली ते मॉडेल आम्ही बिल्ड केलं की हे कसं करता येईल, आणि त्याच्यात आम्हाला ह्या दोन संस्थांचं सुरुवातीला खूप मदत मिळाली. नंतर स्टार्टअप इंडियाचे अनेक प्रोग्राम आणि भारताचं जे GIF म्हणतो आपण, जिओग्राफिकल इंडिकेशन, सौभाग्याने डहाणू बोर्डीचा चिकू हा GI टॅग्ड आहे, तर आम्हाला तिथे अनेक आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फेअर्स एक्झिबिशन्समध्ये आम्हाला सहभागी होता आलं. जेव्हा ती ऑपॉर्च्युनिटी आम्हाला दिसली तर ती ऑपॉर्च्युनिटी तुम्ही जी विचारताय ती खूप मोठी आहे. आता म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या स्टार्टअप पॉलिसीमध्ये ही आम्हाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जो एक स्कीम आहे त्याच्यातून आम्हाला अनुदान मिळालं, आणि त्या अनुदानाचा पैसा आम्ही थोडा प्रमोशनमध्ये जेव्हा वापरला आणि लोकांना ह्याचा अनुभव आला तर जिल्हा परिषद पालघर आणि जिल्हा परिषद रायगड ह्या दोन्ही जिल्हा परिषदांनी आमचा प्रयोग हा एक्सेप्ट केला, आणि मागच्या वर्षी म्हणजे 2025 डिसेंबरपासनं सेस योजनेतून जवळजवळ 100 शेतकऱ्यांपर्यंत हे ड्रायर आम्ही मागच्या 4-5 महिन्यात पोहोचवलेले, आणि जो प्रत्येक शेतकऱ्यांकडून फीडबॅक येतोय.
1: आता ह्या ज्या शेतकऱ्यांना सोलर ड्रायर दिलेले आहेत त्यांनी आतापर्यंत वापर केला आहे, त्यांचा आतापर्यंतचा काय अनुभव असा काही सांगता येईल का?
0: पहिला तर हा खूप चांगल्या सबसिडीने सगळ्यांना सोलर ड्रायर मिळाला. दुसरी गोष्ट, जेव्हा ते सोलर ड्रायर घेत होते हे शेतकरी तेव्हा आम्हाला विचारायचे की बघा आम्ही घेतोय पण आम्ही बनवलेला माल तुम्ही विकत घ्या. तर आम्ही म्हटलं की हो, जर तुम्ही शेवग्याचा पाला आहे, शेवग्याच्या शेंगाची पावडर आहे, ज्या गोष्टींना आम्हाला माहिती होतं की डिमांड आहे, पुदिन्याची पावडर आहे, कढीपत्ता पावडर आहे, कच्च्या केळ्याची पावडर आहे, तर आम्ही म्हटलं की ह्या सगळ्या वस्तू जर तुम्ही बनवल्या तर आम्ही नक्की घेऊ. म्हणजे आम्हाला सांगायला खूप आनंद होतो की ह्या 100 पैकी एकही शेतकरी आमच्याकडे परत आला नाहीये की तुम्ही आम्ही बनवलेल्या वस्तू घ्या म्हणून.
1: म्हणजे हे 100 च्या 100 शेतकरी
0: काही ना काही
2: प्रयोग लेवलवरती
1: आणि ते त्यांच्याच लेवलला विक्री करतात. अरे वा, काही वर्षांपूर्वी आपल्या देशामध्ये जवळजवळ प्रत्येक घरोघरी फ्रीज नावाचं एक मशीन पोहोचलं, आणि त्यात आपल्याला असं लक्ष द्यायला लागलं की प्रत्येक गृहिणी मार्केटमधनं आणलेले फळ असेल, भाजी असेल, त्याला स्वच्छ धुवून वगैरे मग ते फ्रीजमध्ये ठेवलं की जवळजवळ आठवडाभर ते त्याचा वापर करताना आपल्याला दिसून येतं. पण आता तुमच्याशी बोलत असताना एक गोष्ट लक्षात येते की आपण आपल्या घरात फ्रीज आणावा आणि त्याला वापरावं की मग आपण एक सोलर ड्रायर आणावा आणि त्याला वापरावं, काय सांगाल?
2: फ्रीज तर प्रत्येकांकडे असतोच, ते एक शॉर्ट ड्युरेशन साठी स्टोरेज साठी चांगलं ऑप्शन आहे. तर जर प्रत्येकांकडे फ्रीज आहे तर सोलार ड्रायर का नसावा? कारण सोलार ड्रायर मध्ये जे ड्राय केलेले फळ भाज्या आहेत फ्रीज पेक्षाही जास्त ड्युरेशन साठी आपण साठवून ठेवू शकतो. पूर्वीच्या काळी जेव्हा फ्रीज अवेलेबल नव्हता तेव्हा आठवत असेल तर पावसाळा येण्याच्या आधी जेव्हा ऊन असायचं, लख ऊन पडायचं, तेव्हा आपले पूर्वज काय करायचे, पापड लोणचं सुकवणं, बरेच म्हणजे तेव्हाच मासे सुकवणं आलं किंवा डाळींचे सांडगी बनवणं ते सुकवणं आलं, हे सगळं स्टोअर करून ठेवायचं सुकवून, आणि ते आपण कम्प्लिटली विसरून गेलो आहे. तर ह्या सोलार ड्रायरमध्ये तसेच ते डाळींच्या सांडगी सुकवणं, मासे सुकवून ठेवणं, हे जे स्टोरेज आहे ड्राय केलेलं, ते तर पारंपरिक पद्धतीने केलेलं स्टोरेज आहे, जे तर म्हणजे ज्यात आम्ही म्हणतो की एक्सपायरी जनरली आम्ही 6 मंथ्स ठेवतो, पण तुम्ही बघाल तर हे 8 ते 8 महिने किंवा 1-1 वर्ष 2-2 वर्ष त्याला काहीही होत नाही. जनरली फंगस वगैरे कधी येतं, जेव्हा त्याच्यामध्ये पाणी किंवा मॉइश्चर असतं, ते कम्प्लिटली काढल्यानंतर हा तर अगदी म्हणजे 1-1-2-2 वर्ष सुद्धा साठवून ठेवू शकतो.
0: आणि विशेष म्हणजे काही पारंपरिक जे साठवणुकीचे प्रकार आहेत, जसं खिशमिश झाली, अंजीर झालं, तर खिशमिशमध्ये केमिकल टाकूनच ते सुकवलं जातं, पण आपल्या ड्रायरमध्ये सुकवलेलं खिशमिशला, द्राक्षाला कुठलंही केमिकल लावायची गरज नाही. अंजीर 2 दिवसात एवढं सुंदर सुकतं, कुठल्याही साखरेत ते बुडवलं जात नाही. तर हे जे गोष्टी आहेत की साखर किंवा कुठलेही प्रिझर्वेटिव्ह, केमिकल्स, कलर्स न वापरता तुम्ही तुमच्या घरामध्ये ह्या अनेक गोष्टी, एक आपल्या कोकणातलं एक मोठं उत्पादन म्हणजे झालं कोकम, आणि कोकम सुकवणं ही खूप एक टीडीएस प्रोसेस आहे, खूप म्हणजे त्याच्यात मेहनत आहे,
1: कठीण प्रोसेस आहे,
0: पण आपल्या ड्रायरमध्ये तेच कोकम 3 दिवसात काहीही न करता एवढं सुंदर सुकत,
1: फक्त त्याची बाजू थोड्या थोड्या वेळाने बदलत राहायची,
0: बाजू म्हणजे अगदी 4 तासाने एकदा, म्हणजे त्याच्यामध्ये जी मेहनत आहे कोकमची ती जवळजवळ मी सांगतो की 70% तुमची मेहनत कमी होते. तर हे जे काही फॅक्टर्स आहेत, जेवढा फ्लेवर, म्हणजे मी बघितलंय की जे बाहेर आपण उघड्यावर कोकम सुकवतो ते नंतर धुवायला लागतं, म्हणजे तुम्ही अर्धा फ्लेवर त्याचा लूज करून टाकला, पण ह्याच्यात तेही धुवायलाही लागत नाही, कम्प्लीट फ्लेवर आणि न्यूट्रियंट्सचं रिटेन्शन होतं, कारण ह्याच्यावर धूळ माती बसलीच नाही.
1: शेतकरी बांधवांनो, आजच्या कार्यक्रमात आपण आपल्या शेतमालाचं प्रक्रिया करण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये सोलार ड्रायर काय करू शकतो आणि सोलार ड्रायरच्या वापराने आपल्याला किती फायदा होऊ शकतो या संबंधित जाणून घेण्यासाठी आज आपण डहाणू तालुक्यातील निनाद अच्युत पाटील आणि हिमाली दीपेश वर्तक या उद्योजकांना आज आपल्या कार्यक्रमात आमंत्रित केलं होतं. खूप छान पद्धतीने त्यांनी आतापर्यंत मागच्या 6-7 वर्षांमध्ये त्यांचा जो काही या व्यवसायातला अनुभव होता तो आपल्या सर्वांशी शेअर केला आणि आपल्याला मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी तुमच्या दोघांचे आभार व्यक्त करतो.
0: धन्यवाद सर.
2: धन्यवाद.
3: मंडळी, आताच आपण सौर वाळवण यंत्र बनवणाऱ्या स्टार्टअपची यशोगाथा याविषयी निनाद पाटील आणि हिमाली वर्तक यांची रोशन जाधव यांनी घेतलेली मुलाखत ऐकली.

आशा भोसले आणि सहकलाकारांनी गायलेलं हे गीत होतं बहिणाबाई चौधरी यांचं, संगीतकार वसंत पवार. मंडळी, आजचा माझा वार माझं शिवार कार्यक्रम इथेच संपतोय. या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.

0: रात्रीचे 8:05 होत आहेत. थोड्याच वेळात राष्ट्रीय मराठी बातम्या.
1: आकाशवाणी मुंबई. सुनील कांबळे राष्ट्रीय बातमी देत आहे. ठळक बातम्या. भारतविरोधी कारवायांसाठी म्यानमारची भूमी वापरू देणार नाही अशी म्यानमारच्या अध्यक्षांची ग्वाही. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी अर्ज भरण्याची मुदत संपली. जवळपास सर्वच पक्षात बंडखोरी. व्यावसायिक वापराच्या आणि 5 किलो वजनाच्या एलपीजी सिलेंडरच्या दरात वाढ. आणि आयआयटी प्रवेशासाठीच्या जेईई ऍडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर. भारतविरोधी कारवायांसाठी म्यानमारची भूमी वापरू दिली जाणार नाही अशी हमी म्यानमारचे अध्यक्ष यू मिन उंग लाईंग यांनी नवी दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी द्विपक्षीय चर्चेदरम्यान दिली. दुर्मिळ खनिज पुरवठ्याच्या मुद्द्यावरही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली आणि परस्पर सहकार्यावर सहमती झाली. याविषयी व्यापार, संरक्षण, सीमा प्रदेश व्यवस्थापन, विकास विकसित सहाय्य आणि सांस्कृतिक देवाणघेवाण अशा विविध मुद्द्यांवर तपशीलवार चर्चा झाली असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव विक्रम मिस्त्री यांनी वार्ताहर परिषदेत सांगितलं. ऊर्जा, गुंतवणूक, आरोग्य, शिक्षण अशा विविध क्षेत्रात निकटतम सहकार्याची गरज दोन्ही पक्षांनी अधोरेखित केली. सध्या उभय देशांदरम्यानचा व्यापार 2 अब्ज डॉलर्सच्या आसपास आहे. यू मिन उंग लाईंग 5 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले असून आज त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. ते उद्या मुंबईत येणार असून उद्योग जगतातल्या अग्रणींना भेटणार आहेत. भारत आणि अमेरिकेनं द्विपक्षीय व्यापार कराराच्या पहिल्या टप्प्यातल्या बहुतांश बाबींना अंतिम स्वरूप दिलं असून आता काही किरकोळ मुद्द्यांवर वाटाघाटी सुरू आहेत. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज नवी दिल्लीत बातमीदारांशी बोलताना ही माहिती दिली. या कराराच्या पहिल्या टप्प्याला अंतिम स्वरूप देण्यासाठी चर्चा करण्याकरता अमेरिकी शिष्टमंडळ दिल्लीत आलं असून ही चर्चा 2 ते 4 जून दरम्यान होणार आहे असं त्यांनी सांगितलं. अंतिम स्वरूप देताना अमेरिकेत झालेले कायदेशीर बदल अंतिम करारात कसे प्रतिबिंबित होतील आणि त्यानुसार कोणत्या प्रकारचे बदल केले जातील यावरही चर्चा सुरू आहे. आम्ही शक्य तितक्या लवकर या कराराचा पहिला टप्पा पूर्ण करू, त्यावर स्वाक्षरी करू आणि अधिक व्यापक करार कसा बनवता येईल यावर पुढची चर्चा सुरू करू असं ते म्हणाले. भारत ओमान सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करार आजपासून अंमलात आला आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी ही घोषणा केली. 6 महिन्यांपूर्वी या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या होत्या. हा केवळ एक व्यापारी करार नाही तर तो सांस्कृतिक विश्वासाचं प्रतीक आहे. या करारामुळे पहिल्या दिवसापासून भारताच्या 98% वस्तूंना ओमानमध्ये शुल्कमुक्त प्रवेश मिळेल. वस्त्रोद्योग, खेळताना घालण्याचे कपडे, कृषी उत्पादनं, औषधं आणि वैद्यकीय उपकरणं, चामड्याच्या वस्तू, ऑटोमोबाईल, सागरी उत्पादनं यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये भारतातल्या कामगार, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग आणि निर्यातदारांना ओमानच्या बाजारपेठेत प्राधान्यानं प्रवेश मिळेल असं गोयल यांनी सांगितलं. भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या संरक्षण मंत्र्यांमध्ये आज नवी दिल्लीत चर्चा झाली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि ऑस्ट्रेलियाचं संरक्षण खातं सांभाळणारे तिथले उपप्रधानमंत्री रिचर्ड मार्लेस यांच्यात संयुक्त अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. हिंद प्रशांत महासागर क्षेत्र मुक्त, खुलं, शांत, स्थिर आणि समृद्ध राहावं याकरता सहकार्य करण्यावर बैठकीत सहमती झाली. दोन्ही देशांच्या नौदलांच्या हालचालींबाबत तसंच तटरक्षक दलाबरोबरच्या समन्वयाबाबत चर्चा झाली. संरक्षण सामुग्री आणि सेवांच्या देवाणघेवाणीबाबत समझोता करार करण्याचा निर्णयही झाल्याचं बैठकीनंतर प्रसिद्ध केलेल्या संयुक्त निवेदनात म्हटलं आहे. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आज संपली. जवळपास सर्वच पक्षांमध्ये बंडखोरी झाल्यानं गुरुवारी अर्ज माघारीची मुदत संपल्यावर निवडणुकीचं चित्र स्पष्ट होणार आहे. अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
2: विधान परिषदेच्या वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती, सांगली, सातारा, सोलापूर, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव, जळगाव, ठाणे, नाशिक, परभणी, यवतमाळ, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे आणि नागपूर या मतदारसंघांसाठी ही निवडणूक होत आहे. महायुतीकडून भाजपा 11, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागा लढवणार आहे, तर महाविकास आघाडीकडून काँग्रेस 8, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 6 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 3 जागा लढवेल असं या पक्षांनी जाहीर केलं होतं. पुणे मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी खासदार संजय काकडे यांचे पुत्र विक्रम काकडे यांनी अर्ज दाखल केला. त्याशिवाय सुनील टिंगरे यांनीही अर्ज भरला आहे. दोघांकडे एबी फॉर्म असल्यानं अधिकृत उमेदवार कोण यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. नाशिकमधून शिवसेनेच्या नरेंद्र दराडे यांनी आज दुपारी अर्ज दाखल केला. तसंच भाजपा नेते गणेश गीते यांचे बंधू गोकुळ गीते यांनीही अपक्ष अर्ज दाखल केला. विशेष म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं उमेदवार न देण्याचा निर्णय आज पत्रकार परिषदेत जाहीर केला. मात्र कोणत्या उमेदवाराला पाठिंबा देणार हे ठाकरेंच्या पक्षानं अद्याप जाहीर केलेलं नाही. छत्रपती संभाजीनगर जालना मतदारसंघासाठी महायुतीकडून सुहास शिरसाट यांनी तर महाविकास आघाडीकडून देवयानी पाटील डोणगावकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. सिल्लोड नगर परिषदेचे नगराध्यक्ष समीर अब्दुल सत्तार यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. यवतमाळमध्ये काँग्रेसचे साहेबराव कांबळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. या मतदारसंघात महायुतीत बंडखोरी झाली असून तिन्ही पक्षांनी आपापले उमेदवार उभे केले आहेत. शिवसेनेकडून दुष्यंत चतुर्वेदी, भाजपाकडून नितीन भुतडा तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून साजिद बेग यांना उमेदवारी देण्यात आली आहे. रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे तसंच शेकापचे अरविंद म्हात्रे यांच्यासह मानसी म्हात्रे, अनिल चोपडा यांनीही अर्ज दाखल केले. जुईली दळवी यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून या मतदारसंघासाठी सुरेंद्रनाथ उर्फ बाळ माने यांनी अर्ज दाखल केला. महायुतीमध्ये कोणतेही मतभेद नसून सर्व जागा महायुती जिंकेल असा विश्वास महसूल मंत्री आणि भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनीही व्यक्त केला आहे. महायुतीचे घटक पक्ष एकत्र येऊन चर्चा करतील आणि बंडखोर उमेदवारांचे अर्ज मागे घेतील असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. या निवडणुकीसाठी 22 जून रोजी मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होईल.
1: व्यावसायिक वापरासाठीच्या सिलेंडरच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. घरगुती वापरासाठीच्या गॅसच्या दरात बदल झालेला नाही. 19 किलो वजनाचा सिलेंडर मुंबईत 43.5 रुपयांनी महाग झाला असून त्याची किंमत 3,067.50 रुपये झाली आहे. 5 किलोग्राम वजनाच्या छोट्या गॅस सिलेंडरच्या दरात 11 रुपये वाढ झाली आहे. दरम्यान केंद्र शासनानं आजपासून पेट्रोल, डिझेल आणि ATF म्हणजे विमान इंधनावरचा निर्यात कर कमी केला आहे. पेट्रोलच्या निर्यातीवर विंडफॉल गेनवरचा कर निम्म्यावर आणून 1.50 रुपये प्रतिलिटर तर डिझेल 13.50 रुपये प्रतिलिटर आणि ATFवरचा कर 9.50 रुपये प्रतिलिटर केला आहे. LPG, पेट्रोल, डिझेलच्या विक्री आणि वितरणातली अनियमितता, काळाबाजार आणि साठेबाजीविरुद्ध दक्षता वाढवण्याचं आवाहन केंद्र सरकारनं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना केलं आहे. नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा यांनी ही माहिती दिली. गेल्या 3 दिवसात 1,300 ठिकाणी छापे टाकण्यात आले तसंच 7 जणांना अटक केली असल्याचं त्यांनी सांगितलं. IIT प्रवेशासाठीच्या JEE ॲडव्हान्स्ड परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा 56,880 विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरले असून त्यात 10,107 विद्यार्थिनी आहेत. IIT दिल्ली विभागातला शुभम कुमार 360 पैकी 330 गुण मिळवून देशात सर्वप्रथम आला आहे. विद्यार्थिनींमध्ये दिल्ली विभागातली आरुषी देशपांडे पहिली आली आहे. तिला 280 गुण मिळाले असून सर्वसाधारण यादीत ती 77 क्रमांकावर आहे. विद्यार्थ्यांना JEE.ADV.AC.IN या संकेतस्थळावर निकाल पाहता येतील. पश्चिम बंगाल राज्य सरकारनं मंत्रिमंडळ विस्तार आज केला. यावेळी 35 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यापैकी 13 जणांनी कॅबिनेट, 19 जणांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली तसंच 3 जणांनी राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार म्हणून शपथ घेतली. लोकभवन इथं झालेल्या सोहळ्यात राज्यपाल RN रवी यांनी सर्वांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. नवनियुक्त मंत्र्यांना येत्या बुधवारी खातेवाटप केलं जाईल असं कॅबिनेट मंत्री तपस राव यांनी बातमीदारांना सांगितलं. तृणमूल काँग्रेसचे आमदार संदीपान सहा आणि ऋतुव्रत बॅनर्जी यांना पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे निलंबित करण्यात आलं आहे. तृणमूल काँग्रेसचे नेते शोभनदेव चट्टोपाध्याय यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यासाठी आमदारांच्या खोट्या सह्या केल्याची तक्रार बॅनर्जी आणि सहा यांनी दाखल केल्याची माहिती मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी वार्ताहर परिषदेत आज दिली. त्यानंतर अवघ्या 1 तासात तृणमूल काँग्रेसकडून ही कारवाई केली गेली. सीबीआयनं आज रिलायन्स कम्युनिकेशनचे माजी समव्यवस्थापकीय संचालक अमिताभ झुंझुनवाला यांना अटक केली. बँकांकडून घेतलेल्या 19,000 कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या कर्जाचा गैरवापर केल्याप्रकरणी ही कारवाई झाली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारतविरोधी कारवायांसाठी म्यानमारची भूमी वापरू देणार नाही अशी म्यानमारच्या अध्यक्षांची ग्वाही. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी अर्ज भरण्याची मुदत संपली. जवळपास सर्वच पक्षात बंडखोरी. व्यावसायिक वापराच्या आणि 5 किलो वजनाच्या एलपीजी सिलेंडरच्या दरात वाढ. आणि आयआयटी प्रवेशासाठीच्या जेईई ऍडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 वाजलेत. लोकसंगीत.

0: श्रोते हो, ऐकूया ज्येष्ठ गायिका पद्मभूषण सुमन कल्याणपूर यांच्या स्मृतींना उजाळा देणारा कार्यक्रम स्वर सुगंध।
1: भक्तीचा फुलांचा बोले तो सुवास, भक्तीचा फुलांचा।
2: नमस्कार श्रोते हो, भारतीय संगीत सृष्टीचा सुवर्णकाळ ज्या स्वरांनी सजला, नटला आणि अजरामर झाला, त्या स्वरांमधला एक अलौकिक असा स्वर होता जो अत्यंत नितळ, कोमल आणि कानामध्ये रेंगाळणारा होता। आज आपण अशाच एका महान गायिकेच्या सांगीतिक प्रवासाला उजाळा देणार आहोत, ज्यांनी स्वतःच्या साधेपणानं, सुसंस्कृतपणानं आणि मधुर स्वरांनं रसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवलं, त्या म्हणजे पद्मभूषण सुमन कल्याणपूर।

0: 28 जानेवारी 1937 रोजी तत्कालीन ब्रिटिश भारतातील ढाका इथे जन्मलेल्या सुमन हेमाडी पुढे जाऊन सुमन कल्याणपूर म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या। सुमनताईंचं बालपण अत्यंत सुसंस्कृत अशा वातावरणात गेलं। 1943 मध्ये त्यांचं कुटुंब मुंबईमध्ये स्थायिक झालं। लहानपणापासूनच सुमनताईंना चित्रकलेची प्रचंड अशी आवड होती। रंग, रेषा आणि छटांवर त्यांचं इतकं विलक्षण प्रभुत्व होतं की त्यांनी मुंबईच्या जगप्रसिद्ध जे जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये रीतसर प्रवेशही घेतला होता। अतिशय सुंदर अशी निसर्गचित्र सुमनताई रेखाटायच्या, पण नियतीच्या मनात मात्र काहीतरी वेगळंच होतं। चित्रकलेच्या कॅनव्हासवरील रंगांपेक्षा स्वरांचे सप्तरंग सुमनताईंच्या आयुष्यामध्ये अधिक गडद होणार होते। सुमनताईंच्या आवाजातील निसर्गदत्त गोडव्याची सगळ्यात पहिल्यांदा पारख केली ती म्हणजे त्यांचे शेजारी आणि प्रसिद्ध संगीतकार पंडित केशवराव भोळे यांनी। त्यांनी सुमनताईंना गाण्याची गोडी लावली आणि गायनाचे प्राथमिक धडे देखील दिले। सुमनताईंमधली प्रतिभा ओळखून त्यांना पुढे गान तपस्विनी मोगूबाई कुर्डीकर यांच्या शिष्यांकडून आणि उस्ताद अब्दुल रहमान खान यांच्याकडून पटियाला घराण्याच्या शास्त्रीय संगीताचं रीतसर शिक्षण मिळालं। 1953 मध्ये शुक्राची चांदणी या मराठी चित्रपटातून आणि 1954 मध्ये मंगू या हिंदी चित्रपटातून सुमनताईंचा पार्श्वगायनाचा हा दैदिप्यमान प्रवास सुरू झाला। सुमन कल्याणपूर यांच्या आठवणींना उजाळा देताना ज्येष्ठ निवेदिका आणि लेखिका मंगलाताई खाडीलकर म्हणाल्या,
1: सुमनताई म्हटलं की एक हळवंच व्यक्तिमत्व येतं बघा समोर, आणि त्या जशा हळव्या आहेत ना, जशा नाजूक प्रकृतीच्या आहेत की एखादी वेल असते ना, तिला जोराचा वारा सुद्धा सोसत नाही। तसं या व्यावसायिक क्षेत्रातली ती जी आव्हानं होती ती पेलायला त्यांच्याकडे तसं कणखर मन नव्हतं। एक आत्म म्हणजे एक महत्वाकांक्षा असते माणसाच्या मनामध्ये की मला येऊ करायचंय, मला तेऊ करायचंय, तसंही त्यांच्याकडे नव्हतं। त्यांच्या आयुष्यामध्ये लहानपणापासून संगीत होतं, त्यावर त्यांच्या गुरूंनी संस्कार केले। केशवराव भोळे त्यांच्या शेजारी येत आणि तिथंच त्यांना तानपुरा कसा लावायचा, कसा खेळायचा, त्यानंतर गाणं गावं कसं, शब्द टाकावेत कसे, याचं त्यांनी थोडंसं त्यांना ज्ञान दिलं। पण ते ज्ञान त्यांना इतकं अमूल्य होतं। ज्योत्स्नाबाई भोळ्यांची गाणी त्या येता जाता ऐकायच्या आणि त्यांच्याकडे जिथं राहत होत्या, आणि 2-3 घरं बदलली हेमाडी कुटुंबानी, पण तशा त्यांना आपली पाण्याची टाकी असते ना, त्यावर बसून आदल्या दिवशीच्या क्लासमध्ये शिकवलेली भावगीतं आणि आपल्याला आवडणारी दूरवरून ऐकू येणारी गाणी, असं त्यांची एक मैत्रीण होती सुमन बलसे म्हणून, ती आणि त्या असं मिळून त्या टाकीवर तासन तास बसायच्या आणि गायच्या। हे सुमनताईंचं खरं त्यांनी मला इतकं नाजूकपणे सांगितलेलं आहे। आणि त्या म्हणाल्या की यशवंत देव, अब्दुल रहमान खान, नवरंग नागपूरकर, तावडे बुवा या माझ्या गुरूंनी माझ्यावर जे काही थोडे बहुत संस्कार केले त्यात देवानी माझ्याकडे जो सूर दिला होता ना, तो सूर गाण्यामध्ये मी वापरत गेले। 1953 पासून त्यांचा गाण्याचा प्रवास सुरू झाला।
0: रसिका हो, 1960 आणि 70 च्या दशकामध्ये सुमन कल्याणपूर हे नाव हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये यशाच्या शिखरावर पोहोचलं होतं। तो भारतीय संगीताचा सुवर्णकाळ होता। गाण्यांमध्ये मेलडी, भाव आणि शब्दांचे अचूक स्पष्ट उच्चार यांना सर्वोच्च असं स्थान होतं। अशा काळामध्ये शंकर जयकिशन, रोशन, मदन मोहन, कल्याणजी आनंदजी, लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि एस डी बर्मन अशा दिग्गज संगीतकारांनी सुमनताईंच्या अष्टपैलू स्वरांचा वापर करून एकापेक्षा एक अजरामर अशी गाणी दिली। सुमनताईंच्या आवाजातील उपजत अशी कोमलता, सात्विकता आणि गाण्यामधली शास्त्रीय बैठक यामुळे त्या प्रत्येक दिग्गजांच्या पसंतीला उतरल्या। संगीतकार रोशन यांनी तर त्यांच्या आरती, जहाआरा आणि ताजमहल सारख्या भव्य चित्रपटांमध्ये सुमनताईंच्या आवाजावर पूर्ण विश्वास टाकला। जुही की कली मेरी लाडली या गाण्यामधील त्यांचे सूर आजही मनाला शांतता देतात। याच सुवर्णकाळात मोहम्मद रफी आणि सुमन कल्याणपूर या जोडीनं भारतीय चित्रपटसृष्टीला तब्बल 140 हून अधिक अविस्मरणीय द्वंद्वगीतं दिली। रोमॅन्टिक गाण्यांपासून ते अगदी विरहाच्या गाण्यांपर्यंत आणि भजनांपासून ते हाय एनर्जी गाण्यांपर्यंत या जोडीनं रसिकांवर मोहिनी घातली। तुमने पुकारा और हम चले आए, आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे ही गाणी इतकी सदाबहार झाली की आजची नवी पिढी देखील ही गाणी तितक्याच आवडीनं ऐकते, त्यावर डोलते आणि गुणगुणते सुद्धा।

0: 1958 मध्ये मुंबईचे प्रतिथयश उद्योजक रामानंद कल्याणपूर यांच्याशी सुमनताई विवाहबद्ध झाल्या आणि सुमन हेमाडीच्या सुमन कल्याणपूर झाल्या. लग्नानंतर देखील त्यांच्या पतीचा आणि सासरच्या कुटुंबाचा सुमनताईंना संगीतासाठी भक्कम असा पाठिंबा मिळाला, ज्यामुळे त्यांचा हा प्रवास अविरतपणे सुरूच राहिला. सुमनताईंच्या संगीत क्षेत्रातील ह्या प्रवासाबद्दल सांगताना ज्येष्ठ गायिका श्रुती सडोलीकर काटकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
1: आज आपल्या पार्श्वसंगीताच्या दुनियेमधला एक मधाळ आवाज लोक पावलेला आहे. सुमन कल्याणपूरजी यांच्या देहावसानाने एका अत्यंत सृजनशील आणि सच्च्या स्वराला आपण मुकलेले आहोत. देखणं व्यक्तिमत्व, सुसंस्कृतता, शालीनता आणि अत्यंत सुंदर स्वभाव, सुंदर व्यक्तिमत्व त्या आवाजामध्ये सातत्यानं उमटत होत आणि वार्धक्यानंही त्या आवाजावरती आपली मोहर उठवली नाही असा तो सुंदर आवाज आज आपल्यातून निघून गेलेला आहे. मला व्यक्तिशः सुमनताईंची मराठीतली सिनेमा सोडून व्यतिरिक्त सुद्धा अनेक गाणी आठवतात आणि त्यात त्यांनी जो आपला मनाचा मोकळेपणा आणि शांतपणा, स्वस्थपणा जो त्या आपल्या गाण्यामध्ये ओतलेला आहे, त्यामुळे त्या गाण्यांची उंची खूप वाढलेली आहे. त्यांची सगळी गाणी कुठल्याही भाषेतली असो, त्यांच्या मोकळ्या स्वभावाची एक ग्वाही देणारी आहेत. त्यांच्या संगीतामध्ये सुरेलपणा आणि माधुर्य यांचा अत्यंत सुंदर असा मिलाफ झालेला होता. त्यांनी आपल्या संगीत दिग्दर्शकांना जे हवं ते अत्यंत चांगल्या रीतीनं दिलं आणि त्यांच्या कारकिर्दीच्या पहिल्या काळामध्ये तर आपण पाहिलेलं आहे की अत्यंत सक्षम आणि सशक्त अशा कलाकारांच्या मांगी आळीमध्ये त्यांनी आपली एक वेगळी मुद्रा उठवली. हे काही सोपं काम नव्हतं आणि ते फक्त त्यांच्या अतिशय सुंदर अशा व्यक्तिमत्वामुळे साध्य झालं. त्यांनी कुठेही स्वतःचा बडीवार माजवला नाही, कुणाशीही स्पर्धा

0: स्पर्धा केली नाही. त्यांनी आपल्या कुठल्याही वक्तव्यामध्ये कुठलाही विरोधाभास उत्पन्न होऊ दिला नाही आणि त्यामुळे त्यांच्या गायनाला एक वेगळीच उंची लाभलेली होती. त्यांच्या अत्यंत सुंदर अशा व्यक्तिमत्वाचा लोप झाल्याबद्दल अत्यंत खंत वाटते. असा कलाकार वारंवार होत नाही, विशेषतः ज्या क्षेत्रामध्ये त्यांनी आपली मुद्रा उमटवली त्या क्षेत्राचं जे ग्लॅमर होतं त्या ग्लॅमरचा त्यांनी स्वतःला स्पर्श होऊ दिला नाही. ते नेहमीच त्यांचे पाय त्यांनी जमिनीवर ठेवले आणि आपल्या व्यक्तिमत्वातला शालीनपणा कधी सोडला नाही, आपल्या स्वरातला शालीनपणा सोडला नाही. अशा माधुरीयुक्त स्वराला मी माझी मनोमन श्रद्धांजली अर्पण करते.
1: केवळ हिंदीच नाही तर मराठी सुगम संगीतामध्ये आणि भावगीत विश्वामध्ये सुमनताईंचं योगदान हे अतुलनीय किंबहुना अद्वितीय असं आहे. मराठी मातीशी, इथल्या निसर्गाशी आणि भावनांशी त्यांचे स्वर असे काही एकरूप झाले की त्यांनी गायलेलं प्रत्येक गाणं महाराष्ट्राच्या संस्कृतीचा भाग बनलं. संगीत सम्राट श्रीनिवास खळे, दशरथ पुजारी, वसंत प्रभू आणि प्रभाकर जोग यांच्या मधुर आणि तितक्याच अवघड चालींना सुमनताईंच्या स्वरांनी अतिशय लीलया आणि सुंदरपणे सजवलं. सुमनताईंनी गायलेली गाणी म्हणजे भावनांचा सुरेख असा कोलाजच म्हणता येईल. शब्द शब्द जपून ठेव, सांग कधी कळणार तुला, पाखरा जारे दूरदेशी किंवा असावा सुंदर चॉकलेटचा बंगला आणि निंबोणीच्या झाडामागे ही गाणी ऐकताना आजही रसिकांचे डोळे पाणावतात, जुन्या आठवणी ताज्या होतात. केवळ प्रेमभावना किंवा विरहच नाही तर अध्यात्म आनंदाचा सर्वोच्च अनुभव देखील सुमनताईंनी आपल्या गायकीमधून दिला.

0: आज प्रत्येक मराठी घरामध्ये गायली जाणारी आणि मनाला सात्विकतेचा आनंद देणारी केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा यासारखी भक्तिरचना सुमनताईंच्या स्वरांनी घराघरामध्ये आणि मनामनामध्ये पोहोचवली. हा स्वर महाराष्ट्राच्या दैनंदिन जीवनाचा, पहाट वेळेचा आणि प्रार्थनेचा एक अविभाज्य भाग बनलाय. आपल्या ह्या लाडक्या गायिकेप्रती आदरांजली व्यक्त करताना ज्येष्ठ गायिका उत्तराताई केळकर म्हणाल्या,
1: आज सकाळीच मला बातमी कळली की सुमनताई कल्याणपूर वारल्या आणि मला धक्का बसला. कारण एक माझा खरा म्हणजे त्यांच्याशी परिचय असा नव्हता. त्यांची गाणी मी लहानपणापासून ऐकत होते आणि इतकी सुंदर सुंदर गाणी त्यांनी आपल्याला दिली आणि अजरामर केली. तर मध्यंतरी मला असं वाटतं की 85वा त्यांचा वाढदिवस होता आणि एका इव्हेंट मॅनेजमेंट करणाऱ्यांनी मला बोलवलं होतं. षण्मुखानंदला प्रोग्राम होता त्यांच्याच गाण्यांचा, इतरही आर्टिस्ट होते, मी पण गाणार होते. तर त्यावेळी मी पहिल्यांदा त्यांना भेटले आणि भेटून खूप आनंद झाला. कारण एकतर इतकी गाणी त्यांची सुंदर सुंदर ऐकलेली होती आणि त्यांचं व्यक्तिमत्व मला अतिशय आवडलं. अतिशय मृदू आणि सोज्वळ असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं आणि चेहऱ्यावरचा शांत भाव होता. आणि खरंच मला कमाल वाटली की ह्या वेळेला सुद्धा ह्या किती सुंदर दिसतंय असं वाटत होतं. आणि नमस्कार मी केला, छान बोलल्या वगैरे त्या बाईंशी आणि मग कार्यक्रमाचाच वेळ दिला. त्यामुळे एकदाच भेट झाल्यामुळे माझ्याकडे काही आठवणी दिसते असे नाहीये. पण एक मोठे आर्टिस्ट आपण गमावली याचं दुःख नक्कीच आहे. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली.
0: सुमनताई म्हणजे केवळ एक थोर गायिका नव्हत्या, तर एक अत्यंत साध, प्रसिद्धीच्या झगमगाटापासून दूर राहणारं आणि ऋषितुल्य व्यक्तिमत्व म्हणजे सुमन कल्याणपूर. सुमनताईंनी आयुष्यभर केवळ आपल्या कलेचीच साधना केली. त्यांच्या या प्रदीर्घ आणि निस्सीम सांगीतिक सेवेसाठी भारत सरकारनं 2023 पद्मभूषण या पुरस्कारानं त्यांना सन्मानित केलं. याशिवाय त्यांना महाराष्ट्र शासनाचा लता मंगेशकर पुरस्कार, यशवंतराव चव्हाण पुरस्कार आणि गदिमा पुरस्कार देऊन देखील गौरवण्यात आलं होतं. 31 मे 2026 या दिवशी वयाच्या 89व्या वर्षी या स्वरांच्या स्वामिनीनं जगाचा निरोप घेतला आणि त्या अनंताच्या सुरांमध्ये विलीन झाल्या. भौतिक रूपानं आज आपल्यामध्ये सुमनताई नसल्या तरीही त्यांनी मागे ठेवलेला स्वरांचा हा सुगंध, हा साधेपणा आणि सुरांचा गोडवा कधीही कोमेजला जाणार नाही हे नक्की. जोपर्यंत या जगामध्ये संगीत जिवंत आहे, सुमनताईंचा कोमल स्वर आपल्याला नेहमीच सोबत करत राहील, आपल्या सुखदुःखामध्ये आपल्याला नेहमीच धीर देत राहील.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकला ज्येष्ठ गायिका पद्मभूषण सुमन कल्याणपूर यांच्या स्मृतींना उजाळा देणारा कार्यक्रम स्वर सुगंध.
1: हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. आणि आता सुगम संगीत भावधारा.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10 वाजले आहेत. नादब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात रजनीकांत कुंभार यांचं बासरीवादन आपण ऐकणार आहोत. राग यमन. विलंबित गत एक तालात आहे, द्रुतगत तीन तालात. त्यांना तबला साथ कौस्तुभ दिवेकर यांची. ऐकूया रजनीकांत कुंभार यांचं बासरीवादन, राग यमन.

0: श्रोतेहो, नादब्रह्म या कार्यक्रमात आपण ऐकत होतात रजनीकांत कुंभार यांचं बासरीवादन. आपण ऐकत होतात राग यमन.
1: सांगा रे मित्रांनो, कसे आहात तुम्ही? कान देऊन ऐका माझी ही कहाणी. भूमातेचा संदेश घेऊन आलोय मी. आता नाही बदलणार तर बदलणार कधी? भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो. तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन. आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग,
2: पाणी वाचवा रे, इंधन वाचवा रे, पाणी वाचवा रे, इंधन वाचवा रे.
1: जितकं जगू आपण ही जबाबदारी घ्या रे. मुंबईच्या गल्लीपासून दिल्लीच्या रस्त्यांपर्यंत, काशीच्या शांततेतून कोचीच्या वाऱ्यांपर्यंत. पाणी म्हणजे जीवन, इंधन म्हणजे शक्ती. लहानांपासून मोठ्यांपर्यंत करा हीच भक्ती.
2: पाणी वाचवा रे, इंधन वाचवा रे,
1: तुम्ही आम्ही सगळे मिळून एकच नारा लावा रे. देशाची ही गोष्ट आहे, घ्यायचा हा धडा आहे. फक्त जिम्मेदारी नाही तर आपलं कर्तव्य आहे.
2: पाणी वाचवा रे, इंधन वाचवा रे.
0: त्याचं आयुष्य स्वप्नांनी भरलेलं, प्रत्येक वळणावर यशाने सजलेलं. पुस्तकांचा राजा, खेळांचा सम्राट, त्याच्या प्रत्येक विजयावर वाटे अभिमान मनात. पण कुठेतरी आत काहीतरी बिनसलं, जे तो सांगू शकला नाही, सहनही करू शकला नाही.

प्रत्येक यश गरजेचं नसतं, पण प्रत्येक जीवन अनमोल असतं. मानसिक तणाव समजा, संवाद साधा, साथ द्या.

श्रोते आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम. रात्रीचे 10:30 होत आहेत. नादब्रह्म या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात पूर्वी पारिख यांचं गायन. आपण ऐकणार आहात राग केदार. मध्यलय बंदिश झपतालात निबद्ध असून बोल आहेत मेरी लाज राज लखियो. द्रुतबंदिश 3 ताला आणि 1 तालात निबद्ध असून बोल आहेत कान्हारे नंदनंदना. तबला साथ आहे अनुतोष देघारिया यांची आणि हार्मोनियम साथ केली आहे जयंत फडके यांनी. ऐकूया पूर्वी पारिखी यांचं गायन राग केदार.

0: नादब्रह्म या कार्यक्रमात आपण ऐकत होतात पूर्वी पारिखी यांचं गायन. आपण ऐकलात राग केदार. नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत.
1: बाकी दादर स्थानकातून बाहेर पडल्यानंतर भेट होई ती पाय रस्त्यांचीच. रानडे मार्ग तर अस्तित्वातच नव्हता. टिळक पूल नुकताच तयार झाला होता, पण त्या परिसरात तोपर्यंत तुरळक लोकवस्तीच असल्यानं त्यावर रहदारी अशी ती नव्हतीच.
2: काठेवाडी वाघरी समाज आणि गोल्फा देवी ह्यांचा नेमका संबंध शोधताना मिळालेली माहिती गोल्फा देवी म्हणजेच शाकंभरी आहे हे सिद्ध करणारी आहे.
3: काय ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची.
4: श्रोते हो, नितीन साळुंखे यांच्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन अवश्य ऐका दररोज सकाळी 7:45 107.1 FM रेनबो आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर.
5: चला उलगडू आजही विस्मय गाथा.
0: श्रोते आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम. ठीक 11 आपण ऐकू शकाल दिल्ली केंद्राहून प्रसारित होणारं हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र. आम्ही ते सहक्षेपित करू.

होणारं हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र. याबरोबरच अस्मिता वाहिनी आणि सिंधुदुर्ग नगरी वाहिनीच्या दुसऱ्या सभेचं प्रसारण आता समाप्त होत आहे. पुन्हा भेटूया उद्या पहाटे 5:50. या दरम्यान आपण ऐकू शकाल AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. शुभरात्री. जय हिंद.